पंडित शौनक अभिषेकी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात डॉक्टर सुनील काळे यांची ही भक्तिरचना. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात होईल.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. मध्यम लहरी 537.6 meters अर्थात 558 kilohertz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच FM 103.6 megahertz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील हे प्रसारण आपण ऐकू शकता. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शक्य 1948 अर्थात दिनांक 8 मे 2026. पहाटेचे 5:56 आणि 4 सेकंद झाली आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

मंगल प्रभात मध्ये यानंतर आपण ऐकणार आहात जयश्री रानडे यांच्या स्वरात संत नामदेव महाराज यांचं अभंग.

वसंत आजगावकर यांच्या स्वरात संत केशव स्वामी यांचं अभंग आपण ऐकलत. यानंतर ऐकूयात अपर्णा मयेकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराज यांचं अभंग.

आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात राजा बढे यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत

ज़गुया आनंदी। जगूया आनंदी या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत। श्रोतेहो, मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत। श्रोतेहो, रोहन घरात आला तोच तणतणत। घामाच्या धारा डोक्यावरून कानापर्यंत आल्या होत्या। काय वेळ आहे का ही परीक्षा ठेवायची? कॉलेजवाल्यांना काही कळतं की नाही असं म्हणत तो सोफ्यावर बसला। आजीनं पटकन आत जाऊन ताजपण करून आणलं आणि आईनं त्याला पटकन, रोहन अरे पटकन पायावर पाणी घे जा, पाणी कपात आहे आज, असं म्हणत बाथरूममध्ये पाठवलं। या 2 मिनिटात रोहनमध्ये फरक पडला आणि त्यानं आजीच्या हातातलं पन्ह पिऊन त्याचा छान आस्वाद घेतला। मंडळी, उन्हाची काहिली वैशाख वणवा हे शब्द आपण सध्या अनुभवतोय आणि बऱ्याचदा आपलीही त्या रोहनसारखीच चिडचिड होते, पण पावलांवर थंड पाणी पडताच अभिसरण सुरू होतं आणि शरीराचं तापमान पूर्ववत व्हायला मदत होते। आईच्या त्या उपायानं रोहन शांत झाला आणि आजीने बनवलेल्या पन्ह्याचा आनंद घेऊ शकला। सध्याच्या या वैशाख वणव्यात या अशा परिस्थितीत आपणही आपोआपच स्वतःची काळजी घ्यायला लागतो, नाही? आपण जास्त पाणी पितो, शीतपेय घेतो, ऊन टाळण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याला माहीत असतं अतिउष्णता शरीराला त्रास देऊ शकते। गंमत म्हणजे हीच काळजी आपण आपल्या मनाच्या बाबतीत देखील घ्यायला हवी, कारण आयुष्यातही असे अनेक प्रसंग येतात जेव्हा परिस्थितीमुळे आपला पारा चढतो, राग येतो, मन अस्वस्थ होतं आणि डोकं गरम होतं, आणि अशा वेळी भावना, विचार आणि शब्द यांचा समतोल राखणं खूप महत्त्वाचं असतं। कारण राग येणं चुकीचं नाही, पण त्या रागाच्या क्षणी स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं।

0: बरोबरच जगूया आनंदी हा कार्यक्रम संपवण्याची मला विनय गोरेगावकरला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात शेतीसाठी ओलिताच्या आधुनिक पद्धती. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण भाग 4, सहभागी तज्ज्ञ वैद्य राजलक्ष्मी इंगळे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर, यामध्ये ऋतुचक्र बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर भाग 4, लेखिका डॉक्टर कांचनगंगा गंधे. सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, यामध्ये चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत डेस्पेरॅडो स्केअर या चित्रपटाविषयी रेखा देशपांडे यांचा लेख, वाचकस्वर दिनेश अडावतकर. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी. सकाळी 7:55 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा. सकाळी 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. सकाळी 10:20 गांधी वंदना, UR राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. सकाळी 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित मानस कुमार चमुआ यांचं व्हायोलिन वादन, राग बिभास. सकाळी 11:05 आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं भाग 9, त्यानंतर आजची रेसिपी कांदा खोबरं चटणी. जागतिक रेड क्रॉस दिन आणि थॅलेसेमिया दिनानिमित्त डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांची मुलाखत. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात दुपारी 2:30 पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन, राग वृंदावनी सारंग. संध्याकाळी 5:02 निकेता कानिटकर यांचं गायन, राग मुलतानी. संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमात रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी माहिती. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत, यामध्ये वर्ल्ड थॅलेसिमिया डे निमित्त रक्तविकार तज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची मुलाखत. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 9:15 स्पॉटलाईट आणि रात्री 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10:00 परिमल कोल्हटकर यांचं गायन, राग जय जयवंती. रात्री 10:30 उस्ताद असलम खान यांचं गायन, राग मंजिरी बिहाग. हे होते अस्मिता वाहिनीवर आज प्रसारित होणारे कार्यक्रम. आता जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगर

0: नगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कालचं कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 34 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस नोंदलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे 86, सांताक्रूझ इथे 85% नोंदली गेली. हवामानाचा अंदाज: येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट वातावरण राहील असा अंदाज आहे. त्याचबरोबर आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 35, किमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही विशेष सूचना नाही. तसंच ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आकाश सूर्यप्रकाशित राहील असा अंदाज आहे. आपण ऐकत होतात कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. सकाळचे 6:40 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत कृषी वाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, प्रवाही सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये रुंद वाफासरी सिंचन पद्धत, एकसरी आड सिंचन पद्धत, एका सरीत थोड्या थोड्या वेळानं किंवा तुटक पाणी देणं, फळझाडांकरता 2 आळे पद्धतींचा वापर करणं, उत्सर्ग झडप पाईपावर बसून पाहिजे त्या ठिकाणी आवश्यक तेवढं पाणी देता येत असून प्रवाहावर नियंत्रण करणं सोपं जातं, तसंच पाण्याचा अपव्यय टाळता येतो. झडप पाईपाद्वारे सरळ सरीमध्ये किंवा वाफ्यामध्ये पाणी देऊन प्रवाह नियंत्रित करता येतो, तसंच पाण्याचा अपव्यय आणि जमिनीची धूप टाळता येते. सुधारित व्ही नॉच या पद्धतीमध्ये ओलिताच्या पाण्याचा प्रवाह मोजण्याकरता या पद्धतीचा वापर करावा. सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये जमिनीचा आणि पिकाचा प्रकार, पिकाचं वय, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारं बाष्पीभवन, पानाद्वारे होणारं उत्सर्जन, जमिनीतील हवा, पाणी, मूलद्रव्य आणि लाभदायक सूक्ष्म जीवाणू इत्यादी मूलभूत घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात गरजेएवढं पाणी पॉलिथिनच्या लहान नळीच्या आधारे तोटीद्वारे कमी दाबानं देणं याला सूक्ष्म सिंचन पद्धत म्हटलं जातं. सूक्ष्म सिंचन स्वस्त करण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत. तोट्यांची संख्या आणि त्यांच्यातील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, म्हणजे हलकी, मध्यम आणि भारी जमीन अशा प्रकारे. त्यामुळे ठिबक संचाच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो. शेताची लांबी, रुंदी आणि उतार लक्षात घेऊन जास्तीत जास्त लांबीची वितरिका टाकता येत असल्यास उपमुख्य नलिका कमीत कमी टाकून त्यामध्ये खर्चात बचत करता येते. खताच्या टाकीऐवजी व्हेंचुरीचा वापर केल्यानं खर्चात बचत होते. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सूक्ष्म सिंचन संचावर विविध पिकं, त्यामधील ओळीचं अंतर आणि एका ओळीतील रोपाचं अंतर हे कमी जास्त करून घ्यावं. अशा तऱ्हेनं 12 महिने संच वापरल्यास त्यावर होणारा खर्च कमी करता येऊ शकतो. सूक्ष्म सिंचन संचाची निगा आणि काळजी व्यवस्थित घेतली तर तो कार्यक्षम ठेवून पिकाच्या उत्पादनात आणि प्रतीत होणाऱ्या वाढीमुळे चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. एका संचाच्या खर्चात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी त्याचा पोर्टेबल संच म्हणून वापर करावा. त्यासाठी शेताची सारख्या प्रमाणात विभागणी करावी. प्रत्येक विभागात उपमुख्य नलिका जोडण्यासाठी मुख्य नलिकेचं तोंड आणून ठेवावं. स्थलांतर योग्य ठिबक सिंचन पद्धत, यामध्ये पिकाचं अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळवण्याकरता योग्य ठिबक सिंचन पद्धतीचा पिकांना संरक्षक ओलीत करण्यासाठी अवलंब करता येतो. या संचामधून पाणी विविध ठिकाणी आणि विविध पिकांना वापरण्याकरता त्याचे पाईप, नळ्या, तोट्या बसवणं, बदलणं किंवा बंद करणं ही कामं मजुरांना एकदा समजून सांगितली तर ते करणं शक्य होतं. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमुळे कमी अंतराच्या पिकांसाठी या पद्धतीचा जर वापर केला तर पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, तसंच पाणी सारख्या प्रमाणात वितरित केलं जातं. यासाठी कमी अंतराच्या पिकांसाठी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. उन्हाळी भुईमुगाला सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं ओलीत केल्यास अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळतो. तुषार सिंचन पद्धतीत अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा मिळवण्याकरता सोयाबीन, ज्वारी, मूग आणि तूर या पिकांना संरक्षित ओलीत करण्यासाठी तुषार संचाचा वापर करावा. फळझाडांकरता सूक्ष्म सिंचनाचा वापर जेव्हा आपण करत असतो तर पहिल्या 2 वर्षात प्रत्येक झाडाकरता 1 तोटी बसवावी, नंतर 3 ते 4 वर्षापर्यंत 2 ते 3 तोट्या बसवाव्या आणि झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर प्रत्येक झाडाकरता 4 तोट्या बसवाव्या. प्रत्येक तोटीमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 8 लिटर प्रतितास गृहीत धरला तर 4 तोट्यांमधून 1 तासात 32 लिटर पाणी मिळू शकतं. लसूण उत्पादनाकरता वाफा सिंचन पद्धतीच्या तुलनेत 46% पाणी बचतीकरता आणि 20% अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याची शिफारस करण्यात येते.
0: कृषीवाणी या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:00 PM. सकाळचे 6:45 आणि 12 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपतायत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही, किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो, म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे, परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.

0: सकाळचे 6:50 होत आहेत, ऐकूयात परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत ऋतू बदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात, विशेषतः या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले, यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. तीन प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात, परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झाली आहे. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झाली आहे. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या, पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतंय. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा, परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतू बदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूस जातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतूबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, ठीक 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया डेस्पराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, ज्या काळात मोबाईल किंवा इंटरनेटची कल्पना देखील कुणी केलेली नव्हती त्या काळात राज कपूर आणि त्यांच्या चित्रपटांची जी विलक्षण मोहिनी पश्चिम आशिया, पूर्व युरोप आणि रशियामध्ये पसरलेली होती, त्याच लोकप्रियतेच्या रेशमी धाग्यात डेस्पराडो स्क्वेअर या बेनी तोरेती दिग्दर्शित 2001 सालच्या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. इस्रायलमधल्या एका गावातलं एकमेव सिनेमा थिएटर गेली 30 वर्ष बंदच आहे, पण जुनी पिढी तिथं दाखवल्या गेलेल्या चित्रपटांच्या आठवणीत रमलेली आहे, विशेषतः राज कपूर आणि त्याच्या चित्रपटांच्या आठवणीत. येता जाता, काम करता, रिकामटेकडे उद्योग करता, दोस्तांबरोबर मैफिल जमवता, इस्रायल, आरोन, मुराद वगैरे दोस्त गातात दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. थिएटर मंदाबोन कुटुंबाच्या मालकीचं आहे. मॉरिस मंदाबोनच्या वर्षश्राद्धाचा दिवस जवळ येतोय. त्याची दोन तरुण मुलं जॉर्ज आणि नेसिम आणि मॉरिसची पत्नी सिनिओरा आपल्या स्वप्नात येऊन बाबांनी थिएटर पुन्हा सुरू करायला सांगितलं असं निस्सिम सांगतो. दोन्ही भाऊ त्या तयारीला लागतात. थिएटर पुन्हा सुरू होणार म्हणून गावात उत्साह दाटतो. सिनेमा कोणता दाखवावा? आरोन आणि मंडळी सुचवतात संगम. दोस्त दोस्त ना रहा गाऊ लागतात. निस्सिम म्हणतो, स्वप्नात मी हीच धून ऐकली. संगमची प्रिंट 30 वर्षांपूर्वीच गावातून निघून गेलेला मॉरिसचा धाकटा भाऊ अवराम याच्याकडे आहे. अवराम त्याच सुमारास गावात परतला आहे, पण सिनिओराचा संगम दाखवायलाच विरोध आहे. अवरामविषयी तिच्या मनात आढी आहे. अवरामशी बोलायला सुद्धा ती नकार देते. प्रोजेक्शनिस्ट आरोन हा मॉरिस, अवराम आणि सिनिओराचा जीवलग मित्र. तो समजावू पाहतो पण सिनिओरा बधत नाही. आरोनच्या सांगण्यावरून अवराम मात्र संगमची प्रिंट देतो. संगमशी त्याच्या देखील काही भाऊक आठवणी जोडलेल्या आहेत. मॉरिसच्या कबरीवर अचानक भेट होते तेव्हा सिनिओरा अवरामला जाब विचारते, तू त्या दिवशी भेटला का नाहीस? निघून का गेलास? तू मॉरिसशी बोलला का नाहीस? तो सांगतो, हा मॉरिस तुझ्याशी लग्न करतोय आणि लग्नात मी त्याचा बेस्ट मॅन व्हावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. मग मी त्याला माझी इच्छा सांगू शकलो नाही आणि त्यानंतर गावात राहणं अशक्यच होतं. थिएटरमध्ये संगम पाहायला सगळा गाव लोटलेला आहे. जुन्या पिढीतली माणसं पुनप्रत्ययाच्या आनंदानं नाचतायत. तरुणांना संगमच्या रूपात एक विलक्षण साक्षात्कार झालाय. सगळेच हसतायत, डोळे पुसतायत आणि त्याचवेळी सिनिओरा घरी असहाय्यपणे आसवढाळतेय आणि अवराम पुन्हा निघून जाण्याची तयारी करतोय. गावकरी तृप्त मनानं परतले आहेत. रिकाम्या थिएटरचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायला अवराम येतो. आरोनला तिथं बघून विचारतो, लेट शो नाही का होणार? आरोन आनंदानं दुसरा शो सुरू करतो आणि सिनिओरा येते. ती अवराम शेजारी बसते. आरोन कृतकृत्य होतो. लेट शो दोघंच बघू लागतात. नकळतपणे हातात हात गुंफले जातात. कि तुम मेरे जिंदगी हो, कि तुम मेरी बंदगी हो. डेस्पराडो स्क्वेअर हा इस्रायलचा चित्रपट म्हणजे राज कपूर दिग्दर्शित संगम या चित्रपटाला वाहिलेली एक भावुक आदरांजलीच आहे. भारतीय प्रेक्षकाला स्मरणरंजनात गुंगवून टाकणारी.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत डेस्पराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या

कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
2: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना, त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना, ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय, डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
3: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी, म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.
0: सकाळी 7:10 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून.
4: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07:13 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: was the top in the mouse pad.
1: त्या पेक्षा देवा दाल दाल सुलतानचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
4: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन रार, विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी NSEच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित HYKAS या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉ बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं.
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध, दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसेमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्यामार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे. माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1,00,000 जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळा तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा. आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया

0: त्या देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड. आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल.
1: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: नवं
1: कशालाही नावं न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाश

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे जागतिक रेड क्रॉस दिन. जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेझेंट मुव्हमेंटचे संस्थापक हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. मानवता सेवा, मदत आणि आपत्तीच्या काळात निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आज जागतिक थॅलेसेमिया दिन. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जनजागृती करणं, रुग्णांना आधार देणं आणि नियमित रक्तदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. तसंच ओडिया साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि समालोचक रजत कुमार कार यांचा आज स्मृती दिन. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2021 भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 8 मे 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ध्रुपद परंपरेतील गुरु आणि मान्यवर गायक झिया फरीदुद्दीन डागर यांचा आज स्मृती दिन. आजच्याच दिवशी 2013 त्यांनी या जगाचा निरोप घेतला. तसंच मराठी साहित्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचा देखील आज स्मृती दिन. 8 मे 1982 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोते हो, गेल्या 3 भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत. आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
1: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती 2 प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
0: अच्छा,
1: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबानी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
0: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
1: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचा प्रमुख कोण. आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो अब्रिज हाऊस लिस्ट.
0: ओके.
1: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
0: बरोबर.
1: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीनेही आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
0: सर, आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा घटक येतो, तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा, तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारा इंधन, हा एक त्यातला भाग महत्वाचा आहे. तर या

0: याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
1: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात, लोकांच्या उन्नतीसाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे, घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं, आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं, त्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स. अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या, म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता, किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे, अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. मग ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्रोत मध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल, किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही, सोलर पण नाही, तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील, अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्वाची आहे, आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत, की सेप्टिक टँक आहे का, त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे, अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का, सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत, अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
0: बरोबर.
1: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात, म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारा अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का, आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का, आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता, अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये, जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
0: सर, याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते, जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते, पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
1: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाहीये.
0: अच्छा.
1: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल, किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक शहर, म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरे एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत, प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत, की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेत्तर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहरं मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणनेअंतर्गत जी ही जनगणना शहरं स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि

0: शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचा काही कारण नाही.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, ज्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल. मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आयडी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल. तिथे तुमच्याकडे स्वगणना आयडी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आयडी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी करा की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायस सरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी,

0: सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम शिवसृष्टी.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, शिवसृष्टी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकारी श्री अनिल पवार सर आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार पवार सर.
3: नमस्कार.
2: शिवसृष्टी बद्दल आपण आपल्या श्रोत्यांना माहिती देतो आहोत, इथल्या प्रकल्पाची उभारणी कशी झाली याबद्दलही सांगतो आहोत. आज तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय की ही शिवसृष्टी बघायला अनेक प्रेक्षक येतात, लहान मुलं येतात, त्यांच्या प्रतिक्रिया काय काय असतात, त्यांना कसं वाटतं इथे आल्यानंतर?
3: खरं सांगायचं झालं तर शिवसृष्टी हा एक प्रोजेक्ट नाही, तर तो एक भावनिक प्रवास आहे.
2: बर,
3: इथे येणारा प्रत्येक पर्यटक काहीतरी घेऊनच जातो. लहान मुलं जेव्हा इथे येतात, इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला गडकोट आणि शस्त्रागार जेव्हा त्यांच्या समोर जिवंत होतो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचे कुतूहल पाहण्यासारखे असते. जेव्हा जगदंबा तलवारीची प्रतिकृती पाहतात, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेन असा होतो. ते विचारतात, आपल्या महाराजांनी इतक्या मोठ्या लढाया कशा केल्या असतील. पण जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दृश्य प्रसंग आणि सादरीकरण दिसते, तेव्हा त्यांचा इतिहासाशी एक जिवंत संबंध तयार होतो आणि आपले महाराज खरंच महाराष्ट्राचे दैवत आहेत याचा अभिमान वाटतो. मोठ्या वयोगटातील लोकांची प्रतिक्रिया तर आणखी भावनिक असते. अनेक वेळा आम्ही हे पाहिलं आहे, देखणेपणा आणि स्वच्छता पाहून त्यांचे डोळे विस्फरतात. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांनी पिढ्यान पिढ्या वाड्यांच्या गोष्टी ऐकल्या, ते जेव्हा इथला वाडा प्रत्यक्ष पाहतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यांच्या कडा सुखावून ओलावतात. ते म्हणतात, आज आम्ही पुस्तकातला इतिहास नाही तर जिवंत छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले आहेत.
2: वा वा वा, याबद्दल अजूनही जाणून घ्यायचंय. पण तत्पूर्वी श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पवार सर, जसं आता तुम्ही सांगितलं की बरेच पालक त्यांचे अनुभव शेअर करतात तुमच्या बरोबर, तर असा कुठला वेगळा अनुभव तुमच्या लक्षात राहिलेला आहे का जो तुम्हाला श्रोत्यांना सांगायला आवडेल?
3: एकदा एक कुटुंब आले होते. त्यांनी सांगितले, आमचा मुलगा मोबाईल मध्येच गुंतलेला असायचा, पण आज तो पहिल्यांदाच इतक्या लक्षपूर्वक काहीतरी पाहतोय, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी कमाई आहे.
2: वा.
3: अनेक पर्यटक सांगतात की हा फक्त पार्क नाही तर एक संस्कार केंद्र आहे. शिवाय अभिमानाची गोष्ट म्हणजे परदेशी पर्यटकांच्या मते ही वास्तू म्हणजे मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चरचा एक उत्तम आविष्कार आहे. शिवसृष्टी म्हणजे केवळ मनोरंजन नाही, ती एक संस्काराची शाळा आहे. आणि जेव्हा एखाद्या विद्यार्थी म्हणतो की मला आता इतिहास आवडायला लागलाय, तेव्हा आम्हाला वाटते की आमचे काम सार्थक झाले.
2: क्या बात है. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. वेबसाईट पुन्हा एकदा www.शिवसृष्टी.com. पुन्हा भेटूयात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात अनिल पवार सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.
0: शिवसृष्टी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून सकाळचे 7:45 आणि 20 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शुभा जोशी यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांचं हे गीत.

मोहन सामंत यांची रचना पण ऐकत होतात उत्तरा केळकर यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आकाशवाणी

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव

पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आज देशभरातील आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी, व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल देशभरात भारतीय सैन्यदलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वाला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्यदलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतं असं समाज माध्यमावरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानातही दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं दिली आहे. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी उद्या रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी होणार आहे. राज्यपाल आर एन रवी यांनी काल पश्चिम बंगालची विधानसभा विसर्जित केली. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर शपथविधी समारंभाची तयारी सुरू असून या सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि इतर राज्यांचे मुख्यमंत्री या समारंभाला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज कोलकाता इथं नवनिर्वाचित भाजप आमदारांची बैठक घेणार असून यावेळी पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड केली जाणार आहे. तमिळनाडूमध्येही नवीन सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला 118 आकडा गाठण्याबाबत विविध राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत. काल द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी आपल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठका घेतल्या. दरम्यान राज्यपाल विश्वनाथ आर्लेकर यांनी केलेल्या मागणीनुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआयएम या पक्षांच्या नवनिर्वाचित आमदारांची एक महत्वपूर्ण बैठक आज होणार असून या बैठकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या टीव्हीकेला पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याचीही शक्यता आहे. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील विविध आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आज सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. दिल्ली आणि कोहिमामध्येही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. आजच्या बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडे एकत्रितपणे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची एक मोठी संधी उपलब्ध आहे असं मत व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल झालेल्या भारत व्हिएतनाम व्यापार मंचाच्या कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांनी भारतीय कंपन्यांना, विशेषतः अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना व्हिएतनाममध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं. भूतकाळात दोन्ही देशांनी परस्पर सहकार्याच्या बळावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे. व्हिएतनामचे माजी राष्ट्राध्यक्ष हो ची मिन आणि भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न केले. या राजकीय विश्वासाच्या बळावर 2016 पासून द्विपक्षीय संबंधांनी नवी शिखरं गाठली आहेत असंही लाम यांनी नमूद केलं. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी काल अबुधाबी इथं भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील त्रिपक्षीय बैठकीत सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र राज्यमंत्री आणि भारतासाठीच्या विशेष दूत रिम अल हशिमी तसंच फ्रान्सच्या युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सरचिटणीस मार्टिन ब्रियन्स उपस्थित होते. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही देशांनी आपली भागीदारी अधिक बळकट करण्यावर आणि स्पष्ट कालमर्यादा असलेली एक कृती योजना तयार करण्यावर सहमती दर्शवली.

या भेटीदरम्यान मिस्री यांनी मुबादला इन्व्हेस्टमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक खालदून अल मुबारक यांचीही भेट घेतली आणि गुंतवणूक सहकार्याबाबत चर्चा केली. तत्पूर्वी मिस्री यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य राज्यमंत्री रिम अल हशिमी यांच्याशीही चर्चा केली. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात वाढत असलेल्या धोरणात्मक भागीदारीचा त्यांनी आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सरकारी अन्नधान्याचा साठा 604 लाख टनांहून अधिक झाला आहे. हा साठा अनिवार्य सुरक्षित साठ्याच्या गरजेपेक्षा जवळपास तिप्पट आहे अशी माहिती अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. गहू आणि तांदळाच्या या भक्कम साठ्यामुळे देशभरातील कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी अन्नधान्याचा अखंड पुरवठा होईल. अन्नधान्याची प्रभावी खरेदी, पिकांचं उत्तम उत्पादन आणि शेतकऱ्यांना मिळणारा सातत्यपूर्ण पाठिंबा यामुळे देशाची अन्न सुरक्षा, शेतकरी कल्याण आणि एका सुदृढ भविष्याप्रती असलेली कटिबद्धता अधिकच बळकट होत आहे असंही जोशी यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत संघाच्या विजयाच्या 81व्या वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्यादरम्यान रशियानं युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात आजपासून 10 मे पर्यंत युद्धविरामाची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निर्णयानंतर रशियन संरक्षण मंत्रालयानं ही घोषणा केली. यावेळी होणाऱ्या संचलनादरम्यान युक्रेननं मॉस्कोवर कोणताही हल्ला केल्यास मध्य किववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला होऊ शकतो असं रशियानं म्हटलं आहे. दरम्यान जवळपास 2 दशकात प्रथमच यावर्षीचं संचलन रणगाडे, क्षेपणास्त्र आणि इतर अवजड उपकरणांशिवाय होणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेलं नवं 10% जागतिक आयात शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यूयॉर्क इथल्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या एका खंडपीठानं दिला आहे. ट्रम्प यांनी व्यापार कायद्याअंतर्गत राष्ट्राध्यक्षांना काँग्रेसनं दिलेल्या अधिकारांच्या पलीकडे जाऊन कृती केली आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. अनेक लहान उद्योगांनी या शुल्काला न्यायालयात आव्हान दिलं होतं. अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वी ट्रम्प यांनी गेल्या वर्षी लागू केलेल्या जागतिक आयात शुल्काला स्थगिती दिल्यानंतर हे नवं शुल्क लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर ट्रम्प प्रशासनानं 24 जुलैपर्यंत हे तात्पुरतं 10% शुल्क कायम ठेवण्यासाठी 1974च्या व्यापार कायद्याचं कलम 122 या दुसऱ्या एका कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाचा हा निर्णय ट्रम्प प्रशासनासाठी आणखी एक कायदेशीर पराभव ठरला आहे. आरोग्य सेवेमध्ये जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा अर्थात एआयचा वेगवान वापर करण्यासाठी इंडिया एआय आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्था अर्थात आयसीएमआरनं काल नवी दिल्लीत एक सामंजस्य करार केला. ही भागीदारी एआयच्या जबाबदार आणि व्यापक वापराद्वारे आरोग्य सेवेचे परिणाम सुधारण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल आहे असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. या सहकार्याअंतर्गत दोन्ही संस्था त्यांच्या पूरक सामर्थ्याचा उपयोग करतील. यात इंडिया एआयच्या संगणकीय पायाभूत सुविधा, डेटा सेट प्लॅटफॉर्म आणि एआय कौशल्य विकास उपक्रमांसोबतच आयसीएमआरचं संशोधनातील कौशल्य आणि मेडिकल इन्फॉर्मेशन डेटा फॉर एआय सोल्युशन्स चौकट यांचा समावेश आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री लखनौ इथं सुरू असलेल्या सामन्यात पावसामुळे अडथळा आल्यानं निकालासाठी डीएलएस पद्धतीचा वापर करण्यात आला. यानुसार लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 9 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 213 धावांचं आव्हान समोर असताना रॉयल चॅलेंजर्सनं 203 धावा केल्या. तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सनं 19 षटकात 3 गड्यांच्या बदलात 209 धावा उभारल्या होत्या. पावसामुळे वारंवार व्यत्यय आल्यानं हा सामना प्रत्येकी 19 षटकांचा करण्यात आला आणि बंगळुरू संघासमोर डीएलएसनुसार 213 धावांचं सुधारित लक्ष ठेवण्यात आलं. लखनौ संघाकडून मिचेल मार्शनं 56 चेंडूत 111 धावांची खेळी केली तर बंगळुरूसाठी रजत पाटीदारनं 31 चेंडूत 61 धावांचं योगदान दिलं. मिचेल मार्शला सामनावीर गौरवण्यात आलं. आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दिल्लीत सामना होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त देशभरात भारतीय सैन्याचा गौरव. पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा उद्या शपथविधी. आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त देशभरातील

0: आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं आज पदफेरी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचं आयोजन. बदलत्या जागतिक व्यवस्थेत भारत आणि व्हिएतनामकडे जागतिक पुरवठा साखळीत महत्वाची भूमिका बजावण्याची संधी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचं प्रतिपादन. आणि देशात 604 लाख टनांहून अधिक अन्नधान्याचा साठा. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
2: सकाळचे 8:41 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वसंत आजगावकर यांच्या स्वरात विंदा करंदीकर यांची ही रचना.

विनायक मोहरीर यांची रचना पण ऐकत होतात रतिलाल भावसार यांच्या स्वरात. सकाळचे 8:55 आणि 30 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. श्रोतेहो, ऐकूयात एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.

यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात, संगीतकार कानू घोष. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं हे गीत. स्वर आहे सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा.

अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात. अरे संसार संसार या चित्रपटातलं हे गीत होतं. गीत बहार मध्ये यानंतर आपण ऐकणार आहात अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं हे गीत, चित्रपट माझं घर माझा संसार.

0: सुरेश पाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात आपण ऐकत होतात सुधीर मोघे यांचं हे गीत. सकाळचे 9:11 आणि 11 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात गीत बहार.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलत. आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार एन दत्ता. यानंतर ऐकूया जगदीश खेबुडकर यांची आणखी एक रचना, ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार प्रभाकर जोग.

0: कुंकुबाचा करंडा या चित्रपटातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात, संगीतकार प्रभाकर जोग. सकाळचे 9:21 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क करा.

या सुखांनो या चित्रपटातल्या ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलत, आशा भोसले यांच्या स्वरात, संगीतकार सुधीर फडके. यानंतर गीतबहार या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात, मोहित यांची मंजुळा या सिनेमातल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार आनंद घन, स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

ரங்க பிசாரா அங்கிருந்து நீ

आनंद घन यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात. मोहित यांची मंजुळा या सिनेमातलं हे गीत होतं. श्रोतेहो, या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. 9:30 वाजता आपण ऐकू शकाल NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

श्रोते हो, ऐकूयात एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत, तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. या पुढची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

सकाळचे 10 वाजलेत, प्रसारित करत आहोत चित्रपट संगीत असा कार्यक्रम गीत बहार। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या स्वरात, संदीप खरे यांची ही रचना, चित्रपट हापूस।

सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांच्या स्वरात हापूस या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर गीत बहारमध्ये ऐकूया संजय पाटील यांची रचना श्रेया घोषाल यांच्या स्वरात, चित्रपट जोगवा.

अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या संजय पाटील यांचं गीत आपण ऐकलत. श्रेया घोषाल यांच्या स्वरात चित्रपट जोगवा. यानंतर अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं संजय पाटील यांचं आणखी गीत आपण ऐकणार आहात. अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरात चित्रपट पुन्हा एकदा जोगवा.

शाहीर रामानंद उगले आणि सहकारी यांनी गायलेलं भानुमती साबळे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार अजय अतुल, चित्रपट महाराष्ट्र शाहीर. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

सकाळचे 10:20 आणि 16 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत गांधी वंदना. असे होते गांधीजी या UR राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन. वाचक स्वर दिनेश अडावतकर.

स्वावलंबनावर बापूंचा विश्वास होता. इंग्लंडमध्ये विद्यार्थी असताना ते आपली न्याहारी स्वतः तयार करत असत. दक्षिण आफ्रिकेत अगदी साधं जीवन कंठावं अशी त्यांची इच्छा होती. खर्च कमी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी स्वतःच करायचा प्रयत्न केला पाहिजे हे त्यांना उमजलं होतं. त्यांनी कपडे धुण्याचं सामान विकत आणलं आणि धुलाईवरचं एक पुस्तकही ते घेऊन आले. त्यांनी धुलाई कलेचा अभ्यास केला आणि कस्तुरबांना सुद्धा ती कला शिकवली. एकदा त्यांच्या कॉलरला खूपच खळ लागली आणि तिला जितकी इस्त्री व्हायला हवी तितकी झाली नाही. वाळलेल्या खळीचे पापुद्रे तुकड्या तुकड्यांनी पडायला लागले. तसे बापूंचे वकील मित्र हसायला लागले. त्यांची बरीच करमणूक झाली. तुम्ही आपले कपडे स्वतःच का धुता असा प्रश्न त्यांनी बापूंना विचारला. त्यावर ते म्हणाले, अहो भट्टीत कपडे देण्याचा खर्च फार येतो. एक कॉलर धुवून घेण्यासाठी तिच्या किमतीत का आकार पडतो. आणि इतकं करून सुद्धा तुम्हाला नेहमी कोणावर तरी विसंबून राहावं लागतं. यापेक्षा आपले कपडे आपण स्वतःच धुतलेले बरे असं मला वाटलं. बापूंच्या मित्रांना त्यांच्या स्वावलंबनातलं सौंदर्य काही जाणता आलं नाही, पण निव्वळ सरावाच्या जोरावर बापू धुलाई करायला शिकले. अशाच प्रकारे बापू स्वतःचे केस स्वतःच कापायलाही शिकले. त्याचं असं झालं, एकदा प्रिटोरियामध्ये एका गोऱ्या माणसानं त्यांचे केस कापायचं नाकारलं. मग त्यांनी स्वतःच आपले केस कापले. समोरचे केस तर त्यांनी कसेबसे बरे कापले, पण मागच्या बाजूची कटिंग जरा बिघडली. आपल्याच हातांनी आपली कटिंग करण्याचा हा जो वेडावाकडा परिणाम झाला तो पाहून कोर्टातल्या त्यांच्या मित्रांची हसता हसता पुरेवाट झाली. काळ्या गिराईकांना हातही लावायचा नाही असं गोऱ्या लोकांनी ठरवलं असल्यामुळे मी स्वतःचे केस कापण्याचा निश्चय केला आहे असं बापूंनी मित्रांना सांगितलं. स्वावलंबनाच्या या बाण्याचं बीज बापूंच्या मनात ते लहान असतानाच रुजलं होतं. पुढच्या आयुष्यात हे रोप वाढलं, त्यानं मुळं धरली आणि पानफुलास येऊन पुढे त्याला उत्तम फळंही लागली. बापू स्वतःला हलक्यातलं हलकं काम करणारे मजूर समजायचे. हे फक्त बोलण्यापुरतं नव्हतं, तर ते त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं. कुठलीही गोष्ट बोलायला सोपी असते, पण करायला फार कठीण. बापू म्हणत असत, अखंड काम करीत राहण्यातच मी जीवनाचा आनंद मानत आलो आहे. ते नेहमीच एक सेवक राहिले. सेवा करणाऱ्यांमध्ये ते सदोदित आघाडीवर असत. जो स्वतःला अत्यंत विनम्र करतो त्यालाच थोरवी प्राप्त होते हे बायबलमधलं वचन त्यांनी स्वतःच्या जीवनात अक्षरशः साकार केलं होतं. दक्षिण आफ्रिकेमध्ये फिनिक्स इथं किंवा टॉलस्टॉय फार्मवर बड्या पाहुण्यांसाठी सत्कार समारंभ आणि मेजवान्या होत असत. अशा सर्व कार्यक्रमांच्या वेळी बापू कधीही पुढच्या रांगेत किंवा सन्माननीय मुख्य पाहुण्यांच्या जवळपास आढळत नसत, तर ते स्वतः अंगमेहनतीची कामं करत, स्वयंपाकघरातल्या कामात मदत करत आणि पाहुण्यांच्या सरबराईला पुढे राहत असत. जे अगदी खालचे आहेत, दीन आहेत, गरीब आहेत, त्यांच्या संगतीत बापूंना नेहमीच आनंद वाटत असे. गोपाळकृष्ण गोखले यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली तेव्हा त्यांच्या उपरण्याला बापूंनी इस्त्री करून दिली होती, कारण उपरण्याला इस्त्री करता येईल असं गोखल्यांना वाटत नव्हतं. मात्र बापूंनी इतकी चांगली इस्त्री केली होती की ती पाहून गोखले खुश झाले आणि त्यांनी बापूंना निष्णात इस्त्रीवाला असल्याचं एक प्रमाणपत्रच बहाल करून टाकलं. गोखले पिष्टमय किंवा चरबीयुक्त आहार घेत नसत, म्हणून बापूंनी स्वतःच त्यांच्यासाठी भाकरी आणि बटाटे भाजले. ते काम त्यांनी अशा प्रकारे केलं की त्या दोन्ही पदार्थांमधील बहुतेक पिष्टमय भाग निघून गेला होता.

गांधी वंदना अंतर्गत असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजलेत. वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित मानसकुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बिभास. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांची. ऐकूया पंडित मानसकुमार चमुआ यांचं व्हायोलिन वादन राग बिभास.

0: नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलेत पंडित मानस कुमार चमुआ यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग बिभास. त्यांना तबल्याची साथ अजित पाठक यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, 11 वाजता हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
2: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. सकाळचे 11:05 आणि 15 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं ग. दि. माडगुळकर यांचं हे गीत, चित्रपट प्रपंच.

या गाण्याची पसंती कळवली होती महादेव घाट अमलेश्वर इथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारनी, सूरज, ज्योती आणि बाबू रियांश ठाकूर यांनी. यानंतर आपण ऐकणार आहात पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं हे गीत.

श्रोते हो, या गाण्याची पसंती कळवली होती डोंगरगाव जिल्हा राजनांदगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये यांनी. यानंतरचं जे गाणं आहे त्याची पसंती कळवली आहे बदलापूर इथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर आणि लाडला टुकटुक गव्हाणकर यांनी. बन्या बापू या चित्रपटातलं मुरलीधर गोडे यांचं हे गीत आहे. संगीतकार ऋषिराज, स्वर आहे अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांचा.

यांचं गीत आपण ऐकलत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. श्रोते हो, या गाण्याची पसंती कळवली होती मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका आणि गजानन घायाळ यांनी. श्रोते हो, पण ऐकत आहात आपल्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड. आपण खूप छान छान पत्रं आम्हाला पाठवता, तुमच्या आवडीची पसंतीची गाणी तुम्ही आम्हाला पाठवत असता आणि आम्ही ते कार्यक्रमात घेण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हालाही आमच्या कार्यक्रमात तुमच्या पसंतीची गाणी ऐकायची असतील तर आम्हाला पत्र नक्की पाठवा, आम्ही तुमची पसंती पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

श्रोतेहो, या गाण्यांची पसंती कळवली होती बीड शहर इथून प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, संतोष पगारिया आणि रामनिवास अग्रवाल यांनी. यानंतर आपली आवड या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आपण ऐकणार आहात. या गाण्याची पसंती कळवली आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ, मुक्काम हिप्परसोगा, तालुका औसा, जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, शाकिर शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सानिया शकील पठाण आणि गदर शेख, त्याचबरोबर निलोफर शेख यांनी.

थापाड्या या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रामदास कामत आणि सहकारी यांच्या स्वरात. रचना होती अण्णासाहेब देऊळगावकर यांची. संगीतकार बाळ पळसुले. याबरोबरच आपल्या मनपसंत गाण्यांचा कार्यक्रम आपली आवड इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
2: सकाळचे 11:41 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

वाराकांत यांची रचना पण ऐकत होतात मंजिरी गोखले यांच्या स्वरात. यानंतर दशरथ पुजारी आणि प्रमिला दातार यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूयात.

0: आपण ऐकत आहात भावधारा।
1: बदला बदला सवय बदला।
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला। आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला। जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा। RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा।

मंगेश पाडगावकर यांची रचना आपण ऐकत होतात योगिता बर्वे यांच्या स्वरात. यानंतर या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं यशवंत देव यांचं हे देशभक्तीपर गीत ऐकूयात.

या गाण्याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजलेत, प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बरं का मैत्रिणींनो. कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पै पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचा कुठे बाहेर निघालास तू?
3: अग आजी, आद्वेतचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
2: काय झालं त्यांना?
3: ते आजारी आहेत वाटत आणि त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून.
2: बर.
3: मग आद्वेत म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली, तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला? मी म्हंटल आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही, तर तू बाबांजवळ थांबाने मी तुला गोळ्या आणून देतो.
4: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेरगावी गेल्यात ना, अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी.
5: बरं झालं दादुड्या, तू गोळ्या आणून देतो म्हंटलास.
2: हो रे राहुल, आडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात. गुणाचं ग बाळ माझं.
4: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरणं बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
3: अगं गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती वेळ लागणार आहे.
4: अरे पण म्हणून काय झालं?

0: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता? आणि कितीतरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रियासारखं मी काय एवढा नाजूक नाही.
1: हो, भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला आईला मनस्ताप द्यायचास.
2: नाहीतर काय. ए दादुड्या, उगच हुशार का मारू नकोस. आई म्हणते ना, तसं उपरनं बांधून जा डोक्याला.
0: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरणं बिपरणं बांधून जायला, आणि तसंही ते घातलं की केस बिघडतात ग.
1: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस?
2: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात, त्याच्या डोक्यातच येत नाही. तर कशाला तू डोकं लावतेस उगाच?
0: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया.
3: हाँ म्हणे, यू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल, गेला बाई. हा, ऐकायचं नावच नाही. काय म्हणावं बाईया पोराला?
2: अगं आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ.
3: काय बाई हे पोर ग.
1: या तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव, उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
3: हो ना. आणि हे बघ, ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव, आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव.
2: बर.
1: अगं रश्मी, निशाच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली. ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
3: कसं काय ते?
1: अगं वाळवण्याचं करायला मदत झाली नाही का तिची?
3: अरे हो, नाही त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात. मला काही ते जमत नाही.
2: पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
1: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवण्याचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं, यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
3: हो ते तर आहेच.
1: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं. 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का. 2 आत्या होत्या. आम्ही चौघं भावंड, आई बाबा, आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ.
2: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही? काय धम्माल येत असेल ना.
1: मग रिया, काही विचारू नकोस बघ. आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेस ते.
3: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं?
1: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता बर का रिया. समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
2: अय्या, झोपाळा किती छान.
1: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का.
2: ठीक आहे बरं.
1: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत.
3: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
1: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ, भल्या पहाटे उठायचे.
3: अगो बाई,
1: आणि बर का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का.
3: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हंटल की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात.
2: काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते. ए आजी, पडवीनंतर काय होतं?
3: झोपत नाहीस का जास्त वेळ? झोपतेस ना.
1: जाऊ दे ग रश्मी. बर रिया, पडवीनंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण.
3: अच्छा.
1: हा, मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का. त्यानंतर स्वयंपाक घर, आणि स्वयंपाक घराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
2: माळवद?
1: हा, म्हणजे जशी गच्ची तुमची.
2: असं होय.
1: हा, आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर 2 खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
3: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना.
1: मग एवढ्या तेवढ्याने भागतोय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
3: बर.
2: अगं आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीलात ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीले लागत असेल ना ग.
1: हो, हे भलं मोठं भगुनं लागायचं बघ आम्हाला.
2: भगुनं?
1: हे काय आता?
3: अगं भगुणं म्हणजे पातेलं, हो नाही?
1: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
2: पण माती का लावायची गाजी?
1: अग तो ची किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का त्या वाळवण्यासाठी खास मचण बांधली जायची.
4: मचण का बरं बांधायची ती?
1: अगं म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
4: गव्हाचं काड?
1: रश्मी जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडबा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
4: अच्छा.
1: हा
2: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
1: अग म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
4: सूर्य उगवायच्या आत?
1: मग रे म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
2: हे आजी त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
3: ए मी कितीही नाही म्हटलं तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
1: अगं रश्मी तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
3: हो ते तर आहेच म्हणा.
2: आणि आजी तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना.
1: हो ग इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एक एक, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
3: पण आई काही म्हणा एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
1: खरंय बघ रश्मी. आणि रिया उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
3: नाईट लॅम्प.
1: हा त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा. रश्मी तुला सांगते आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
3: बरं प्रश्नचिन्ह?
1: हा. मग आमची आजी सांगायची अरे ते सप्तर्षी आहेत.
3: सप्तर्षी?
1: हा त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
3: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल नाही का.
1: हो ग आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना
4: हो
1: तसा माझा मोठा भाऊ हळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसते की काय बाई.
3: आई म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना.
1: हो मग
2: म्हणजे काय ग आजी पाच भूत येत होती का?
1: काय बाई हिरिया अगरिया पाच भूत येत नव्हती ग.
2: मग
1: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
2: हो का असे हे
1: तुला सांगते ना मला तर जाम भीती वाटायची.
3: बर
1: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
3: अजूनही घाबरता अंधाराला?
1: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं मोठी होत गेले तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.
2: भूत भीत काही नसतं. आजी तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही, तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
3: कसा विषय बदलतीय बघा.
1: घाबरते की
2: नाही ग आई असं काही नाही.
3: हो म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव बॅटरीचा उजेड लाव.
2: ए बघ ना आजी.
1: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया आमच्या अंगणात किनी चारही बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा.

0: कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड. म्हणजे
1: किती ऊन आहे बाय,
0: आला बघ राहुल.
2: बापरे केवढा घामेजलाय
1: रिया. अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडं अगं फ्रीज मधलं पण पाणी दे, दमल्यासारखं वाटतंय मला.
2: अरे राहुल तू आत्ताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं? कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस.
0: आणि मग पाणी पिरे राहुल, थांब जरा 5 मिनिट.
3: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरणं बांधून जा, ऐकलं नाहीस तू? उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
2: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
1: खरंच बाबा हा उन्हाळा आहे ना माणसाला अगदी जीव घेणार बा. काही म्हणरी आपण या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
3: थांब थांब रे दादुड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मगाशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
1: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतंच बरं का सरबत. अगं संपलं पण, अजून जरा थोडं मिळालं असताना तर जरा बरं झालं असतं ग.
3: हा बरं दादुड्या, तुला आवडलं ना सरबत मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची?
1: आज जो अनुभव आला ना त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बुवा, ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
2: सुती कपडे वापरा,
1: सुती कपडे घाला. आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलो तरी चालेल, पण डोक्यावर उपरणं राहू द्या बुवा. सर्वात महत्वाचं माहिती का की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
0: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हट्टीपणा करू नये
2: आणि
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
3: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक. हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ. मैत्रिणींनो, आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे. ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे. तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं

शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे. आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे. तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत. आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे. मैत्रिणींनो, ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते. ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो.

0: आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलं. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेनरी ड्युनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून, तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडस रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कॉम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत आहेत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 वर रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर, तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात. आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया हा,
0: बरोबर,
1: पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं, तर दोन टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसिमिया मायनर आहे का नाही यासाठी, म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचं जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली, तर काही करायची गरज नाही. पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळाला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून, त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून, जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल

0: जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल, तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरी हे पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकतो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेलंही असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो. आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं, तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्त पेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्त पेशी आपण म्हणू. आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे. आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्त पेशींचं मुख्य काम जे आहे ना, ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्त पेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो. आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्त पेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्त पेशी काय करतात, तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं, तर पांढऱ्या रक्त पेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढल्या, त्या का वाढल्या, तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेला त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्त पेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेली आहे. त्यामुळे रक्त व्हायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं, तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्त पेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत, पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्त पेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्व नाही आहे, कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत, तर एक एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं, तर हे त्या लाल रक्त पेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्त पेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्ही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात, त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली एबीओ रक्तगट सिस्टीम. अशीच आरएच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आरएच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आरएच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आरएच
1: निगेटिव्ह असतात. पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. याला युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हणलं जातं. पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो. आणि जेव्हा तो ऍबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्त निर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत. त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळे रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्त पेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे. पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, असेही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक प्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो, की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं. पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्त निर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही,
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80 काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचा, काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण, रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्त केंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्त केंद्र आहेत आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्त केंद्र आहेत.
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली, म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट. पण याच्या पूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना, 1920 पण तेव्हा थोडस असं डायरेक्टेड डोनेशन होतं. म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याकडे देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे

0: ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं. ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच. म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबेटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणून, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असा कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता, तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते. असे टेम्पररी आहेत, पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वेच्छा रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात, की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं, तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण देईल, तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जे काय फॉर्म भरून घेतो त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातनं, आता ते बदललं, आता पोस्ट कार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्तकेंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये

0: त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातनं आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल हे रक्तकेंद्रांचं काम पण आहे. म्हणजे
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि
0: हो
1: प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाताच्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो,
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबरपैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे, जे काय खर्च असतो सगळ्या रक्तकेंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्तकेंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्तकेंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्तकेंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्तकेंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये, संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचणी येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारण आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे, पण त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते. पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप असते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं, म्हणजे पुरुषांचं समजा 12-16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5-13.5 इतकंच असतं, ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आणि अन्यही काही गोष्टी म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडंसं दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे, मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय मुलगा काय मुलगी काय त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं म्हणजे.
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4-5% महिला असतात रक्तदानामध्ये, येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाहीये, महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याच्यासाठी पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो की दोन टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात, एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा दोन गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे. सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात भाजी पोळी कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम, काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे. चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत. कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे. आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या कारणांनी जे आपल्याला आवडतं रुचतं ज्याच्यानी खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं,
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का, की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता. तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे, की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलंय तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे. अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसची सोसायटीची कल्पना आहे, आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं, पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्या

त्याच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर, गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक, म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे, पण तेव्हाचे मुंबईचे वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतात.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवरही.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारी 1 वाजता आपण ऐकू शकाल हिंदी बातमीपत्र। हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू।

दुपारचे 1:05 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात वैभव जोशी यांचं हे गीत, चित्रपट आनंदी गोपाळ.

वैभव जोशी यांची रचना आपण ऐकत होतात सरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांच्या स्वरात. यानंतर आपण ऐकणार आहात टाइमपास 2 या चित्रपटातलं मंगेश कांगणे यांचं हे गीत. स्वर आहे आदर्श शिंदे आणि केतकी माटेगावकर यांचा.

केतकी माटेगावकर, आदर्श शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात मंगेश कांगणे यांची ही रचना. संगीतकार चिनार महेश. चित्रपट टाइमपास 2. दुपारचे 1:16 आणि 25 सेकंद झाली आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

वैभव जोशी यांची रचना आपण ऐकत होतात. ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात चित्रपट आनंदी गोपाळ. यानंतर गीत बहारमध्ये आपण ऐकणार आहात अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं हे गीत, चित्रपट मंगलाष्टक वन्स मोर.

अभिजित सावंत, बेला शेंडे आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकत होतात गुरु ठाकूर यांची ही रचना. यानंतर गीत बहार या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात. बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात चित्रपट मुंबई पुणे मुंबई 2. रचना आहे संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांची.

0: श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारी 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 चंद्रपूर जिल्ह्याचा वार्तापत्र हे नागपूर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय. जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे, असं त्यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय. मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळं कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे. NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचलाय. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे. बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल. उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून, तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचं अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत, असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय.

0: भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये एक बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही, मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली, त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता, मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष्य गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्स क्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उष्णांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा उच्चांक गाठत 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कटित झालंय. दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाण ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती केंद्र आणि कोळसा खाणी असल्याने वातावरणातील उष्णतेत भर पडत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वय जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना SE.census.gov या संकेतस्थळावर स्वयगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल OTPने लॉगिन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावायची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळ सोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीत सुद्धा माहिती भरू शकतो. विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचं योगदान अग्रस्थानी राहील अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांनी दिली. पोलीस मुख्यालय इथं शुक्रवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट ही महत्वाची परीक्षा जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 3 मे रोजी 2 ते 5 या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी 3177 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 3109 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर कूलरची सोय करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, सिमेंट कंपन्या आहेत. इथल्या उद्योगांना त्यांच्या नियमाप्रमाणे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. पुढच्या काळात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू. गावातील प्रदूषण कमी करता येईल यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उपाययोजना करू असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील गोवारी येथील गुप्ता कोल वॉशरीज सह अन्य उद्योग समूहाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचे सक्षम केंद्र बनावे असा विश्वास

आज राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढवण्यासाठी मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात इतर नगर परिषदेच्या तुलनेत चिमूर नगर परिषदेने कर वसुलीत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वर्षभरात 94.31% कर वसुली करून चिमूर नगर परिषदेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, तर वाचक सुरोता धैर्यशील मेश्राम यांचा.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 1:45 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुवर्ण दातार यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांची ही रचना.

सुमित्रानंदन पंत यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आकाशवाणी गायक वृंद यांच्या स्वरात. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

दुपारचे 1:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया डेस्पराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, ज्या काळात मोबाईल किंवा इंटरनेटची कल्पना देखील कुणी केलेली नव्हती त्या काळात राज कपूर आणि त्यांच्या चित्रपटांची जी विलक्षण मोहिनी पश्चिम आशिया पूर्व युरोप आणि रशियामध्ये पसरलेली होती त्याच लोकप्रियतेच्या रेशमी धाग्यात डेस्पराडो स्क्वेअर या बेनी तोरेती दिग्दर्शित 2001 सालच्या चित्रपटाची कथा गुंफलेली आहे. इस्रायलमधल्या एका गावातलं एकमेव सिनेमा थिएटर गेली 30 वर्ष बंदच आहे, पण जुनी पिढी तिथं दाखवल्या गेलेल्या चित्रपटांच्या आठवणीत रमलेली आहे, विशेषतः राज कपूर आणि त्याच्या चित्रपटांच्या आठवणीत. येता जाता, काम करता, रिकामटेकडे उद्योग करता, दोस्तांबरोबर मैफिल जमवता, इस्रायल आरोन मुराद वगैरे दोस्त गातात दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा. थिएटर मंदाबोन कुटुंबाच्या मालकीचं आहे. मॉरिस मंदाबोनच्या वर्षश्राद्धाचा दिवस जवळ येतोय. त्याची दोन तरुण मुलं जॉर्ज आणि नेसिम आणि मॉरिसची पत्नी सिनिओरा आपल्या स्वप्नात येऊन बाबांनी थिएटर पुन्हा सुरू करायला सांगितलं असं निस्सीम सांगतो. दोन्ही भाऊ त्या तयारीला लागतात. थिएटर पुन्हा सुरू होणार म्हणून गावात उत्साह दाटतो. सिनेमा कोणता दाखवावा? आरोन आणि मंडळी सुचवतात संगम. दोस्त दोस्त ना रहा गाऊ लागतात. निस्सीम म्हणतो, स्वप्नात मी हीच धून ऐकली. संगमची प्रिंट 30 वर्षांपूर्वीच गावातून निघून गेलेला मॉरिसचा धाकटा भाऊ अवराम याच्याकडे आहे. अवराम त्याच सुमारास गावात परतला आहे, पण सिनिओराचा संगम दाखवायलाच विरोध आहे. अवरामविषयी तिच्या मनात आढी आहे. अवरामशी बोलायला सुद्धा ती नकार देते. प्रोजेक्शनिस्ट आरोन हा मॉरिस अवराम आणि सिनिओराचा जीवलग मित्र. तो समजावू पाहतो पण सिनिओरा बधत नाही. आरोनच्या सांगण्यावरून अवराम मात्र संगमची प्रिंट देतो. संगमशी त्याच्या देखील काही भाऊक आठवणी जोडलेल्या आहेत. मॉरिसच्या कबरीवर अचानक भेट होते तेव्हा सिनिओरा अवरामला जाब विचारते, तू त्या दिवशी भेटला का नाहीस? निघून का गेलास? तू मॉरिसशी बोलला का नाहीस? तो सांगतो, हं, मॉरिस तुझ्याशी लग्न करतोय आणि लग्नात मी त्याचा बेस्ट मॅन व्हावं अशी इच्छा त्यानं व्यक्त केली. मग मी त्याला माझी इच्छा सांगू शकलो नाही आणि त्यानंतर गावात राहणं अशक्यच होतं. थिएटरमध्ये संगम पाहायला सगळा गाव लोटलेला आहे. जुन्या पिढीतली माणसं पुनप्रत्ययाच्या आनंदानं नाचतायत. तरुणांना संगमच्या रूपात एक विलक्षण साक्षात्कार झालाय. सगळेच हसतायत, डोळे पुसतायत आणि त्याचवेळी सिनिओरा घरी असहाय्यपणे आसवढाळतीये आणि अवराम पुन्हा निघून जाण्याची तयारी करतोय. गावकरी तृप्त मनानं परतले आहेत. रिकाम्या थिएटरचं पुन्हा एकदा दर्शन घ्यायला अवराम येतो. आरोनला तिथं बघून विचारतो, लेट शो नाही का होणार? आरोन आनंदानं दुसरा शो सुरू करतो आणि सिनिओरा येते. ती अवराम शेजारी बसते. आरोन कृतकृत्य होतो. लेट शो दोघंच बघू लागतात. नकळतपणे हातात हात गुंफले जातात. कि तुम मेरे जिंदगी हो, कि तुम मेरे बंदगी हो. डेस्पराडो स्क्वेअर हा इस्रायलचा चित्रपट म्हणजे राज कपूर दिग्दर्शित संगम या चित्रपटाला वाहिलेली एक भावुक आदरांजलीच आहे.

0: भारतीय प्रेक्षकाला स्मरणरंजनात गुंगवून टाकणारी.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत डेस्पराडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलं. दुपारचे 2 वाजलेत, ऐकूयात कृषी वाणी.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, प्रवाही सिंचनाच्या आधुनिक पद्धतीमध्ये रुंद वाफासरी सिंचन पद्धत, एकसरी आड सिंचन पद्धत, एका सरीत थोड्या थोड्या वेळानं किंवा तुटक पाणी देणं, फळझाडांकरता 2 आळे पद्धतींचा वापर करणं, उत्सर्ग झडप पाईपावर बसून पाहिजे त्या ठिकाणी आवश्यक तेवढं पाणी देता येत असून प्रवाहावर नियंत्रण करणं सोपं जातं, तसंच पाण्याचा अपव्यय टाळता येतो. झडप पाईपाद्वारे सरळ सरीमध्ये किंवा वाफ्यामध्ये पाणी देऊन प्रवाह नियंत्रित करता येतो, तसंच पाण्याचा अपव्यय आणि जमिनीची धूप टाळता येते. सुधारित व्ही नॉच या पद्धतीमध्ये ओलिताच्या पाण्याचा प्रवाह मोजण्याकरता या पद्धतीचा वापर करावा. सूक्ष्म सिंचन पद्धतीमध्ये जमिनीचा आणि पिकाचा प्रकार, पिकाचं वय, जमिनीच्या पृष्ठभागावरून होणारं बाष्पीभवन, पानाद्वारे होणारं उत्सर्जन, जमिनीतील हवा पाणी मूलद्रव्य आणि लाभदायक सूक्ष्म जीवाणू इत्यादी मूलभूत घटक लक्षात घेऊन पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात गरजेएवढं पाणी पॉलिथिनच्या लहान नळीच्या आधारे तोटीद्वारे कमी दाबानं देणं याला सूक्ष्म सिंचन पद्धत म्हटलं जातं. सूक्ष्म सिंचन स्वस्त करण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या बाबी आहेत. तोट्यांची संख्या आणि त्यांच्यातील अंतर जमिनीच्या प्रकारावर अवलंबून असतं, म्हणजे हलकी मध्यम आणि भारी जमीन अशा प्रकारे. त्यामुळे ठिबक संचाच्या किमतीवर त्याचा परिणाम होतो. शेताची लांबी रुंदी आणि उतार लक्षात घेऊन जास्तीत जास्त लांबीची वितरिका टाकता येत असल्यास उपमुख्य नलिका कमीत कमी टाकून त्यामध्ये खर्चात बचत करता येते. खताच्या टाकीऐवजी व्हेंचुरीचा वापर केल्यानं खर्चात बचत होते. शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या सूक्ष्म सिंचन संचावर विविध पिकं, त्यामधील ओळीचं अंतर आणि एका ओळीतील रोपाचं अंतर हे कमी जास्त करून घ्यावं. अशा तऱ्हेनं 12 महिने संच वापरल्यास त्यावर होणारा खर्च कमी करता येऊ शकतो. सूक्ष्म सिंचन संचाची निगा आणि काळजी व्यवस्थित घेतली तर तो कार्यक्षम ठेवून पिकाच्या उत्पादनात आणि प्रतीत होणाऱ्या वाढीमुळे चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. एका संचाच्या खर्चात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी त्याचा पोर्टेबल संच म्हणून वापर करावा. त्यासाठी शेताची सारख्या प्रमाणात विभागणी करावी. प्रत्येक विभागात उपमुख्य नलिका जोडण्यासाठी मुख्य नलिकेचं तोंड आणून ठेवावं. स्थलांतर योग्य ठिबक सिंचन पद्धत, यामध्ये पिकाचं अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळवण्याकरता योग्य ठिबक सिंचन पद्धतीचा पिकांना संरक्षक ओलीत करण्यासाठी अवलंब करता येतो. या संचामधून पाणी विविध ठिकाणी आणि विविध पिकांना वापरण्याकरता त्याचे पाईप नळ्या तोट्या बसवणं, बदलणं किंवा बंद करणं ही कामं मजुरांना एकदा समजून सांगितली तर ते करणं शक्य होतं. सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीमुळे कमी अंतराच्या पिकांसाठी या पद्धतीचा जर वापर केला तर पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ होते, तसंच पाणी सारख्या प्रमाणात वितरित केलं जातं. यासाठी कमी अंतराच्या पिकांसाठी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. उन्हाळी भुईमुगाला सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीनं ओलीत केल्यास अधिक उत्पादन आणि आर्थिक लाभ मिळतो. तुषार सिंचन पद्धतीत अधिक उत्पादन आणि निव्वळ नफा मिळवण्याकरता सोयाबीन, ज्वारी, मूग आणि तूर पहिल्या 2 वर्षात प्रत्येक झाडाकरता 1 तोटी बसवावी, नंतर 3 ते 4 वर्षापर्यंत 2 ते 3 तोट्या बसवाव्या आणि झाडाची पूर्ण वाढ झाल्यावर प्रत्येक झाडाकरता 4 तोट्या बसवाव्या. प्रत्येक तोटीमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह 8 लिटर प्रतितास गृहीत धरला तर 4 तोट्यांमधून 1 तासात 32 लिटर पाणी मिळू शकतं. लसूण उत्पादनाकरता वाफा सिंचन पद्धतीच्या तुलनेत 46% पाणी बचतीकरता आणि 20% अधिक उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याची

0: शिफारस करण्यात येते.
1: कृषी वाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 2:05 होत आहेत. ऐकूया आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण जाणून घेऊया ग्रीष्म ऋतुचर्येमध्ये पचनशक्ती म्हणजेच अग्नी जपण्याचे रहस्य. सध्या बाहेर सूर्यदेव चांगलेच तळपत आहेत. चैत्र वैशाखाचे हे कडक ऊन केवळ जमिनीलाच नाही तर आपल्या शरीरालाही शोषून घेत आहे. आपण म्हणतो बाहेर एवढी उष्णता आहे मग भूक का लागत नाही किंवा काहीही खाल्लं तरी पोट का जड वाटतं. श्रोते हो, याच प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुर्वेदात लपलेलं आहे आणि ते म्हणजे आपली पचनशक्ती किंवा अग्नी. हिवाळ्यात आपला अग्नी प्रदीप्त असतो पण उन्हाळ्यात म्हणजेच ग्रीष्म ऋतूत तो मंद होतो. याचं कारण असं की बाहेर प्रखर उष्णतेमुळे शरीरातील द्रव अंश आणि स्निग्धता कमी होते आणि शरीरातील उष्णता बाहेर फेकली गेल्यामुळे आतली पचनशक्ती कमकुवत होते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपला जठराग्नी या ऋतूत सर्वात कमी असतो. म्हणूनच या दिवसात काय खातो यापेक्षा ते कसं पचतं हे अधिक महत्वाचं. आता आपला अग्नी जपण्यासाठी काय करायचं याकडे लक्ष देऊया. आहार कसा असावा? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे या ऋतूमध्ये आहार लघु म्हणजेच पचायला हलका असावा. जुना तांदूळ, मूग, दूध आणि विशेषतः तूप याचा आवर्जून वापर करावा. तूप हे अग्नीला प्रदीप्त करतं पण शरीरातील उष्णता वाढवत नाही, त्यामुळे त्याचा आहारामध्ये अवश्य वापर करावा. सुंठ ही उष्णवीर्य असली तरी पित्तशामक आहे, अग्निवर्धक आहे, त्यामुळे सुंठेचाही अल्प प्रमाणामध्ये आहारामध्ये वापर करावा. म्हणूनच या ऋतूमध्ये येणारे रामनवमी, हनुमान जयंती या सर्व सणांना देखील सुंठवडा वाटण्याची आपल्याकडे पद्धत आहे. उन्हाळ्यात पोट गच्च भरेपर्यंत कधीही जेवू नये. आयुर्वेदाचा एक नियम लक्षात ठेवा, पोटाचे तीन भाग करा. एक भाग घन पदार्थांसाठी, एक भाग द्रव पदार्थांसाठी आणि एक भाग रिकामा ठेवा, जेणेकरून वायूची हालचाल नीट होईल आणि पचन नीट होईल. अति तिखट, अति आंबट, अति खारट पदार्थ पचन संस्थेवर ताण आणतात. मसालेदार अन्नांमुळे पित्त उसळतं आणि अग्नी अधिकच बिघडतो, म्हणून या गोष्टी टाळाव्यात. अग्नी सुधारण्यासाठी आपल्या आयुर्वेदाने काही खास पानके किंवा पेये सांगितले आहेत. ती पचायला अत्यंत हलकी असतात, शरीरामध्ये द्रव निर्माण करतात, त्यामुळे यांचाही आहारामध्ये समावेश करायला हवा. आता विहाराबद्दल काही गोष्टी जाणूया. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात अतिव्यायाम करणं टाळा, कारण अतिव्यायामामुळे अग्नी अधिकच मंदावतो आणि शरीरातील बल कमी होतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवास्वाप, म्हणजेच दुपारी थोडी विश्रांती. ग्रीष्म ऋतू हा एकमेव असा ऋतू आहे ज्यात आयुर्वेदाने दुपारी झोपण्याची मुभा दिली आहे, कारण यामुळे शरीरातील ओलावा टिकून राहतो आणि अग्नी संतुलित राहण्यास मदत होते. सर्वात महत्वाची आणि ठाम सूचना, फ्रीजमधील बर्फासारखं थंड पाणी पिणं टाळा. फ्रीजचं पाणी अग्नीला पूर्णपणे विझवून टाकतं, ज्यामुळे पचन बिघडतं. त्याऐवजी माठातील पाणी प्या. माठाचं पाणी हे नैसर्गिकरित्या शीतल असतं आणि ते अग्नीचं संरक्षण करतं. तर श्रोते हो, ग्रीष्म ऋतूचा हा काळ आपल्या पचनशक्तीचा परीक्षा घेणारा आहे, परंतु आहार हलका ठेवा, तुपाचा वापर करा, आयुर्वेदिक सरबते प्या आणि निसर्गाच्या नियमांचं पालन करा. अग्नी नीट राहिला तरच आरोग्य टिकेल. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण याविषयी वैद्य राजलक्ष्मी इंगळे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा यामध्ये उन्हाळ्यातील योग्य आहार आणि पोषण या माहितीचा भाग चौथा आपण ऐकलात. सहभागी तज्ज्ञ होते वैद्य राजलक्ष्मी.

0: हिंगळे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारचे 2:10 होत आहेत. ऐकूयात परिसर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण.
1: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत ऋतुबदलाचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेली माहिती. आज ऐकूया या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. गेल्या काही वर्षात, विशेषत या वर्षी, जगात सर्वच ठिकाणी तापमान वाढतंय. भारतात यंदा उन्हाळा सर्व राज्यात लवकर सुरू झालाय. तापमानही दरवर्षीपेक्षा जास्त आणि बराच काळ टिकलंय. सर्वच सजीवांमध्ये याचे परिणाम दिसून येत आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच प्रचंड तापमान वाढल्यामुळे एरवी उन्हाळ्याच्या शेवटी फुलणारा बहावा आणि गुलमोहर भरभरून फुललेले, यासाठी वनस्पतींच्या अंतर्गत बरेच बदल घडलेले असतील. खरं तर हे हिवाळ्याच्या ऋतूतच घडायला सुरुवात झाली असेल. बहावा, गुलमोहर यांचं परागीभवन काही विशिष्ट किडे आणि कीटकांमार्फत होतं, परंतु ही झाडं लवकर फुलल्यामुळे कदाचित यावर्षी परागीभवन फार कमी प्रमाणात किंबहुना होणार नाही. कारण परागीभवन ज्या सुतार मधमाशांमार्फत होतं, त्यांची उत्पत्ती उन्हाळ्याच्या सुरुवातीला होत नाही. बहाव्याच्या फुलांना वास नसतो, त्यामुळे इतर कोणतेच कीटक त्या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. फक्त सुतारमाशी आणि तिच्या जातीतल्या माशांमुळेच परागीभवन होतं. या फुलात ठराविक पुकेसरांमध्येच परागकण असतात, जे या माशांचं अन्न असतात. 3 प्रकारच्या पुकेसरांपैकी एकाच पुकेसरात परागकण असतात. या पुकेसराला वरच्या टोकाच्या बाजूला बारीक भोक असतं. सुतारमाशी जेव्हा फुलात शिरते, तेव्हा ती इतर पुकेसरांवर जोरात तिचं डोकं आपटते, तेव्हा वारा घुमल्यासारखा आवाज येतो. या प्रक्रियेत पुकेसराच्या भोकातून परागकण तिच्या पाठीवर चिकटतात. ती जेव्हा डोकं आपटते, तेव्हा ट्युनिंग फोर्क सारखा आवाज येतो. ती फुलात शिरल्यावर तिचं शरीर पुकेसरात लपेटून घेते, शरीरातले स्नायू आखडून घेते, त्यामुळे माशा घोंगावल्याचा आवाज येतो. इतर कीटकांपेक्षा याच झायलोकार्पा माशीमुळे बहाव्याच्या फुलांमध्ये परागीभवन यशस्वीरित्या होतं. ठराविक दिवसांनी शेंगा बियाही तयार होतात, परंतु हवामान बदलामुळे लहान लहान किडे कीटकांना बदलत्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेता येत नाही. त्यांचा जीवनक्रम जेव्हा आणि जसा असतो तसा सुरू राहतो. त्यामुळे अंड्यांमधून माशा बाहेर येऊन त्या वाढेपर्यंत आवेळी फुललेल्या बहाव्याचा बहर संपलेला असतो. त्यांना अन्न न मिळाल्यामुळे झायलोकार्पा माशांच्या जातीलाच धोका निर्माण होतो. परिणामी त्यांची संख्या कमी होत आहे. असाच परिणाम इतर फुलं आणि परागीभवनाला योग्य असलेल्या कीटकांमध्ये दिसायला लागलाय. पश्चिम घाटात नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलंय की कीटकांच्या प्रजातीत 35% घट झालीय. यात चतुर, टाचणी या पर्यावरणदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कीटकांमध्ये आणि त्यांच्यातल्या विविधतेत बरीच घट झालीय. ही घट जर अशीच चालू राहिली तर वनस्पतींमध्ये परागीभवन न झाल्यामुळे फलधारणाही होणार नाही. परिणामी कीटकांबरोबर वनस्पतींचीही जात नष्ट होईल. निसर्गातल्या अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या पारिस्थितिकी म्हणजे इकोसिस्टीम्स आणि त्यातल्या अन्न साखळ्या, अन्न जाळ्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तापमान वाढीचा परिणाम फक्त उन्हाळ्यात फुलं येणाऱ्या झाडांवर नाही, तर तो इतर ऋतूत वाढणाऱ्या वनस्पतींमध्येही दिसून येतो. एवढंच नाही तर पाणी आणि त्यात वाढणाऱ्या, पाण्याजवळ वाढणाऱ्या वनस्पतींमध्ये आणि त्यांच्यावर जगणाऱ्या कीटकांवर, पक्ष्यांवरही होत असल्याचं दिसून येतंय. शास्त्रीय आधारावर शास्त्रज्ञांनी काही झाडांना फुलं त्याच ऋतूत पण लवकर का येतात याबद्दलचं मत संशोधन करून मांडलेलं आहे. निसर्गातल्या एखाद्या गोष्टीचा, परिस्थितीचा शास्त्रीय निष्कर्ष हा सततच्या आणि कमीत कमी 8 ते 10 वर्षांच्या किंबहुना जास्त वर्षांच्या निरीक्षणावरून काढणं योग्य ठरेल. ऋतुबदल नैसर्गिक तर आहेच, पण त्याच्या कालावधीत आणि गुणवत्तेमध्ये गेल्या काही वर्षात इतके बदल घडतायत की एक दिवस निसर्गातल्या इतर सजीवांबरोबर माणूस जातीवरही त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात आज आपण ऋतुबदलांचे संकेत आणि उन्हाळी बहर याविषयी डॉक्टर कांचन गंगा गंधे यांनी लिहिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग ऐकला. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारी 2:15 हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
2: नमस्कार, आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं कनकलता. पश्चिम बंगाल में भाजपा विधायक दल के नेता के चुनाव के लिए आज कोलकाता में बैठक. DRDO और भारतीय वायुसेना ने स्वदेशी ग्लाइड हथियार तारा का पहला सफल उड़ान परीक्षण किया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने सोमनाथ मंदिर को भारत की दृढ़ता, एकता और सभ्यतागत शक्ति का शाश्वत प्रतीक बताया. अमरीकी अंतर्राष्ट्रीय व्यापार न्यायालय ने ट्रंप प्रशासन द्वारा भारत तथा अन्य देशों से आयात पर लगाए गए 10% शुल्क को अवैध घोषित किया. अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने कहा, अमेरिका और यूरोपीय संघ ये सुनिश्चित करने के लिए एकजुट है कि ईरान के पास परमाणु हथियार न हो. IPL क्रिकेट में दिल्ली कैपिटल्स का मुकाबला आज शाम दिल्ली में कोलकाता नाइट राइडर्स से होगा. अब समाचार विस्तार से. पश्चिम बंगाल में भाजपा विधायक दल आज अपने नेता का चुनाव करेगा. हमारे संवाददाता ने बताया है कि बैठक में शामिल होने के लिए केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोलकाता पहुंच गए हैं.
3: पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस के लगभग 1.5 दशक के शासन का अंत हो चुका है. कल नवनिर्वाचित सरकार की शपथ ग्रहण के साथ ही बंगाल में राजनीतिक इतिहास में एक नई कड़ी का शुरुआत होगी. कल रविंद्र जयंती के दिन ब्रिगेड पैरेड ग्राउंड में पश्चिम बंगाल की पहली BJP सरकार शपथ लेगी. BJP के विधायक दल का नेता चुनने का प्रक्रिया को संपन्न करने के लिए पार्टी के नियुक्त पर्यवेक्षक और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह पहले ही कलकत्ता पहुंच चुके हैं. कुछ ही देर में वो नवनिर्वाचित विधायकों के साथ बैठक करेंगे. इसी बैठक में BJP विधायक दल की नए नेता का चयन किया जाएगा. इसके बाद राज्यपाल से मिलकर सरकार बनाने का दावा पेश किया जाएगा. कलकत्ता से अभिरूप भट्टाचार्य, आकाशवाणी के लिए.
2: शपथ ग्रहण समारोह कल कोलकाता के ब्रिगेड परेड ग्राउंड में होगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष नितिन नवीन और NDA शासित सभी राज्यों के मुख्यमंत्रियों के शपथ ग्रहण समारोह में शामिल होने की उम्मीद है. असम में भाजपा के नेतृत्व में राष्ट्रीय जनतांत्रिक गठबंधन सरकार 12 मई को लगातार तीसरी बार शपथ लेगी. प्रदेश पार्टी अध्यक्ष दिलीप सैकिया ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुख्य अतिथि के रूप में शपथ ग्रहण समारोह में शामिल होंगे. उन्होंने बताया कि भाजपा विधायक दल की बैठक रविवार को होगी. तमिलनाडु में नई सरकार के गठन में देरी से राजनीतिक स्थिति अनिश्चित बनी हुई है. सरकार बनाने के लिए आवश्यक 118 के बहुमत तक पहुंचने के लिए बातचीत जारी है. DMK और ऑल इंडिया अन्ना DMK पार्टी ने कल नवनिर्वाचित विधायकों के साथ बैठक की. ऑल अन्ना DMK पार्टी के महासचिव ई पलनीसामी को विधायक दल का नेता चुना गया. राज्य की सबसे बड़ी पार्टी तमिलक वेत्री कड़गम को समर्थन देने के मुद्दे पर विदुथलाई चिरु थैगल काची, भारतीय कम्युनिस्ट पार्टी और मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के नवनिर्वाचित विधायकों की बैठक आज होगी. केरलम में नई सरकार के गठन को लेकर चर्चाएं चल रही हैं. UDF की प्रमुख पार्टी कांग्रेस रविवार तक अपने नेता की घोषणा कर सकती है. कांग्रेस सूत्रों ने बताया है कि विधायक दल के नेता का निर्णय राष्ट्रीय नेतृत्व द्वारा केरल में पार्टी पर्यवेक्षकों द्वारा प्रस्तुत रिपोर्ट के आधार पर लिया जाएगा. रक्षा अनुसंधान और विकास संगठन DRDO और भारतीय वायुसेना ने कल ओडिशा तट पर सामरिक उन्नत रेंज संवर्धन तारा हथियार का पहला सफल उड़ान परीक्षण किया. ब्यौरा हमारे संवाददाता से.
4: यह भारत की पहली स्वदेशी ग्लाइड हथियार प्रणाली है जो किसी भी सामान्य हथियार को घातक और सही दिशा में सटीक मार करने वाले हथियार में बदलने में सक्षम है. ऑपरेशन सिंदूर की पहली वर्षगांठ पर इस एडवांस रेंज वेपन सिस्टम तारा का सफल परीक्षण किया गया. हैदराबाद स्थित DRDO की रिसर्च सेंटर इमारत ने DRDO के अन्य प्रयोगशालाओं के साथ मिलकर इसे डिजाइन और विकसित किया है. तारा प्रणाली में अत्याधुनिक लेकिन कम लागत वाली तकनीकों का इस्तेमाल किया गया है. भारत की यह उपलब्धि स्वदेशी रक्षा निर्माण क्षमता और अत्याधुनिक सैन्य तकनीक विकसित करने की दिशा में बढ़ती ताकत को दर्शाती है. दीपेंद्र कुमार, आकाशवाणी समाचार, दिल्ली.
2: रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने इस उपलब्धि के लिए DRDO, वायुसेना, DCPP और उद्योग जगत को बधाई दी है. श्री सिंह ने इसे भारत की स्वदेशी रक्षा क्षमताओं को आगे बढ़ाने के

दुपारचे 2:30 वाजलेत. वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन. राग आहे वृंदावनी सारंग. मध्यलय गत झपतालात द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांची. ऐकूयात पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोदवादन, राग वृंदावनी सारंग.

नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत पंडित शंकर भट्टाचार्य यांचं सरोद वादन. राग होता वृंदावनी सारंग, त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केली होती. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. तर मला गॅझेटमधनं हा सगळा शोध लागला. ती म्हणजे चावचाऊ सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन तर जबरदस्तच. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काय ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णन त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.
1: श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होतीये. याच अनुषंगानं अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजेच 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनलवर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरही.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
4: श्रोते हो, दुपारी 3 आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या टीसीएस धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वेगाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाईड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या DY पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक

0: राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक इस पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर इथल्या रुग्णालयात हलवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळानं घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

दुपारचे 3:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होते. आपली पुन्हा भेट दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. दरम्यान आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचा कार्यक्रम ऐकू शकाल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. दुपारचे 3:11:25 झाली आहेत. ऐकूयात प्रादेशिक हवामान वृत्त. कुलाबा वेधशाळेकडून आज सकाळी 8:30 मिळालेल्या माहितीचा हा सारांश आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी गारपिटीसह वादळाची नोंद झाली. उत्तर कोकणात काही तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. तसंच विदर्भात काही तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. राज्यातील कमाल तापमानात विशेष बदल झाला नाही. कोकणात तापमान सामान्य पातळीच्या वर तर विदर्भात सामान्य पातळीच्या खाली आणि इतर ठिकाणी सामान्य राहिलं. राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नंदुरबार इथे 42.4 अंश सेल्सिअस इतकी झाली. पुढील 24 तासात राज्यात वादळासह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. त्याचबरोबर ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आपण ऐकत होतात प्रादेशिक हवामान वृत्त.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची DTH उपग्रह वाहिनी AIR मराठी. दुपारचे 3:13 आणि 26 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत माझा आभार माझा शिवार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी मंगला चव्हाण आपलं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे पशुधनामध्ये नोंदवहीचं महत्व आणि ओळख चिन्ह. या संदर्भात आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि अधिक माहिती करून घेण्यासाठी स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्रशांत पवार सरांना. डॉक्टर प्रशांत पवार सर हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय परळ येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: शेतकरी बंधूंनो, पशुधनापासून मिळणारं दूध असेल, त्यांचं प्रजनन, त्यांचं आरोग्य या सगळ्यांच्या बाबतीत माहिती ठेवण्यासाठी नोंदवही आवश्यक आहे. तर ही नोंदवही म्हणजे काय, हिचं महत्व काय असतं आणि ती का ठेवणं गरजेचं आहे याच संदर्भात आज आपण माहिती करून घेणार आहोत. तर सगळ्यात प्रथम ही नोंदवही म्हणजे नेमकं काय सर?
2: शेतकरी वेगवेगळ्या नोंदी या नेहमीच घेत असतात. तर आपण सर्वसाधारण शेतकऱ्यांकडे जेव्हा बघतो तर सामान्य शेतकरी देखील तो त्याच्या पद्धतीने नोंदी कुठे ना कुठे घेत असतो. उदाहरणार्थ दरवाजाच्या लाकडी चौकटीवर काही नोंदी असतात त्याच्या, किंवा अगदी कॅलेंडरवर देखील वेगवेगळ्या नोंदी तो घेत असतो. त्याच्या खिशातल्या डायरीतील कागदांवर काही काही नोंदी घेत असतो. नोंदी म्हणजे पशुधन व्यवस्थापनातील ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत पशुधनाच्या बाबतीत, तर त्यांची नोंद घेणे, तारीखनुसार किंवा तिथीनुसार त्याची नोंद घेणे ही सर्वसाधारण पद्धत आहे. तर पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे की पूर्वी शेतकरी एखादी तिथी किंवा सणवार यांचा वापर करून

0: त्या गोष्टी ह्या त्याच्या मनात साठवून ठेवत होता किंवा मनात तो नोंद घेत होता. कालांतराने सुशिक्षितपणा वाढल्यानंतर कुठेतरी पेनचा वापर करून भिंतीवर म्हणा, दरवाज्याच्या चौकटीवर, कॅलेंडरवर अशा पद्धतीने तो ठराविक गोष्टींची नोंद घ्यायला लागला. पण जेव्हा व्यावसायिकरण होतं एखाद्या व्यवसायाचं, उदाहरणार्थ आता पशुसंवर्धन व्यवसाय, जेव्हा दुग्ध व्यवसायासाठी त्याने भरपूर जनावरं पाळलेले आहेत आणि तो त्याचा एक व्यवसाय म्हणून त्याने स्वीकार केलेला आहे, तर त्या व्यवसायातल्या ज्या काही चढाओढी झालेल्या आहेत, कधी एखाद्या जनावराला आजार होत असेल किंवा एखाद्या वासराचा जन्म झाला असेल त्याच्या गोठ्यात, तर या सगळ्या गोष्टींची नोंद जेव्हा एकत्रितपणे तो एखाद्या वहीमध्ये किंवा एखाद्या दस्त तयार करत असेल, तर या गोष्टीला आपण एकत्रितपणे नोंद वही असे म्हणू शकतो.
1: बरोबर. आणि याच्यामध्ये आपलं जनावर कोणत्या रोगांना पछाडलेलं आहे किंवा कधी त्यांना आजार झालेला आहे, त्याचं लसीकरण कधी करायचंय, हेही याच्यावरून समजू शकतं.
0: हो, आपल्या सोयीनुसार त्या नोंदवहीचे प्रकार पाडू शकतो. उदाहरणार्थ आरोग्याशी संबंधित जर आपण एखादी नोंदवही तयार केली तर त्याच्यामध्ये रकाने तयार करू शकतो आपण की जनावराचा नंबर किंवा त्याचं नाव असेल, त्याच्यानंतर त्याचे लसीकरणाच्या मात्रा कोणत्या दिल्या, डॉक्टरांनी कोणत्या महिन्यात कोणतं लसीकरण दिलं याच्या तारखा आपण जर नोंदून ठेवल्या तर एक आपल्याला आठवण येते की निदान पुढच्या महिन्यात या अमुक रोगाचं लसीकरण आपल्याला करायचं आहे. तसंच जंत निर्मूलनाच्या तारखा कधी केल्या त्याची नोंद घेता येते. कधी एखादा आजार उद्भवला असेल तर तो आजार नेमका कोणता होता, डॉक्टरांनी त्यावेळेस काय ट्रीटमेंट दिली होती, त्या डॉक्टरांच्या सहीनिशी जर ती सगळी नोंद घेतल्या तर हा एक आरोग्याविषयीचा दस्तऐवज तयार होतो शेतकऱ्यांकडे आणि हा भविष्यामध्ये त्याला नक्कीच फायदेशीर ठरतो.
1: आर्थिकदृष्ट्या फायदेशीर व्हावं हा व्यवसाय म्हणून सुद्धा या नोंदवहीचं महत्व असेल.
0: एखाद्या व्यवसायाच्या जेव्हा आर्थिक ताळेबंद, नफा तोटा जेव्हा एखाद्या कागदावर मांडला जातो तर वर्षाच्या शेवटी त्याला कळतं की नेमका व्यवसाय तोट्यात गेला का फायद्यात गेला. जर तो तोट्यात गेला असेल तर त्या तोट्याची कारणं शोधताना अशा पद्धतीचं दस्तऐवज आपल्याला नक्कीच मदतीस ठरतं. उदाहरणार्थ जर त्या वर्षभरात त्याने खाद्यावर जास्त खर्च केला असेल तर शेवटी त्याच्या लक्षात येतं की आपला जो काही तोटा होत आहे किंवा नफ्याचा जो काही मोठा भाग आहे हा खाद्य खरेदीमध्ये किंवा खाद्याच्या वेगवेगळ्या घटकांच्या खरेदीमध्ये टाकतो आहोत. आणि पुढच्या वर्षी नियोजन करताना जर त्याने असं ठरवलं की कमी किमतीचा चारा जो चांगल्या दर्जाचा असेल, त्याचं पोषण मूल्य चांगलं असेल परंतु तो बाजारात कमी किमतीला मिळत असेल, अशा पद्धतींच्या घटकांची तो जर निवड करत असेल, खाद्यावरचा आहारावरचा खर्च कमी करत असेल, तर पुढच्या वर्षात येणारा त्याचा ताळेबंद नक्कीच फायद्यात राहतो. म्हणजे एकंदरीत एखाद्या व्यवसायाचं म्हणजे पशुसंवर्धनाच्या बाबतीत त्या व्यवसायाचा आर्थिक गणित मांडण्यासाठी नोंदवह्या नक्कीच खूप फायदेशीर आणि मदतगार असतात.
1: दूध उत्पादन कमी झालं आहे की व्यवस्थित आहे हे सुद्धा या नोंदवहीवरूनच कळू शकतं.
0: आता दुधाळ जनावरांच्या बाबतीत दूध उत्पादनाशी निगडीत जर आपण एखादी नोंदवही तयार केली त्याच्यामध्ये गायीचा क्रमांक, तिचं वेद कुठलं आहे, तिचं वय किती आहे, तिने कधी पिलाला जन्म दिला म्हणजे ती विली कधी, आणि तिचं दूध उत्पादन कोणत्या तारखेपासून चालू झालेलं आहे, तर तारीख वार त्याचं सकाळ आणि संध्याकाळ जर दोन वेळा दूध काढत असेल तर अशा दुधाच्या नोंदी घेत असतो. म्हणजे आठवड्याला या जनावराने किती दूध दिलं, महिन्याला किती दिलं आणि याच्यावर दर दिवशी किती दूध उत्पादन देत आहे.
1: सर, या संदर्भात आपण बोलूया, हा फोन घेऊया. हॅलो शंका समाधान, नमस्कार.
2: हा नमस्कार मॅडम, मी राजकुमार वानखडे, उनिवाला तालुका, अकोट जिल्हा, अकोल्याहून बोलतो मॅडम. जनावरांना आपण काही जनावरांना बिल्ले ठोकले आणि काही जनावरांना ठेव ठोकले नाहीत, तर त्याचा काही परिणाम होऊ शकते का मॅडम?
1: अच्छा, डॉक्टर प्रशांत पवार सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत.
0: तर तुमचा प्रश्न आहे की तुमच्याकडे जे काही पशुधन आहे त्याच्यापैकी काहींना तुम्ही बिल्ले लावले आहेत, काहींना लावले नाही. जनावराच्या कानाला जो काही बिल्ला लावला जातो त्याचे दोन उपयोग आपल्याला समजता येतील. एक तर ती एक ओळख होऊन म्हणून शेतकरी बिल्ले लावत असतो की हे माझ्या मालकीचं जनावर आहे, ही एक मालकी हक्क दाखवण्याचा प्रकार आहे की बिल्ले ठोकावं. दुसरं गोष्ट, त्या बिल्ल्याचा वापर काढून जर तुम्ही जनावराचा विमा काढला असेल किंवा एखाद्या शासकीय स्कीमचा कुठल्या योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला ते बिल्ला त्या जनावराच्या अंगावर ठेवणे खूप महत्वाचं आहे. तो जर पडला असेल, कधी कधी जनावर एकमेकांमध्ये भांडतात, त्याचा कान कुठेतरी अडकतो, कान फाटतो आणि असे बिल्ले पडून जातात, तर जो पडला असेल तर जिथून कुठून बिल्ला तुम्ही लावून घेतलाय, कोणी जर एजंट असेल, विमा प्रतिनिधी असेल किंवा पशुवैद्यकीय दवाखान्यात जा, डॉक्टरांना सांगून तुमची समस्या नवीन बिल्ला तिथे लावता येईल.
2: अच्छा, बिल्ल्यापासून आपल्याला खूप फायदा आहे ना?
0: जनावराचा विमा काढला असेल, शासकीय योजनेचा फायदा घेणार असणार, तर यदा कदाचित दुर्दैवाने तर ते जनावर जर कुठे दगावलं असेल तर त्या जनावराच्या भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी तुम्हाला तो बिल्ला दाखवणे गरजेचे असतं. त्याच्यामुळे ज्या विमा काढलेले जनावर आहेत त्यांचा बिल्ला हा आपल्याला जपून ठेवावा लागतो.
2: माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद वानखेडेजी कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल. सर, या प्रश्नाआधी आपण पाहत होतो व्यवसायामध्ये या नोंदवाईचं कसं महत्व आहे.
0: हो मॅडम, आपण बोलत होतो की जे काही आर्थिक ताळेबंद आहे एखाद्या व्यवसायाचा, म्हणजे दुग्ध व्यवसाय असू देत किंवा अजून पशुसंवर्धनाशी रिलेटेड कुठला उद्योग असू देत, पण नोंदवह्या या नक्कीच एक आरसा म्हणून काम करतात.

0: भूतकाळामध्ये ज्या काही चुका झाल्या असतील व्यवस्थापनामधल्या, त्या चुका आपल्याला पारदर्शकपणे दाखवण्याचं काम या नोंदवह्या करतात. त्यामुळे खर्चाचे घटक कोणते आहेत, गेल्या वर्षी कोणत्या घटकांवर जास्त खर्च केला गेला, तो करणे आवश्यक आहे का, त्याच्यात काही कमी जास्त करता येईल, अशा पद्धतीचं गणित मांडून नवीन वर्षात पदार्पण केलं तर नक्कीच नोंदवह्यांच्या सहाय्याने आर्थिक ताळेबंद देखील हा सुसूत्रता आणता येते.
1: आणि याचा नफ्यावर कसा परिणाम होतो?
0: आता नोंदवहीमध्ये जर तुम्ही असे घटक नोंदविलेले असतील की जे तुम्हाला तोटा देत आहेत, तर त्या तोटा देणाऱ्या घटकांचं निराकरण करण्यासाठी काहीतरी योजना आखाव्या लागतील. पशुसंवर्धनाच्या व्यवस्थापनामध्ये आहारावरचा जो काही खर्च आहे हा सर्वाधिक आहे. जवळजवळ 65-70% खर्च हा आहारावर होतो पशुधनाच्या. तर हा सगळ्यात मोठा भाग आहे जो लक्ष वेधून घेतो खर्चाचं. तर याच्यातले काही घटक जे आता बाजारातून तुम्ही रेडीमेड खाद्य विकत घेतात ते महाग किंवा चढ्या किमतीने बाजारातून विकत घेतो. जर एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं एखाद्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने किंवा जिथे आम्ही काम करतो पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत महाराष्ट्रातले, आमचं जे विद्यापीठ आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, याच्या अंतर्गत आमचे महाराष्ट्रभर पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत, तिथे पोषण आहार तज्ज्ञ आहेत किंवा आमच्यासारखे पशु उत्पादन व व्यवस्थापनाशे निगडीत प्राध्यापक वर्ग आहेत, यांच्याशी संपर्क साधून जर त्यांनी पशुखाद्य घरी बनवण्याचं जर ठरवलं तर त्यांच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये जे काही खाद्य घटक उपलब्ध आहेत यांचा अभ्यास करून आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की तुम्ही एवढे महाग घटक विकत घेण्यापेक्षा तुमच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये हे घटक उपलब्ध आहेत, कमी किमतीला मिळतील, यांचं जर योग्य प्रमाणात मिश्रण करून जर तुम्ही आहार तयार केला तर घरच्या घरी अतिशय संतुलित आहार तुमचा तयार होऊ शकतो कमी खर्चात. आणि अशा पद्धतीने कमी खर्चात तयार केलेला आहार जनावरांना दिला तर नक्कीच हा व्यवसाय फायदेशीर ठरतो. म्हणजे नोंदवहीच्या माध्यमातून तुम्हाला मिळालेली एक कल्पना की आहारावर जास्त खर्च होतो, त्यामुळे तुम्ही शोधला नवीन मार्ग की आपण स्वतः आहार तयार करायचा, आणि चांगला आहार तयार केल्यानंतर नवीन वर्षात तुम्ही जेव्हा ताळेबंद बघता तर नक्कीच तुम्हाला फायदा आलेला असतो. म्हणजे नोंदवह्या ह्या नक्कीच एखादा व्यवसाय फायदा आणण्यासाठी मदतगार ठरतात.
1: नक्कीच गाय किंवा म्हैस असेल तर हिच्या प्रजननाचा जे आपण नोंद ठेवतो तर त्याचं महत्व काय आणि त्याचा फायदा काय होतो?
0: प्रजननाच्या नोंदीमध्ये त्या गायीचा एक ओळख क्रमांक देऊन त्या रजिस्टरमध्ये त्याची एंट्री करतो प्रजननाचं नोंदवही म्हणून. आता त्याचे जे रकाने आहे ते आपल्या सोयीनुसार बनवता येतील. एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की एक स्टँडर्ड फॉर्मॅट बनवायचा आहे, त्याच्यामध्ये अनुक्रमांक, गायीचा क्रमांक, तिची जन्मतारीख जर माहीत असेल तर साधारणतः आता बऱ्यापैकी जन्मतारखा या मिळू शकतात. त्याच्यामुळे त्या गायीच्या सुरुवातीचा पहिल्या वेताची तारीख म्हणजे पहिल्यांदा कधी माझावर आली, कुठल्या वळूपासून तिला आपण फलनाची प्रक्रिया घडवून आणली, आणि तिचा गर्भधारणेचा कालावधी किती होता, त्या कालावधीमध्ये तिचे प्रकृतीमान कसं होतं, नंतर ती विली कधी म्हणजे प्रसूत कधी झाली, पिलाला जन्म कधी दिला, ही तारीख तिथं ठेवलेली असते. पिलाचं सुरुवातीचं पहिल्या दिवसाचं वजन किती होतं, अशा पद्धतीच्या नोंदी घेत असतो. याच्यामध्ये काय दिसतं की तिचा अनुवंशिक गुणधर्म काय आहे, म्हणजे तिचा गाभण कालावधी किती असतो, तिचा मास्क रेग्युलर येत आहे किंवा नाही येत आहे. तर अशा पद्धतीच्या नोंदी जेव्हा आपण कागदावर मांडत असतो, कालांतराने एखाद्या जनावराचा गुणवैशिष्ट्यानुसार जेव्हा त्याचं गुणांकन द्यायची वेळ येते तर त्या नोंदवह्या खूप फायदेशीर ठरतात. थोडक्यात जर जातीवंत जनावराची निवड करायची असेल, ज्याला आपण पेडिग्री म्हणतो, की चांगल्या अनुवंशाचे जनावर आपल्या गोठ्यात यायला पाहिजे, तर अशा वेळेस चांगल्या मातापित्याची निवड करण्यासाठी नक्कीच अशा नोंदवह्या कामी येतात.
1: अच्छा चलो पुढचा फोन आपण घेऊया. हॅलो शंका समाधान, नमस्कार.
2: नमस्कार, शेख नशीर बोलतोय का, सारळापूर तालुका पाथरी जिल्हा परभणी येथून. माझे दोन प्रश्न आहेत की जे आपल्याकडे जनावर आहेत त्याची नोंद आपल्या पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये कशी करावी, आणि त्यांना जे नोंदणीकृत जे बिल्ला दिला जातो जसं की आपलं आधार कार्ड आहे तर ते आमच्याकडे समजा नोंद करून नेलेली पण ते मिळाली नाही आम्हाला, तर त्याच्यावर नेमकं उपाय काय?
1: अच्छा
0: नसीरजी, तुमच्या जनावराची नोंद पशुवैद्यकीय दवाखान्यात करू इच्छिता बरोबर? तर तुमच्या जनावराची नोंद पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये किंवा चिकित्सालयामध्ये कशासाठी करायची तुम्हाला?
2: म्हणजे आपल्याला कसं आहे की नंतर लसीकरण असेल किंवा आपल्याला गाय गोठा वगैरे घ्यायचा असेल किंवा नंतर त्यांना उन्हाळ्यात चारा वगैरे आपली नोंद असली तरच मिळतो ना, कारण की आपल्याकडे नोंद असली म्हणजे जनावराचा पुरावा आहे काय आपला?
0: तर याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. तुमच्या जनावराला जे काही ओळख चिन्ह लावलं असेल ज्याला बिल्ला म्हणतो आपण कानाला, ठीक आहे, तो बिल्ला आधी लावून घ्या सरकारी दवाखान्यात जाऊन. सरकारी दवाखान्यामध्ये नोंद ठेवली जाते की या बिल्ला कोणत्या मालकाला दिलेला आहे, कोणत्या जनावरासाठी दिलेला आहे. तर या पद्धतीने देखील तुमची नोंद सरकारच्या दरबारी घेतली जाते. किंवा जर त्या जनावराचा तुम्ही विमा काढला असेल तर देखील त्या विम्याच्या कागदपत्रावर देखील मालकाचं नाव आणि त्या जनावराचं ओळख चिन्ह हे सगळं लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे तशा

0: पद्धतीने तुम्हाला जनावरांची नोंदणी करता येते. शासकीय योजनांसाठी जर तुम्ही जनावरांची नोंदणी करायला जर इच्छुक असाल तर स्थानिक दवाखान्यात जाऊन तिथले जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्या योजनेनुसार त्यांना जनावरांच्या कोणकोणत्या बाबी त्यांना लागतात, जनावराचा फोटो लागतो का, तुमच्या गोठ्याचा फोटो लागतो का, ज्या काही माहिती असतील या योजनेनुसार वेगवेगळ्या असतात. त्यामुळे तुम्हाला सविस्तर माहिती तिथले पशुवैद्य अधिकारी हे जास्त देऊ शकतात.
1: ओके सर, धन्यवाद. हा सर,
0: धन्यवाद.
2: धन्यवाद नासिरजी कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल. सर, प्रजननाबरोबरच गाई आणि म्हशींचं आरोग्य फार महत्वाचं असतं, तर याचीही दैनंदिन नोंद ठेवणं गरजेचं आहे.
0: दैनंदिन नोंद ठेवणं खूप गरजेचं आहे मॅडम. तसं पाहायला गेलं तर जसं ज्या पद्धतीने राशन कार्ड वगैरे आपण जसं मेंटेन करतो तसं पशुधनाच्या बाबतीत देखील त्याचं आरोग्य कार्ड किंवा आरोग्याची पुस्तिकाही जपली जायला पाहिजे. त्याच्या जन्मापासून त्याचं लसीकरण असू देत किंवा जंतनिर्मूलन असू दे, वेळोवेळी आलेले त्याला आजार असू देत, त्याच्यावरची उपचार पद्धती आहेत, या सगळ्या गोष्टींची नोंद तिथे एकत्रित घेतली जायला पाहिजे. जेव्हा एखादा पशुवैद्यकीय अधिकारी जेव्हा त्या पुस्तकाला बघतो आणि त्या जनावराला बघतो तर निदान त्याला एक अंदाज बांधता येतो की या जनावराचे आरोग्य कसं आहे, म्हणजे याला कुठलं वॅक्सिनेशन झालं आहे का. वॅक्सिनेशन होऊनही जर त्याला आजार उद्भवला असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली जाते. डिवर्मिंग केलेलं आहे किंवा जंतनिर्मूलन करून देखील त्याला जंताचा प्रादुर्भाव होत आहे, तर अशा पद्धतीने पशुवैद्यकीला निदान करण्यासाठी खूप मोठी मदत होते. आणि निदानाबरोबरच त्या जनावराला योग्य उपचार पद्धती ही योग्य वेळी मिळते, त्याच्यामुळे वेळ वाया जात नाही आणि त्या जनावराचा उपचार लवकर होऊन आजार बरा होतो. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपल्या कळपात काही संसर्गजन्य आजार असू शकतात. आता मागे लंपी नावाचा आजार आला होता, तर अशा लंपी झालेल्या जनावरांचं जर आरोग्य कार्ड राहिलं असतं तर कदाचित जी काही टीम तिथे उपचारासाठी दाखल झाली होती कदाचित त्याचा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला असतं की या जनावराला नेमकं आधी काय झालं होतं. तर अशा पद्धतीच्या नोंदी जर आल्या तर आजाराबाबतीत किंवा एखाद्या साथीबद्दल त्याचं भविष्य कथन करता येऊ शकतं की ही परिस्थिती निर्माण झाली तर पुढे येणाऱ्या गोष्टी अशा होऊ शकतात. तर हे अंदाज बांधण्यासाठी, शास्त्रीय अंदाज बांधण्यासाठी नोंदवया खूप गरजेच्या आहेत. त्यातल्या त्यात आरोग्याशी निगडीत जर नोंदी असतील तर त्या वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत.
2: बरोबर. पशुधनाच्या आरोग्याच्या दृष्टीनं लसीकरणाचं जे महत्व आहे ते सुद्धा याच्यावरून कळू शकतं किंवा ठरवता येतं.
0: नक्कीच मॅडम, लसीकरणाचं महत्व ठरवता येतं, लोकांना सांगता येईल की हा तुमचा टाइम टेबल आहे लसीकरणाचा, या महिन्यात हे लसीकरण करावं लागतं, पावसाळ्याच्या आधी या लसी द्याव्या लागतात, या जेव्हा त्यांच्या नोंदवहीमध्ये ते तारीखवार लिहून ठेवतात तर दररोज समोर त्या गोष्टी असतात किंवा पुढच्या महिन्यात आपल्याला हे लसीकरण करायचंय. त्याच्यामुळे नोंदवहीमुळे काय होईल की शेतकऱ्यांना एक सवय लागेल पशुसंवर्धनाच्या आरोग्याची निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्या जपण्यासाठी, त्या पाळण्यासाठी ही सवय लागेल शेतकऱ्यांना आणि जनावरांचं आरोग्य चांगल्या रीतीने राखता येईल.
2: बरोबर. उच्च वंशावळीसाठी या नोंदवहीचं महत्व कसं आहे?
0: कारण उच्च वंशावळ म्हणजे काय की मोठ्या संख्येने एक मोठा कळप आहे आणि त्या कळपातील आपल्याला जनावरं निवडायची आहेत. असे जनावरं निवडायची आहेत की 10 लिटरपेक्षा जास्त दूध देतात. असे जनावरं का निवडायचे आहेत की उच्च उत्पादनक्षम जनावरांना जर एकत्र केलं आणि त्यातल्या नर आणि मादींना पुढच्या पिढी निर्माण करण्याची संधी दिली तर त्यांच्या पुढे निर्माण होणाऱ्या पिढ्या या उत्पादनक्षम असतील. हा एक शास्त्रीय अंदाज असतो आणि तो बऱ्यापैकी खरा ठरतो.
2: म्हणजे अनुवंशिक सुधारणा.
0: अनुवंशिक सुधारणा, मग एखाद्या जनावरांचा अनुवंशिक कसा आहे हे कसं कळेल? त्याच्या भूतकाळातून कळेल की या गायीने जर 10 वर्षापासून दूध देत आहे तर 10 वर्षाचा रेकॉर्ड जर आपल्याकडे असेल 10 वर्षापूर्वी हिने किती लिटर दूध दिलं होतं, 9व्या वर्षी किती दिलं, तर 10 वर्षाचा रेकॉर्ड आपण जेव्हा नजरेकडून घालतो जनावरांचे तर त्या लिस्टमधून आपल्याला कळतं की कोणती गाय उत्तम आहे, अनुवंश आपल्याला कळतो. म्हणजे एखाद्या पशुधनाची अनुवंशिक जनुकीय रचना कशी आहे याचा अंदाज बांधण्यासाठी अशा पद्धतीच्या ज्या नोंदव्या आहेत या खूप मदतगार ठरतात, या संशोधनासाठी खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे अनुवंशिक सुधारणेसाठी नोंदवया अत्यंत गरजेच्या आहेत.
2: सर, पुढचा फोन आपण घेऊया.
0: हो,
2: हॅलो शंका समाधान, नमस्कार.
3: हो नमस्कार, तुमजाराम सोनवणे बोलतो, सुंदरपूर तालुक्याने पडलेला नाशिक. म्हटलं मग आता आपले जे जनावरांना म्हणजे ओळख करण्यासाठी काही बिले ठोकावं लागतात का?
2: अच्छा, डॉक्टर प्रशांत पवार सर आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल.
0: सोनवणेजी, जनावरांना ओळख देण्यासाठीच्या खूप पद्धती आहेत. त्याच्यामध्ये काही लोक त्याच्या कानामध्ये गोंदून घेतात किंवा कान एका विशिष्ट पद्धतीने कापून घेतात किंवा प्लास्टिकचे किंवा पितळाचे बिल्ले मिळतात ते ठोकून घेतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जनावरांना ओळखून देण्यासाठी तुमच्या सोयीनुसार वेगवेगळ्या पद्धती वापरू शकतात.
3: शिंगाला खांब्या बसवतात.
0: शिंगाला तुम्ही ते पितळी टोकदार जे बसवतात शिंगाच्या टोकाला, बऱ्याच वेळा जनावरं काय करतात एकमेकांमध्ये खेळताना त्या जनावरांचे कधी शिंग तुटतं कधी त्या कशात तरी अडकून पडतात, त्यामुळे ती कायमस्वरूपी खून म्हणून गृहीत धरता येत नाही. त्याच्यामुळे एक तर तिच्या कानाला जर बिल्ला जर

0: मारला तर हा घट्ट बसतो आणि बऱ्या मोठ्या कालावधीसाठी जपून ठेवता येतो.
1: माहिती दिली, धन्यवाद सर.
0: धन्यवाद सोनवणेजी.
2: धन्यवाद सोनवणेजी कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल. हॅलो शंका समाधान, नमस्कार.
3: हा नमस्कार मॅडम. हा मी चंदा प्रभी बोलते अकोटवरून. तर मी म्हणते रजिस्ट्रेशन जे आपण करतो तर पशु मालकाला म्हणजे त्याची फी किती द्यावा लागते रजिस्ट्रेशनची, आणि आम्हाला काही पैसे भेटतील का विमा जर आपण हे केला तर?
2: अच्छा,
0: तुम्ही विम्यासाठी नोंदणीकरण करत असणार तर विमा देणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्या असतात, त्यांचे दर वेगवेगळे असतात, ते ठरलेले असतात, तर त्यांची नोंदणी फी वेगवेगळी असू शकते. तुम्ही त्या प्रतिनिधीशी संपर्क साधून त्यांची बिल्ले लावण्याची फी किती आहे आणि त्याचा जो काही विमा कालावधी आहे त्या विमा कालावधीमध्ये जनावर दगावल्यास तुम्हाला किती पैसे मिळतील याचं गणित देखील त्या कंपनीचा प्रतिनिधी तुम्हाला सांगू शकतो. तर त्याच्यामुळे त्याच्याशी संपर्क करून तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकेल.
3: हो, कारण पशु मालकाचं एकच म्हणणं आहे मॅडम, आम्हाला विमा लागते.
0: तुमच्या स्थानिक पातळीवर जो कोणी विमा प्रतिनिधी असेल त्याच्याशी संपर्क करून तुम्ही विचारा की जनावरांचा विमा काढण्याचं काम कोण करत आहे, तुम्हाला योग्य माहिती मिळेल.
3: बरं सर, मग मी काय म्हणते हे गव्हर्नमेंट मार्फतच म्हणजे सरकारी दवाखान्यातूनच टोचले जातात ना मग हे बिल्ले?
0: कारण ते जे काय सर्टिफिकेट आहे, प्रमाणपत्र आहे की बिल्ला, बिल्ल्यावरचा क्रमांक आणि पशुधनाची ओळख, याला सर्टिफाय करणारा कोणीतरी राजपत्रित अधिकारी असावा लागतो, गॅझेटेड ऑफिसर. तर पशुवैद्यकीय अधिकारी वर्ग एक यांच्या अखत्यारीतील ते काम आहे. त्यांच्या सर्टिफिकेट शिवाय त्यांचा विमा निघत नाही. त्यांच्या समोरच जनावराला बिल्ला ठोकून त्याच्यावर सही शिक्का करावा लागतो.
3: बरं, चालते सर, धन्यवाद.
2: धन्यवाद कार्यक्रमातल्या सहभागाबद्दल. डिजिटल नोंदवहीचं महत्व जाणत होतो.
0: डिजिटल नोंदवही म्हणजे अत्याधुनिक प्रणाली जी काय आली की मोबाईल आहे, तुमचा संगणक आहे, याच्या माध्यमाने देखील आपल्याला चांगल्या रीतीने जो काही नोंदवही यांचं काम आहे तर ते आपल्याला जतन करता येऊ शकेल. त्याच्यासाठी एवढं एक तांत्रिक स्किल तुम्हाला लागेल, तांत्रिक कौशल्य तुम्हाला असेल लागेल. तर एक मोठा गोठा आहे 50-100 म्हशी किंवा जनावरांचा आणि त्याचा डाटा तुम्हाला दररोज घेणे गरजेचं आहे. तर संगणकातली प्रणाली जर वापरली तर तो अतिशय सुटसुटत पद्धतीने वापरता येतो. किंवा त्याच्यावरून जर आपल्याला काही अनुमान काढायचं असेल, काही कॅल्क्युलेशन्स करायचे असतील, तर अशा डिजिटल पद्धतीने केलेला जो काही नोंदी आहेत या दीर्घकाळ आपल्याला चांगल्या रीतीने जतन करता येऊ शकतात.
2: सर, या व्यवसायामध्ये ओळखचिन्हांचं काय महत्व आहे?
0: ओळखचिन्हांचं महत्व तसं आता एकतर तुमचा मालकी हक्क, कायदेशीर मालकी हक्क जर तुम्हाला दाखवायचा असेल एखाद्या पशुधनावर तर ओळखचिन्ह ही खूप महत्वाची भूमिका बजावतं. दुसरी गोष्ट विमा, जर एखाद्या योजनेच्या अंतर्गत किंवा तुम्ही स्वतःचे पैसे वापरून जर जनावरे खरेदी केली असतील आणि एखाद्या चांगल्या कंपनीकडून तिचा विमा जर काढला असेल, दुर्दैवाने कुठल्या तरी घटनेमुळे जर जनावराचा दुर्दैवी मृत्यू ओढवत असेल तर अशा वेळेस विम्याची रक्कम परत घेण्यासाठी त्या बिल्ला असलेल्या जनावराचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत विमा कंपनीकडे सादर करावा लागतो आणि त्याच विम्याची रक्कम परत मिळवता येते. किंवा एक नैसर्गिक आपत्तीमध्ये जर जनावरांचं नुकसान झालं तर अशा आपत्तीमध्ये, आता उदाहरणार्थ महापूर आला किंवा भूकंप आला, अशा वेळेस जे जनावरं दगावले असतात तर त्या जनावरांना जेव्हा शासकीय मदत मिळते त्यावेळेस ते जनावर नेमकं कोणाचं, मदत नेमकी द्यायची कोणाला, यावेळेस ओळखचिन्हाच्या माध्यमातून त्या जनावराच्या मालकाची ओळख पटवू शकतो आणि त्याच्यापर्यंत मदत निधी हा दिला जाऊ शकतो. बऱ्याच वेळा जनावरांची चोरी होते तर अशा जनावरांची ओळख पटवण्यासाठी किंवा जनावरांचा मालकी हक्क जेव्हा डिक्लेअर करायचा असतो किंवा सिद्ध करायचा असतो त्यावेळेस ओळख खुन्ना ह्या खूप महत्वाच्या असतात.
2: अच्छा, म्हणजे पशुपालनामध्ये अचूक ओळख आपल्या पशुची ठेवायची असेल तर नोंदवहीप्रमाणे ओळखचिन्हाचंही महत्व आहे.
0: खूप महत्वाचं,
2: कारण त्याच्यावरूनच त्यांचं आरोग्य, आहार व्यवस्थापन, प्रजनन व्यवस्थापन शेतकऱ्याला समजू शकतं.
0: नक्कीच मॅडम.
2: आणि सर, या संदर्भात आपण जी माहिती दिलीत, आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना समर्पक अशी उत्तरं दिलीत, आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
4: माझा वर माझं शिवार हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. दुपारी 3:35 आपण ऐकू शकाल कामगार सभा.

0: कामगार सभा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना हर्षदा प्रभूचा नमस्कार आणि मंडळी कामगार सभेत आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, आज कामगार सभेत आपल्या भेटीला आल्या आहेत सह आयुक्त कामगार महाराष्ट्र राज्य शिरीन संजू लोखंडे. मंडळी, कामगार कायद्यांची अंमलबजावणी करून विविध कल्याणकारी योजना राबवणं हे कार्यालयीन कामकाज पार पाडण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणूनही शिरीनजी अनेक गोष्टी करतात. त्यामध्ये मुख्यतः बाल कामगारांसाठी काम करणं, विविध योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यरत असणं आणि कामगार कार्यालयामार्फत कामगारांसाठी ज्या विविध योजना असतात त्या राबवणं यांचा उल्लेख करावा लागेल. पण श्रोते हो, आज आपण त्यांच्याकडून चार नवीन कामगार संहितेमुळे उद्योग जगतात आणि कामगार विश्वात जो नवा अध्याय सुरू होऊ घातलाय त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर शिरीनजी, आकाशवाणीच्या स्टुडिओत आणि कामगार सभेत आपलं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आत्ताच 1 तारखेला आपण कामगार दिन साजरा केला, तर सुरुवातीला त्या अनुषंगाने आमच्या कामगार बंधूंना तुम्ही काय सांगू इच्छिता?
1: सर्वप्रथम तर माझ्या सर्व श्रमिक बंधू आणि भगिनींना आत्ताच नुकता जो आंतरराष्ट्रीय कामगार दिन पार पडला त्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. अण्णाभाऊ साठे नेहमी सांगतात की ही पृथ्वी जी आहे ती शेषनागाच्या मस्तकावर नसून ती कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. तर हे जे वाक्य आहे ना, फार महत्वाचं आहे. हे वाक्य काय करतं तर आपल्या सगळ्या कष्टकरी आणि कामगार श्रमिकांचं महत्व सांगतं. जगाचा विकास आणि आधार हा श्रमिक वर्गाच्या कष्टावर अवलंबून आहे आणि जे कामगारांच्या हक्काची आणि शक्तीची जाणीव करून देतं.
0: अजून एक मुख्य आणि महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे 4 नवीन कामगार संहिता लागू करण्यात येणार आहेत. तर ह्यामुळे उद्योग जगतामध्ये आणि कामगार जगतामध्ये काय फरक होणार आहे आणि त्या कशा प्रकारच्या आहेत, त्याची गरज का भासली, याबद्दल आम्हाला सांगा.
1: नक्कीच. कसं झालं, ह्याची सुरुवात झाली ही 1999 ला केंद्र शासनाने रवींद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमलेला होता. या श्रम आयोगाने साधारण 2002 साली हा अहवाल केंद्र शासनाला तत्कालिक पंतप्रधानमंत्र्यांना सादर केला आणि त्यात त्यांनी ही शिफारस केली की हे जे 29 कामगार कायदे आहेत ना, तर त्यांचे विषयानुसार आपण 4 वेगवेगळ्या संहितांमध्ये एकत्रीकरण करावं. त्याचं सगळ्यात पहिलं कारण हे होतं की कालबाह्य कायदे जे झाले त्याचं आधुनिकीकरण.
0: बरं,
1: आता बरेचसे कामगार कायदे तुम्ही बघाल तर अगदी 1900 शतकाच्या सुरुवातीतले वगैरे अशा वेळेस ते झालेले आहेत. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आज आपण आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आहोत, आर्थिक परिस्थिती बदललेली आहे, कामगारांच्या कामाचं स्वरूप बदललेलं आहे. तर अशा वेळेस नक्कीच आपल्याला हा विचार करणं भाग आहे की कायद्यांमध्ये आपण आधुनिकता आणणं आणि आत्ताच्या काळाला ते सुसंगत करणं. ओके, तसंच आत्ता काय की सामाजिक सुरक्षेचा विचार सुद्धा आपण फार करायला हवा की ह्याचा सामाजिक सुरक्षा ह्या कामगारांना विस्तारायला हवी. एक थोडका मी डाटा तुम्हाला जो सांगते तो असा की आपल्या एकूण लोकसंख्येच्या 48 करोड ही कामगार संख्या आहे, लेबर फोर्स आहे.
0: बरं,
1: आणि त्याच्यामध्ये 7% फक्त संघटित कामगार आहेत, उरलेले 93% हे असंघटित आहेत. म्हणजे सुमारे 42 करोड ही देशातल्या वर्कफोर्सची संख्या. अर्थात ही संख्या मी तुम्हाला 2011 च्या सेन्सस प्रमाणे सांगते, आता ती नक्कीच वाढलेली असणार आहे. तर मग हे जे असंघटित कामगार आहेत त्यांना सुरक्षा मिळाव्यात, सोशल सिक्युरिटी मिळावी, फायदे मिळावे, हाही एक उद्देश त्याच्यामध्ये शासनाचा आहे. व्यवसाय सुलभता आणि रोजगार निर्मिती ह्या 2 गोष्टी इंटर रिलेटेड आहे. जर तुम्ही व्यवसायाला सुलभता दिली तर नक्कीच रोजगारात आणखीन वाढ होत असते. आतापर्यंतचं हे जे 29 कायद्यांचं जंजाळ होतं त्याच्यामुळे काय होत होतं की उद्योगांना थोडीशी ती गुंतागुंत होत होती सगळ्या गोष्टींसाठी आणि मग उद्योगाची वाढ नाही म्हणून मग नोकऱ्या कमी, अशा पद्धतीचं हे जे विशेष सर्कल होतं. तर आता आपण काय केलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टींमुळे विशेषतः सूक्ष्म, लघु, मध्यम असे जे उद्योग आहे त्यांना नक्कीच आपण प्रोत्साहन देणार आहोत आणि उद्योगांना देखील कामगार कायद्यांचं अनुपालन करण्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स आपण दूर केले आणि सुलभीकरण आणलेलं आहे. तर हे सुद्धा एक हेतू होता आणि त्यानंतर वेतन हक्काचं समानीकरण करण्याची सुद्धा खूप

0: आवश्यकता होती की जसं की सार्वत्रिकरित्या पूर्ण उद्योगामध्येच किमान वेतन जे आहे त्याचे खूप वेगवेगळ्या स्तरावरती ते विभागलं गेलं होतं, तर त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की आता वेतनामध्ये समानता आणली आणि महिलांच्या रोजगारीतल्या तरतुदींमध्ये बदल करू शकल्यामुळे आपण बऱ्यापैकी ह्याच्यामध्ये समानीकरण झालेलं आहे. जसं ह्या चार संहिता आपण म्हणतो त्या म्हणजे काय, तर त्या विषयानुसार चार गोष्टींमध्ये काही कायदे आपण एकत्रीकरण केलेले आहे.
1: बरं,
0: की जसं औद्योगिक संहिता म्हणजे कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशन, त्या नावावरूनच आपल्याला कळतं की इंडस्ट्रियल रिलेशन आहे. तर मग त्या पद्धतीचे जे तीन कामगार कायदे होते, इंडस्ट्रियल रिलेशन आहे, ट्रेड युनियन आहे, हे कामगार कायदे तिथे एकत्रित केले गेले. वेतन संहिता आहे, दॅट इज अ कोड ऑन वेजेस. मग वेतनाशी संबंधित जे कायदे होते, जसं मिनिमम वेजेस आहे, बोनस ऍक्ट आहे, ह्या प्रकारचे वेतनाचे पेमेंट ऑफ वेजेस सारखे ऍक्ट त्यात एकत्रित केले. सामाजिक सुरक्षा संहिता, तर हा जो कोड ऑन सोशल सिक्युरिटी आहे हा फार अगदी नवीन गोष्टींना मान्यता देणारा आणि खूप एक्सपांड करणारा हा असा कायदा आहे की हाच तो कायदा आहे मी म्हणते तो की जिथे सगळ्या प्रकारचे असंघटित कामगार म्हणजे ज्याला आपण आज गिग वर्कर म्हणतो, प्लॅटफॉर्म वर्कर म्हणतो, डिलिव्हरी बॉय म्हणतो, ह्या सगळ्या प्रकारचे कामगार जे आहे त्यांना खूप मोठं संरक्षण ह्या कायद्यामध्ये मिळणार आहे. तर ह्या कायद्यामध्ये देखील जवळजवळ 9 प्रकारच्या कायद्यांचं एकत्रीकरण आपण करत आहोत. मग त्याच्यामध्ये ESIC आहे, प्रॉव्हिडंट फंड, ह्या देखील गोष्टी आहेत. म्हणजे असंघटित कामगारांपर्यंत संघटित कामगारांना आतापर्यंत मिळणारे फायदे कसे पोहोचवले जावेत त्याचा खूप सुंदर विचार ह्या संहितेमध्ये केला गेलेला आहे. आणि चौथी संहिता जी आहे तीही अतिशय महत्वाची आहे, ती म्हणजे व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाची स्थिती, तो ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी ऍट द वर्क प्लेस. ही जो संहिता आहे ही पूर्णपणे ज्या आस्थापनांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार आहेत अशा सगळ्यांना तो लागू होतो आणि तिथे प्रामुख्याने विचार केला जातो तो हेल्थ अँड सेफ्टी ह्याच्या दृष्टिकोनातून आणि कामगारांना मिळणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा कामाच्या ठिकाणी. तर अशा प्रकारे ह्या चार संहिता आहेत. ह्या चार संहिता केंद्र शासनाने कोड जे आहेत ते जरी 2019 ते 2020 दरम्यान बनवले गेले तरी त्याची अंमलबजावणी फायनली सुरू केंद्र शासनाने जी केली आहे ती 21 नोव्हेंबर 2025 रोजी पासून.
1: बरं,
0: मग आता कोड आले म्हणजे त्याचं अंमलबजावणी करायला आणि इम्प्लिमेंटेशन करायला नियम म्हणजे रूल्स येणं देखील आवश्यक आहे. तर केंद्र शासनाने त्यांचे मसुदा नियम जे आहे, ड्राफ्ट रूल जे आहे ते पब्लिश करून झाले. त्याच्यानंतर आता रूल जे आहेत ते केंद्र शासनाचे फायनल होऊन येतील.
1: बरं,
0: तर जेव्हा केंद्र शासन कायदा करतं त्याचे रूल्स जे आहे इम्प्लिमेंटेशन ते राज्यालाही करायला लागतात. तर हे जे रूल्स आहेत आपले महाराष्ट्राचे आपण पब्लिश केलेले हे ड्राफ्ट रूल्स आहेत, तर त्याच्यावर मी सगळ्याच कामगार बंधूंना आणि इवन उद्योग जगतातील सगळ्याच घटकांना मी आवाहन करेल की त्यांनी ह्या संदर्भात आपले जे सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, ही मतमतांतर वगैरे जे आहेत ही सगळी शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी. 45 दिवसाचा कालावधी आपल्याला असणार आहे आणि त्यानंतर शासनातर्फे ह्या सगळ्या आपण दिलेल्या सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्स वरती विचार होईल. एकदा रूल्स फायनल झाले की मग त्याच्यानंतर हे जे केंद्र शासनाचे चारही कोड आहे हे पूर्णतः अंमलबजावणी करता येतील.
1: बरं,
0: आता अर्थातच एवढे मोठे बदल होताना आपल्याला काही गोष्टींसाठी ज्या प्रोसिजर्स असतात समजा त्या करण्यासाठी काही नोटिफिकेशन्स काढणं आहे किंवा काही गोष्टी करणं आहे ह्याच्यासाठी थोडाफार कालावधी तर द्यावा लागेलच. आणि त्याचबरोबरीने ही अंमलबजावणी होताना आणि काही नवीन नवीन मुद्दे समोर येतात हे सुद्धा बघितले जातील आणि मग कदाचित आणखीन वर्षा 2 वर्षांनी आपण आणखीन फुल प्रूफ इम्प्लिमेंटेशन जे आहे ते करण्याकडे नक्कीच वळू शकतो. तर अशी ही सध्याची परिस्थिती आहे आपल्या चारही संहितांच्या अंमलबजावणीविषयी.
1: बरं,
0: आपल्या महाराष्ट्रामध्ये
1: हा ज्या संहिता येणार आहेत तर त्यामुळे उद्योग जगताला नेमका कसा फायदा होणार आहे?
0: जसं मगाशीच मी म्हटलं तसं उद्योग जगत म्हटलं म्हणजे त्याच्यामध्ये ऑल स्टेक होल्डर्स आले, कामगार आले आणि मालक आले. सध्या वेतनाची जी रचना आहे ना ती खूप अशी कॉम्प्लिकेटेड होती म्हणजे प्रत्येक क्षेत्राकरता वेगळे वेतनाचे दर, कन्स्ट्रक्शनला वेगळे, इंजिनिअरिंगला वेगळे, प्लास्टिकला वेगळे, अशा 67 आपण वेगळ्या वेगळ्या इस्टॅब्लिशमेंट किंवा शेड्युल्ड केलेले होते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं तर पूर्णच देशामध्ये अनेक पातळ्यांवरती हे वेतनाचे दर ठरत होते. आता ह्या सगळ्या गोष्टींना फाटा दिला गेलेला आहे आणि एकच फ्लोअर वेजेस जे आहे ते न्यूनतम वेजेस हे केंद्र शासन घोषित करेल आणि मग बाकीच्या सर्व राज्यांनी सर्व उद्योगांकरता असं वेतन डिक्लेअर करायचं की जे त्याच्या खाली असणार नाही.
1: बरं,
0: म्हणजे केंद्र शासनाने एक जर ठरवलं की एक्स वाय झेड वेतन आहे तर त्याच्या खाली कुठल्याही राज्याला देता येणार नाही. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये खूप मोठी एक समानता आली. कामगारांना जे लॉंग टर्म बेनिफिट्स मिळतात, म्हणजे कर्मचारी भविष्य निधी म्हणा, उपदान म्हणा, त्याच्याला रिटायरमेंट बेनिफिट्स काय असतील ते, त्याच्यामध्ये त्याला जास्त वाढ मिळणार आहे. टेक होम सॅलरी ही कमी झाली असं कामगारांना जर वाटत असेल, कारण अदर अलाउन्सेस वगैरे सगळे जे आहेत ते 50% आपण बेसिकमध्ये धरणार आहोत.
1: बरं,
0: तर ते टेक होम सॅलरी आता जरी तुम्हाला कमी दिसत असली तरी तुमचे जे लॉंग टर्म बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. तसंच काय झालंय की कंत्राटी कामगार आणि असंघटित कामगार जे आहेत यांना सोशल सिक्युरिटी कोडमुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल आणि सामाजिक सुरक्षिततेचा कव्हरेज मिळणार आहे. तर तो पण एक प्रकारचा आता उद्योग जो आहे, आपण पाहिला असेल की ज्याच्यात गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर यांची संख्या वाढतच चाललेली आहे आणि अशी सेवा आधारित उद्योग अनेक वाढत आहेत. टॅक्सी
1: आणि हे सगळे असंघटित कामगार आहेत.
0: सगळे आमचं जे कार्यालय आहे, कामगार कार्यालय, आतापर्यंत केवळ संघटित कामगारांसाठी काम करण्यासाठी वसवलं गेलेलं आहे. तर ती जी मशिनरी आहे तीच मशिनरी आता असंघटित साठी सुद्धा, मला माहिती लगेच पुरेशी नाही ठरणार ती, पण ती त्या सुद्धा काम करणार आणि त्यामुळे काय होणार आहे की ह्या सगळ्यांना संरक्षण मिळणार आहे कायद्याचं. पुन्हा काय झालेलं आहे की कामाचे तास ही कन्सेप्ट पण जी आतापर्यंत होती की फक्त 8 तास काम करा आणि घरी जा, तर तसं न ठेवता एक उत्पादकता वाढावी त्याचबरोबरीने कामगार कर्मचाऱ्यांचे विश्रांतीच्या तासामध्ये पण सहुलियत मिळावी आणि ह्या दोन्ही गोष्टींचा एक संगम घालून आपण एवढंच केलेलं आहे की साप्ताहिक मर्यादा 48 तासाची घातलेली आहे.
1: बर,
0: मग ते 8 तासाच असू दे की 10 तास असू दे की 12 तास असू दे, मग त्या प्रसंगानुसार व्यवस्थापन आणि कामगार यांनी आपापसात बसून चर्चा करून ही फ्लेक्झिबिलिटी जी आहे ती त्यांना मिळू शकते. आणि फ्लेक्झिबिलिटी घेतल्यानंतर म्हणजे कामगाराचं कामही राहणार आहे, मालकाला जर कामगारांची संख्या वाढवायची असेल तर तेही तो वाढू शकतो. सो दॅट फ्लेक्झिबिलिटी आपण त्यांना दिलेली आहे.
1: बर,
0: आणि ह्या फ्लेक्झिबिलिटी करताच आपण काय केलेलं आहे की एक खूपच नवीन टर्म अशी ह्याच्यामध्ये आलेली आहे ज्याला आपण फिक्स टर्म एम्प्लॉई असं म्हणतो. आतापर्यंत आपण कॉन्ट्रॅक्ट लेबर हीच संकल्पना ऐकत आलो होतो आणि त्याचा काही वेळा गैरवापर पण काही उद्योगांनी केला असेल, तर त्याच्यावरती पण आपण एक उपाययोजना केलेली आहे. कॉन्ट्रॅक्ट लेबर जी आहे, आपण कोर ऍक्टिव्हिटी, नॉन कोर ऍक्टिव्हिटी अशा गोष्टी ह्या सेपरेट ठेवलेल्या आहेत. आणि एक तरतूद अशी की ह्या सगळ्या फिक्स टर्म एम्प्लॉईजला सगळ्या प्रकारचे जे कामगारांना मिळणारे फायदे आहेत किंवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या आस्थापनेत ते सगळे मिळणार तर आहेतच, त्याचबरोबरीने ते जेवढा काळ काम करतील त्या काळासाठी त्यांना उपदान म्हणजे ग्रॅच्युटी देखील मिळणार आहे. की जी इतर कामाच्या परमनंट कामांच्या बाबतीमध्ये 5 वर्षाची सर्व्हिस झाल्याशिवाय मिळत नाही.
1: बरं, म्हणजे हा लाभ सुद्धा त्यांना
0: मिळणार आहे. आणि उद्योगाला इकडे फ्लेक्झिबिलिटी असणार आहे, त्याचबरोबरीने कामगार कर्मचाऱ्यांचा विचार देखील त्यात आपण केलेला आहे.
1: म्हणजे दोघांचाही समानतेने विचार करून उद्योग जगत कसं वाढेल यासाठी हा प्रयत्न आहे.
0: अगदी अगदी. ह्याचसाठी मी आणखीन एक महत्वाची तरतूद सांगू शकेल की रात्रपाळीमध्ये देखील महिलांना काम करण्याची मुभा आपण या नवीन कोडमुळे देत आहोत.
1: बरं,
0: आणि ते देत असताना सगळ्यात पहिलं ते तिची स्वतःची कन्सेंट असणं महत्वाचं, त्याचबरोबरीने तिला सगळ्या प्रकारची सुरक्षितता देण्याची जबाबदारी पण मालकावरती टाकलेली आहे. की सगळ्या क्षेत्र हे आपण महिलांना कामकाज करण्यासाठी खुलं केलेलं आहे. ह्या सगळ्या कामगारांमध्ये आपण आतापर्यंत विचार करत आलो तो फक्त कामगार कामगार म्हटलं की एक तर महिला नाही तर पुरुष, पण आपण दुसरा जो एक आपला ट्रान्सजेंडर हा एक मोठा आत्ताचा वर्ग आहे की जो सुशिक्षित होतोय. हा मी अनेक ट्रान्सजेंडर पाहिले की दे आर ग्रॅज्युएट्स, दे आर इंजिनियर्स, दे आर ऍडव्होकेट्स, पण मग ह्यांचा कामगार वर्गामध्ये समावेश होतो. ते काम करतात पण जेव्हा कामाच्या ठिकाणी जातात तेव्हा आपण काही सुविधांमध्ये मागे पडतो. सगळ्यात महत्वाची आहे ती वॉशरूम्स. तर आता आपण त्यांना देखील कन्सिडर केलेलं आहे ट्रान्सजेंडर ह्याला सुद्धा कामगाराच्या व्याख्येत आणल्यामुळे. आणि मग त्याला ज्या काही आवश्यक सर्व्हिस कंडिशन्समध्ये काही गोष्टी लागणार आहे सो त्यासुद्धा त्या वर्गाला मिळणार आहे. आणि आपण हा फार मोठा न्याय त्या वर्गाला देतोय असं मला वाटतं कामगार संहितांच्या स्वरूपामध्ये.
1: कामगारांनी काय जाणून घेतलं पाहिजे किंवा काय जाणून घेणं तुम्हाला गरजेचं वाटतं या कामगार संहितेच्या बाबत?
0: हो अगदी नक्कीच, मी माझ्या सगळ्या कामगार बंधू भगिनींना आणि संपूर्ण कामगार विश्वाला हे अगदी जाणीवपूर्वक नमूद करते की त्यांनी तर एक सगळ्यात आधी जाणून घ्यावं की जशा केशवसुतांच्या काही ओळी आहेत की जुने जाऊ द्या मरणाला गुनी सावध ऐका पुढच्या हाका, त्या पुढच्या हाका नक्कीच आपल्याला येत आहेत आणि त्याकडे आपण डोळे मिटून बसून काही उपयोग नाही होणार आहे, तर त्याला समर्थपणे आपल्याला तोंड जर द्यायचं आहे तर सगळ्यात आधी मी सगळ्यांना विनंती करेन की आपण जो आहे की हे नक्की काय आहेत कामगार संहिता किंवा कामगार कोड आणि ह्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर केंद्र शासनाची labor.gov.in अशी साईट आहे.

0: ऑनलाईन, तर त्याच्यावरती जर तुम्ही जाऊन बघितलं ना, तुम्हाला ह्या चारही संहितांविषयीची खूप छान माहिती मिळेल, तर तुमच्या अनेक शंका त्याच्यामध्ये फिटतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामगारांनी सातत्याने स्किल अपग्रेडेशनकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे,
1: बरं.
0: आणि ह्याच्याकरता देखील एक निधी आपण इथे तयार करणार आहोत त्या कोडनुसार, की ज्याच्यामुळे कामगारांना स्किल अपग्रेडेशनसाठी खूप चांगल्या प्रकारे पुढे जाता येईल आणि आपलं स्वतःचं जे स्किल आहे ते वाढवता येईल. आपल्याला अनेक गोष्टींमध्ये स्पष्टता आलेली आहे. एखाद्या आस्थापनामध्ये जर कामगार संघटना कोण पूर्ण 51%पेक्षा जास्त असं प्रतिनिधित्व करणारी नसेल, तर अशा वेळेस प्रथमच आपण निगोशिएटिंग काउन्सिल या गोष्टीची इथे तरतूद केलेली आहे. कामगारांची जी अंतिम देणी आतापर्यंत लिगल ड्यूज जे आहे ते 30 दिवसात देणं, किंवा काही त्याला मर्यादा अशी लिगली काही ठिकाणी होती काही ठिकाणी नव्हती, तर आता सर्वच प्रकारच्या कायदेशीर देणी जी असतील अंतिम देणी त्याची द्यायची. ती अंतिम देणी म्हणजे काय, तर तो जेव्हा राजीनामा देऊन निघून जातो किंवा रिटायर होतो किंवा टर्मिनेशन होतं, या कुठल्याही गोष्टीमध्ये त्या समोरच्या व्यवस्थापनाने त्यांना 2 दिवसात हे लाभ देणं बंधनकारक झालेलं आहे.
1: म्हणजे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.
0: अगदी. आणि स्वयंरोजगारीत जे आपण म्हणतो लोक, म्हणजे सेल्फ एम्प्लॉइड, जसे भाजीवाला आहे किंवा जो स्वतःचा उद्योग स्वतः करतोय, त्याला कोणी स्पेसिफिक मालक नाहीये, तर आतापर्यंत काय होत होतं की भविष्य निर्वाह निधी म्हणजे प्रॉव्हिडंट फंड ऍक्टच्या ज्या काही तरतुदी आहेत त्यामुळे अशा लोकांचं कव्हरेजच नव्हतं त्या कायद्यामध्ये, आणि त्यामुळे ते मिळणारे फायदे जे आहेत ते त्यांना काही मिळूच शकत नव्हते. परंतु आता त्यांचा देखील समावेश स्वयंरोजगारीत कामगारांचा आपण येथे केलेला असल्यामुळे नक्कीच त्यांना कायद्यातील ज्या काही तरतुदी असतील त्या सगळ्यांचे लाभ त्यांना मिळायला लागतील. आणि उद्योगांसाठी मी काही गोष्टी सांगेन, तर त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की नोंदणी प्रक्रिया जी होती, म्हणजे फॅक्टरी ऍक्ट मध्ये नोंदणी वेगळी, त्यानंतर कंत्राटी कामगारची वेगळी, इंटरस्टेट मायग्रंटची वेगळी, बीडी सिगारची वेगळी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनची वेगळी, आता हे सगळं वेगळं वेगळं रजिस्ट्रेशन दरवेळेस करणं आणि मग त्याचं सर्टिफिकेशन घेणं, ह्या गोष्टीच्या जंजाळातून मुक्तता झाली असून फक्त एक सिंगल रजिस्ट्रेशन त्यांना घ्यायचं आहे. तेही त्यांनी ऑनलाईन करायचे आहे अर्ज, आणि त्यांना ते मिळणार देखील ऑनलाईन आहे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता त्यांनी व्यवस्थित केलेली असेल तर. आणि समजा काही कारणास्तव काही कालावधीमध्ये ठरलेल्या ते दिलं गेलं नाही त्या टाइमलाईनमध्ये, तर इट विल बी डीम टू बी गिव्हन.
1: वा.
0: सो उद्योगांना ह्या सगळ्या हॅसल फ्री जे रजिस्ट्रेशन आहे आपण म्हणतो ते मिळू शकतं,
1: म्हणजे हा याचा मोठाच फायदा उद्योगाला होऊ शकणार आहे.
0: आणि त्याचबरोबरीने एक आणखीन नवीन कन्सेप्ट आलेली आहे की काही खूप मोठे उद्योग असतात की ज्यांचे कॉन्ट्रॅक्ट हे वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असतात,
1: बरं,
0: तर अशा उद्योगांना त्या त्या राज्यामध्ये जाऊन ती सगळी प्रक्रिया राबवून वेगळं वेगळं लायसन्स जे घ्यायला लागत होतं, ज्याला आपण अनुज्ञाप्ती म्हणतो मराठीत, तर ती सगळ्या राज्यात सुरू असलेल्या कामांसाठी एकाच वेळेस त्याला राष्ट्रीय स्तरावरून दिली जाणार आहे.
1: बरं.
0: म्हणजे त्यांनी एकच ऍप्लिकेशन करायचं, एकच फी भरायची, आणि हा राष्ट्रीय पातळीवरून त्याला संपूर्ण देशाकरता एक लायसन्स मिळू शकणार आहे. ही फार मोठी गोष्ट उद्योगांकरता असेल असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यानंतर महिलांना दिलेल्या सवलतीमुळे मला वाटतं रोजगारात नक्कीच वाढ होऊ शकेल. ह्या येणाऱ्या कोडमुळे काही गोष्टींचा आणखीन कसा फायदा होणार आहे ते मी एक थोडक्यात जे सांगते. इंटरस्टेट मायग्रंट वर्कर हा जो आहे म्हणजे आंतरराज्य स्थलांतरित ह्या वर्कर करता जो एक स्वतंत्र कायदा होता, त्या कायद्यातल्या तरतुदींची पूर्तता नवीन आलेल्या परिस्थितीमध्ये काही होण्याची शक्यता आता कमी झालेली आहे. म्हणजे कुठल्याही राज्यातला कधीही कुठेही जातो आणि कामावरती कामगार म्हणून राहू शकतो, परंतु त्यांना ज्या काही अडचणी येतात त्याच्याकरता मग त्यांना काहीतरी एक फोरम असावं, तर म्हणून संपूर्ण देशाकरता एक सिंगल हेल्पलाईन नंबर असणार आहे की जो पण अस्तित्वात येईल नुकताच, त्याबरोबरीने पोर्टेबिलिटी असणार आहे अनेक गोष्टींची, तर ज्याच्यामध्ये शिधा वाटपचं जे त्याचं कार्ड आहे त्याला पोर्टेबिलिटी राज्यात आंतरराज्यात कुठेही तो गेला तरी त्या इंटरस्टेट मायग्रंटला मिळणार आहे.
1: ही पण खूप महत्वाची गोष्ट
0: हो ना, अगदी. आणि तो जो बांधकाम कामगार असेल तर बांधकाम कामगाराचं कल्याण मंडळ जे आहे त्याचे पण संपूर्ण देशभरात तो कुठेही गेला तरी पोर्टेबिलिटी राहील आणि त्याला फायदे मिळतील, तर हे अतिशय चांगल्या गोष्टी आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठी झालेल्या आहे. त्याचबरोबरीने सिनेमा वर्करची जी पूर्वीची डेफिनेशन होती तर त्याच्यामध्ये आणखीन वाढ होऊन अॅनिमेशन, कार्टून, ऑडिओ व्हिज्युअल, वेब बेस्ड मालिका, टॉक शो इथे काम करणाऱ्या कामगारांचा देखील त्याच्यामध्ये समावेश झालेला आहे.
1: बर.
0: पूर्वी न्यूजपेपर एम्प्लॉईज म्हणजे प्रिंटेड मीडिया फक्त होता, तर आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया, रेडिओ याचा देखील समावेश झालेला आहे. आणि मग समावेश झाला म्हणजे काय झालं, तर ह्या चारही कोडमध्ये असलेल्या ज्या तरतुदी कामगार या संज्ञेला

0: आत्तापर्यंत आपण शब्द ऐकला असेल बरेचदा, इन्स्पेक्टर राज, इन्स्पेक्टर राज, तर त्याचा खूप म्हणजे एक निगेटिव्ह असा इम्पॅक्ट होता. तर आता ह्या निरीक्षकाला आपण सुविधाकार म्हणजे फॅसिलिटेटर असं बनवलं पण आहे, नुसतंच म्हणत नाही आहोत, तर ऍक्च्युली ही हॅज टू वर्क लाईक दॅट. म्हणजे त्यांनी काय करायचंय, तर उद्योगाला तिथे गेल्यानंतर त्याच्या काय त्रुटी आहे, त्याचं काय चुकलंय, हे नुसतं पिनपॉइंट करून त्याच्यावर खटले दाखल करणं असं नाही करायचंय.
1: बरं,
0: तर त्यांनी खराखुरा फॅसिलिटेटर व्हायचे. त्यांनी त्यांना वेतनसंहितेतल्या तरतुदी ज्या आहेत त्या समजवून सांगायच्या आहेत, त्या समजवून सांगितल्यानंतर त्या कशा दूर करायच्या, त्याच्यातही त्यांना मदत करायची आहे, त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यांचं प्रबोधन करायचं आहे संहितांविषयी, आणि त्या उपरही जर मग ते आस्थापनेने नाहीच गोष्टींची अंमलबजावणी केली तरच इतर ज्या आपण प्रतिबंधात्मक गोष्टी आहे, खटले दाखल करणं वगैरे, लिगल ऍक्शन ह्यांच्याकडे वळायचं आहे. तर ही एक मोठी पारदर्शकता आलेली आहे. पर हे सगळं जे होणार आहे ना ते ऑनलाईन होणार आहे, म्हणजे त्यामुळे
1: मोठा फरक पडणार.
0: तो जो तिथे इन्स्पेक्शन करणार तेही तो ऑनलाईनच लिहिणार आहे, त्याला येणारा पूर्तता अहवाल पण तिथेच येणार आहे, त्यामुळे वरिष्ठांनाही त्याच्यावरती वॉच ठेवणं सोपं होणार आहे, आणि कुठल्याही प्रकारची मनमानी कोणी करू शकणार नाही, कारण सगळं काही समोर असणार आहे, क्लिअर असणार आहे. तर हा एक खूप मोठा म्हणजे मी म्हणेल शिफ्ट इन द रोल, की जो निरीक्षक किंवा इन्स्पेक्टर आहे तो आता सुविधाकार आणि फॅसिलिटेटर होणार आहे उद्योगांकरता. तर ही उद्योगांकरता नक्कीच चांगली गोष्ट आहे.
1: बरं,
0: तर ह्या अशा प्रकारे काही गोष्टी आपण आतापर्यंत कोडमध्ये निदान मी तुम्हाला सांगितलं, तर तुमच्या लक्षात आलं असेल की त्या किती पॉझिटिव्ह आहेत. एक आणखीन खूप छान गोष्ट याच्यात झाली की सगळ्या कामगारांना नियुक्तीपत्र मिळणं हे बंधनकारक केलं गेलेलं आहे.
1: बरं,
0: अपॉइंटमेंट लेटर आतापर्यंत आमच्याकडे म्हणजे कामावून काढल्यानंतर 10-12 वर्षांनी खटले यायचे कामगारांचे, त्याच्याकडे अपॉइंटमेंट लेटरच नसायचं.
1: अरे बापरे,
0: कारण तो म्हणणार की मला दिलंच गेलं नाही अपॉइंटमेंटच्या वेळेला. तर मग आता ही तरतूद आपण कंपल्सरी केलेली आहे, कारण आपल्या अपॉइंटमेंट लेटरवर किती गोष्टी अवलंबून असतात ना, तुम्ही एकूण सर्व्हिस किती केली, काय म्हणून केली, तेव्हा काय पगार होता, आता काय होता, त्यावर तुम्हाला लॉंग टर्म बेनिफिट्स काय मिळणार, तुम्हाला ईएसआय सीपीएफ लागू होणार की नाही होणार, ग्रॅच्युटी लागू होणार का, बोनस लागू होणार का, किती रजा मिळायला हव्यात, काय, हे सगळ्या गोष्टी तुमच्या अपॉइंटमेंटवरती अवलंबून असतात ना. तर त्यामुळे ही एक खूप मोठी सुविधा आणि प्रावधान आपण ह्या कोडमध्ये केलेलं आहे असं मी नक्कीच आपल्याला सांगेल. खरंच मी पुन्हा एकदा सगळ्यांना कामगार वर्गासह मालक वर्गालाही अपील करते की तुम्ही हे सगळ्या संहिता आधी वाचा, त्याचं मनन करा, त्याच्यामध्ये डिटेल्समध्ये जा, आणि मग त्याच्यातून आपल्याला नक्कीच चांगलं इनपुट मिळेल आणि शासनाला चांगलं आउटपुट मिळेल असं मी समजते.
1: वा, त्याकडे सगळ्याकडे डोळसपणे बघितलं तर ही जी संहिता येणार आहे, लागू होणार आहे, ती बदलत्या काळानुसार अगदी योग्य आहे हे आपल्याला जाणवेल. शिरींजी, खरंच या 4 नवीन कामगार संहितेमुळे कामगार विश्वातील आणि उद्योग जगतातीलच नवीन अध्यायाविषयीची ही अमूल्य माहिती तुम्ही आज सांगितली, त्याबद्दल खूप आभार.
0: आज मला इथे कामगार सभा ह्या कार्यक्रमामध्ये येऊन कामगार वर्गाशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणीचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला कामगार सभेचा कार्यक्रम इथेच संपवतोय. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगमित्रा भंडारे. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण कामगार सभा कार्यक्रम ऐकला. AIR DTH वाहिनीवरून दुपारचे 4 वाजता आहेत. यानंतर चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया निवडुंग चित्रपटातलं गाणं. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं. गीतकार आहेत आरती प्रभू. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

आत्ताच आपण निवडुंग चित्रपटातलं पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेलं गाणं ऐकलं. यानंतर ऐकूया कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं गाणं. गीत आणि संगीत दिलं आहे सुधीर मोघे यांनी.

आत्ताच आपण सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या आवाजातलं कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातलं गाणं ऐकलं. यानंतरचं गाणं आहे नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं. गायक आहेत अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर. गीतकार आहेत शांताराम नांदगावकर, तर संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.

0: हे गाणं होतं नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटातलं, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं. यानंतर ऐकूया पिंजरा या चित्रपटातलं गाणं उषा मंगेशकर यांच्या आवाजात. गीत लिहिलं हे जगदीश खेबुडकर यांनी, तर संगीतकार आहेत राम कदम.
1: काय झालं अगं? हो हो हो हो, अशी कुठं चालली?

आत्ताच आपण पिंजरा चित्रपटातलं गाणं ऐकलं, उषा मंगेशकर आणि सहकारी यांनी गायलं होतं. यानंतर मुंबईचा जावई या चित्रपटातलं गाणं ऐकूया, सुमन कल्याणपूरकर यांच्या आवाजात. गीतकार आहेत गदी माडगुळकर आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

आताच आपण मुंबईचा जावई या चित्रपटातलं सुमन कल्याणपूरकर यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं. यानंतरचं गाणं आहे वरदक्षिणा चित्रपटातलं सुधीर फडके यांच्या आवाजातलं. गीतकार आहेत गदी माडगुळकर आणि संगीत दिलंय वसंत पवार यांनी.

0: यानंतर ऐकूया पवनाकाठचा धोंडी या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गाणं. गीतकार आहेत शांता शेळके आणि संगीत दिलं आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: बाय बाय सांगू

श्रोते हो, याचबरोबर गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच संपला. यानंतर दुपारचे 4:30 होत आहेत. यानंतर AIRDTH वाहिनीवरून आपण पुढचा कार्यक्रम ऐकणार आहोत.

0: मालिका विशेष दृष्टीकडून आंतरदृष्टीकडे भाग 12 लेखिका आहेत मंजुश्री कुलकर्णी.
1: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून आंतरदृष्टीकडे. निवेदन सुवर्णा जाधव आणि समीर शिरवळकर यांचं. लेखन मंजुश्री कुलकर्णी यांचं. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं आणि सादरकर्ते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 12.
2: निराशेचं दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

जगभरातल्या वैद्यकीय क्षेत्रात पोहोचलेला एक शब्द म्हणजे थॅलेसेमिया. जगभरात पोहोचलेल्या या शब्दाबद्दल वा आजाराबद्दल आपण सर्वसामान्य लोक मात्र अनभिज्ञ आहोत. अशा अपरिचित पण रक्ताशी नातं असणाऱ्या या परदेशी आजाराबद्दल आज आपण जागरूकतेने माहिती करून घेणार आहोत.

0: बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच हा आजार आपलं अस्तित्व दाखवायला सुरुवात करतो. त्याचा प्रवेशच इतका भयंकर असतो की संपूर्ण आयुष्य उपचारांच्या फेऱ्यात अडकून जातं. या आगंतुकाचं आजरातिथ्यही इतकं महागडं आहे की त्या मुलांसोबत संपूर्ण कुटुंब हैराण होऊन जातं. याबाबत जनजागृती झाली तर वेळीच उपचार होऊन रोगी निरोगी होण्याची शक्यता वर्तवता येऊ शकते. यासाठीच थॅलेसेमिया या पाहुण्याचा परिचय आपण करून घेऊ. त्यासाठी आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत सरोपचार रुग्णालयाचे डॉक्टर विनीत वरठे.
1: थॅलेसेमिया जो हा आजार आहे हा आपल्या शरीरात जे लाल रक्तपेशी असतात याच्यामध्ये हा दोष आढळतो. त्यामुळे रुग्णांना वारंवार ब्लड देण्याची आवश्यकता पडते. याच्यामध्ये रुग्ण जे असतात साधारणतः 3 ते 6 महिन्यापासून जे लक्षणं सुरुवात होतात, तुमचं जे बाळ आहे दूध पिणं कमी करेल, एकदम चिडचिड करेल, व्यवस्थित झोपेल नाही, दूध पिता पिता थकून जाईल, ते पांढरं दिसायला लागेल, याची वाढ व्यवस्थित होणार नाही, तर अशा वेळेस आपल्याला त्यांची तपासणी करणं अतिशय आवश्यक होते. त्याच्यामध्ये ज्या काळजी घ्यायची आहेत, आपल्या बाळांचं जे हिमोग्लोबिन लेवल आहे हे दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी तरी करणं आवश्यक आहे. नेहमी रक्त दिल्यानंतर त्यांना एचआयव्ही सुद्धा होण्याचे चान्सेस असतात, तर याच्यामुळे त्या मुलांचे प्रत्येक वर्षाला सगळ्या टेस्ट करणं अतिशय आवश्यक आहे. त्याचप्रमाणे पालकांनी हे लक्ष दिलं पाहिजे की यांचे जे लसीकरण आहे ते पूर्णपणे केले पाहिजे. अन्नामध्ये जास्त करून लोह नसलं पाहिजे जे पुढे चालून जीवास घातक ठरू शकते. नियमितपणे डेसिरॉक्स, फोलिक ऍसिड आणि बी कॉम्प्लेक्स सारख्या औषधं घेणं सुद्धा आवश्यक आहे. थॅलेसेमिया हा जो आजार आहे हा काही समूहामध्ये आढळतो, त्याच्यामुळे त्या समूहाच्या लोकांनी विशेष काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. थॅलेसेमिया मायनरनी थॅलेसेमिया मायनर सोबत लग्न करू नये.
0: थॅलेसेमिया या व्याधीची तोंड ओळख झाली. सविस्तर परिचयाकडे वळताना डॉक्टर विनीत वरठे म्हणाले,
1: सरकारतर्फे थॅलेसेमिया रुग्णांना जी सवलती दिल्या जातात त्या सवलतीमध्ये एक तर यांची जी तपासणी आहे ती मोफत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला थॅलेसेमिया हा जो रुग्ण लक्षात आल्यानंतर आपण त्यांची नोंदणी करतो, रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण एक ब्लड बँकेत एक फॉर्म भेटतो, आपण तो फॉर्म भरतो आणि हा फॉर्म मुंबईला पाठवतो आणि यांचे कार्ड मुंबईहून बनवून येते. एकदा ते मुंबईहून कार्ड बनवून आलं तर आपल्या शासकीय रुग्णालयात त्यांना मोफत रक्त दिलं जातं. जे महागडे औषध आहेत ते सुद्धा मोफत उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रकारे यांना प्रवासाकरता सुद्धा रेल्वेकडून कन्सेशन दिलेले आहेत. शासकीय रुग्णालयात कधी कधी रक्त उपलब्ध नसते, त्यावेळेस सुद्धा गव्हर्नमेंटने असा नियम केला आहे की ज्या खाजगीमध्ये ज्या ब्लड बँक असतील त्यांनी सुद्धा या रुग्णांना मोफत रक्त दिलं.

0: बऱ्याच वेळा रक्त देऊन कधी कधी यांच्यामध्ये या रक्ताची सुद्धा रिएक्शन होण्याची शक्यता राहते, तर अशा वेळेस आपल्याला यांच्याकरता स्पेशल फिल्टर जे असतात अशा फिल्टरचा वापर सुद्धा रुग्णांनी करायचा प्रयत्न करावा. पूर्णपणे जो उपचार होऊ शकतो तो आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन. बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे बोन मॅरो जो असतो जिथून हे रक्त बनते हा दुसऱ्या चांगल्या व्यक्तीचा घेऊन याच्या शरीरात टाकणे. जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला नाळ असते, तर त्या नाळेतले जे सेल्स असतात त्याला आपण स्टेम सेल्स असं म्हणतो. तर हे स्टेम सेल सुद्धा आपण वापरून त्यांचा इलाज केला जाऊ शकतो.
1: थॅलेसेमिया या व्याधीबद्दल आपण बरीच माहिती घेतली. ही माहिती परिपूर्ण करून घेण्यासाठी प्रत्यक्ष अनुभवांना आम्ही साक्षात समोर करतोय. आपण ऐकलंच की बाळ 2-3 महिन्याचं असतानाच ह्या व्याधीचा सामना त्यांना करावा लागतो. हा सामना सोपा नाही. त्यासाठी मनावर दगड ठेवून आल्या परिस्थितीशी 4 हात करावे लागतात. थॅलेसेमिया असलेल्या काही बालकांना आणि त्यांच्या पालकांना आता भेटूया. सर्वप्रथम माधुरी गुंगराणी यांचे स्वानुभव ऐकूया.
2: मेरा बेटा सिद्धार्थ कमल कुंगरानी एक थैलेसीमिया पेशेंट है. मुझे इससे 2 बेटियां पहले है जो कि नॉर्मल है, थैलेसीमिया माइनर है. हम पति पत्नी थैलेसीमिया माइनर है. इसके हमें टेस्ट करवानी चाहिए थी जो हमें पता नहीं था. जब हमारा बेटा हुआ तो वो बहुत स्वस्थ था, पर 3 महीने के बाद में तकलीफ होना चालू हुई. इनकी दिनचर्या बाकी बच्चों की तरह ही होती है. ये बच्चे एक्टिव भी अच्छे होते हैं. आयरन इनके बॉडी में ज़्यादा होता है, नेचुरल हो ज़्यादा माइंडेड होते हैं. बाकी जैसे तकलीफ इन बच्चों की ये है कि खाने पीने का ध्यान रखना पड़ता है. आयरन बड़े ऐसी चीज़ें नहीं देनी होती है, जैसे सेब है, चीकू है, अनार है, हम ये बच्चों को नहीं दे पाते हैं. जब ब्लड खत्म होने लगता है तो थकान महसूस करते हैं, चिड़चिड़ापन आ जाता है. ऐसे समय फिर बच्चों का एच बी चेक करवा कर उन्हें ब्लड दिया जाता है. अकोला में इनकी एक हेडगेवार ब्लड बैंक करके है जो इन बच्चों के लिए खासी हेल्प करती है.

0: पालकांचं जेवढं कौतुक करायला हवं त्याहीपेक्षा अधिक कौतुक थॅलेसेमियाशी प्रत्यक्ष झगडणाऱ्या बहादूर शिपायांचं, अर्थात त्या बालकांचं करायला हवं. ऐकूया सिद्धार्थची धैर्यगाथा.
1: मेरा नाम सिद्धार्थ कमल कुंगरानी है. मैं फोर्थ क्लास में पढ़ता हूँ. जब मेरा ब्लड कम हो जाता है तो ऐसे सिर में दर्द होता है, फिर अगर मैं आराम करता हूँ तो ठीक लगता है. स्कूल में कभी ऐसे पेट में दर्द होता है या फिर सिर में दर्द होता है तो मैं अपनी क्लास टीचर को बोलता हूँ. फिर मैडम घर पर फ़ोन करती है तो मम्मी पापा लेने आते हैं. घर पर ले जाने के बाद फिर थोड़ी देर सो जाता हूँ. फिर उठता हूँ तो थोड़ा अच्छा लगता है. खून देते वक्त पहले तकलीफ होती थी सुई लगाने की.
0: अकोल्यासोबतच अकोल्याबाहेरच्याही काही रुग्णांना आम्ही भेटलो. थॅलेसिमिया ही बाब सर्व ठिकाणी सारखी असली तरी संघर्षाच्या वाटा मात्र प्रत्येकाच्या अधिकाधिक अवघड वाटल्या. ऐकूया रिसोड निवासी एका बालकाचं मनोगत.
2: माझं नाव पराग रमेश इरतकर आहे. मी रिसोड एकता नगरमध्ये राहतो. मी 11 वर्षाचा आहे. मी 5 वर्गात भावना पब्लिक स्कूलमध्ये शिकतो. मला चेस खेळायला आवडते. मला थॅलेसिमिया आणि डॉक्टर यांनी सांगितलं होतं की 15 दिवसांनी ब्लड द्यावं लागेल. मी अकोल्याला यायचो आणि 15 दिवसांनी ब्लड घ्यायचो. काही दिवसानंतर मी गुजरातला गेलतो अहमदाबाद, तिथे ऑपरेशनची माहिती घ्यायला. ते म्हणे की CMCला तमिळनाडूला जायचं, तिथं ऑपरेशन होत असते. मी पप्पा मम्मी आणि ताई आम्ही तमिळनाडूला गेलतो. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की याच्याले मॅच करून जर ते मॅच झालं तर ते दुसरी टेस्ट DRDQ करतात. मग त्यानंतर याच्याले मॅच झालतं. मग डॉक्टर म्हणाले आता DRDQ करा. मग ते पण मॅच झालतं. मग त्यांनी ऑपरेशनची तारीख सांगितली होती 2013. मग डॉक्टरांनी सांगितलं की 2011 येऊन जा. मग त्यांनी मला ॲडमिट केलतं. मग माझ्या ताईचं बोन मॅरो माझ्या शरीरात टाकलं. मग ते दुसऱ्या दिवशी मम्मी BMT रूममध्ये ॲडमिट होतो 36 दिवस. आता मला बरं वाटतं. मला पुढं होऊन डॉक्टर बनण्याची इच्छा आहे.
3: कुठल्याही पेशंटवर उपचार करताना पालकांचं मनोबल उंचावलेलं असणं गरजेचं असतं. मनात दाटून आलेली काळजी चेहऱ्यावर उमटू न देता मुलांसोबत आनंदाने खेळणं, बागडणं आणि असं हसत खेळत मुलांना व्याधीबद्दल त्याच्या उपचाराबद्दल सजग करणं हेही फार अवघड ठरत असतं. हे अवघड कार्य करणारे परागचे आईबाबा या कार्याला कसं समोर जातात हे ऐकूया प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच.
4: रमेश मारुती इरतकर. मी वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड तालुक्यामध्ये वाकद या ठिकाणी सहाय्यक शिक्षक आहे.
5: माझं नाव जयश्री रमेश इरतकर आणि मी एक गृहिणी आहे. मला 2 मुलं आहे, एक पराग आणि दुसरी जान्हवी. आणि परागला जन्मल्यापासूनच थॅलेसिमिया आहे. त्याला लहानपणापासूनच ताप यायची, चिडचिड करायचा, त्याचं वजन कमी होतं आणि तो असा कुपोषितसारखा दिसत होता. आणि मग आम्ही त्याला इथे वाशिमला डॉक्टरकडे दाखवलं. त्यांनी मग त्याला विटॅमिनच्या गोळ्या किंवा पावडर दिली. डॉक्टर म्हणे तुम्ही वेळेवर देत नाही म्हणून त्याचं वजन वाढत नाही म्हणे.
4: मग अशा कंडिशनमध्ये आम्ही त्याला अकोल्याला दाखवलं. अकोल्याला डॉक्टर विनीत वरठे यांनी आम्हाला नागपूरला पाठवलं आणि त्या ठिकाणी त्याला थॅलेसिमिया आहे आणि थॅलेसिमियामध्ये RBC बनत नाहीत आणि या मुलाला जिवंत जर ठेवायचं असेल तर याला 15 वारंवार ब्लड द्यावं लागते आणि तुम्ही ज्या डॉक्टरांकडून आले पुन्हा त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा उपचार करा. आणि मग त्याला वारंवार 15 आम्ही रिसोडून अकोल्याला घेऊन जात होतो ब्लड देण्यासाठी. एक पेपरला अशी माहिती आली की जागतिक लेवलची थॅलेसिमिया मेजर या आजारासंदर्भात गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी कॉन्फरन्स आहे आणि तिथं गेल्याच्यानंतर थॅलेसिमिया मेजरवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट होऊ शकते अशी माहिती मिळाली आणि त्यानंतर मी त्या माहितीच्या आधारे तामिळनाडूमध्ये ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर या ठिकाणी पूर्ण फॅमिली गेलो.
0: अत्याधुनिक उपचारांची माहिती मिळाली की त्या दिशेने जायचं, वेळेचा पैशाचा विचार न करता. अशाच उपचारांबद्दल सांगताना श्री रमेशजी म्हणाले,
4: तिथं गेल्याच्या नंतर HLA आणि DRDQ ह्या दोन टेस्टिंग पराग आणि माझी मुलगी जान्हवी सोबत केल्या गेल्या. योगायोगाने बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या संदर्भात टेस्टिंग पॉझिटिव्ह आल्या. या सर्व टेस्टिंगसाठी जवळपास 1,00,000 रुपये खर्च आला. डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो डेट घेण्यासाठी, तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला एमर्जन्सीमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी डेट खाली आहे, परंतु तुम्ही जर विशिष्ट कालावधीमध्ये पेशंटच्या खात्यावर जवळपास 1,00,000 रुपये जमा केले तर तुम्हाला ही डेट मिळू शकते. आणि मग मी पैशाच्या विवंचनेमध्ये असताना सर्व मार्गाचा माझ्याजवळचा जो काही सोर्स होता तो एकत्र करून मी 1,00,000 रुपये एमर्जन्सीमध्ये पेशंटच्या खात्यावर जमा केले आणि CMC वेल्लोर तामिळनाडूमध्ये मुलाला डिसेंबरच्या 15 तारखेलाच घेऊन गेलो. तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी 2-2 मुलाला ॲडमिट करून घेतलं. त्याचबरोबर मला जी 2 वर्षाची मुलगी आहे हिलासुद्धा, ती आता तिचं वय 5 वर्षाचं आहे, तिलासुद्धा त्यांनी ॲडमिट करून घेतलं 8 दिवसासाठी. आणि दोघांच्या टेस्टिंग केल्याच्या नंतर मुलाच्या शरीरामध्ये मुलीचा मॅरो काढून ट्रान्सप्लांट केला आणि सुदैवाने असं क्रिटिकल असतानाही आज त्याचं ऑपरेशन पॉझिटिव्ह झालेलं आहे. परंतु हेपेटायटीस सीने ग्रस्त असल्यामुळे त्याला दिलेलं आहे ते सुद्धा खूप महागडी सुविधा आहे. परंतु पराग आज जरी नॉर्मल असेल तरी तो हेपेटायटीस सीने ग्रस्त आहे आणि हेपेटायटीस सी याची व्याख्या डॉक्टरांनी थोडी क्रिटिकल केलेली आहे.

अजून एका कहाणीला आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत. प्रत्येक कहाणी ही स्वतःचा असा चेहरा घेऊन येणारी, नवीन सत्य आपल्या समोर मांडणारी, या सत्याच्या आधारेच जनजागृती होणार आहे या विश्वासासह. चला तर भेटूया नैना नामक या बोलक्या कहाणीला.

आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन सुवर्णा जाधव आणि समीर शिरवळकर यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादर करते होते हर्षवर्धन गवई. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, मालिका विशेष ऐकत होता AIR DTH वाहिनीवरून। अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला थोड्याच वेळात सुरुवात होईल।

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेत श्रोत्यांचं सहर्ष स्वागत. आता आपण ऐकणार आहोत ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. राज्य शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला, तर मुंबई विभागात 94.97% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज कोलकात्यात पत्रकार परिषदेत केली. निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं शहा यांनी सांगितलं. शपथविधी उद्या सकाळी 11 वाजता होईल. नाशिकच्या धर्मांतर प्रयत्न प्रकरणातली फरार आरोपी निदा खान हिला न्यायालयानं 11 मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. निदाला छत्रपती संभाजीनगरात नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्प आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे

0: नावाचे होते। ते KPIT टेक्नॉलॉजी कंपनीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 516 अंकांची घसरण झाली आणि तो 77,328 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 150 अंकांची घसरण नोंदवत 24,176 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज निकिता कानिटकर यांचे नागपूर शैलीतील शास्त्रीय गायन ऐकूया। राग मुलतानी। विलंबित ख्यालमधील बंदिशीचे बोल आहेत गोकुळ गावके छोरा। द्रुतबंदिशीचे बोल आहेत नैनन में आनबान। विलंबित आणि द्रुतबंदिश या दोन्ही एकतालात निबद्ध आहेत। त्यांना तबल्यावर साथ केली आहे अजिंक्य गलांडे यांनी। हार्मोनियमवर साथ देत आहेत श्याम देशपांडे। तर ऐकूया निकिता कानिटकर यांचे गायन राग मुलतानी।

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निकेता कानिटकर यांचे गायन ऐकले. राग मुलतानी, त्यांना तबल्यावर साथ केली होती अजिंक्य गलांडे आणि हार्मोनियमवर साथ दिली होती श्याम देशपांडे यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता ऐकणार आहोत युवकांसाठीचा कार्यक्रम युववाणी.

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्यांच्या अजरामर कविता, गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो, पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय, अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते, ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका, तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युववाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल, आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्यासोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. NDA या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या NDA या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख, आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा NDAचा प्रवास, त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू NDA या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला NDA करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचं, आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा, आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDAची एक एक्झाम असते, आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला NDA बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगर मध्ये.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट NDA मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतो. तर त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते. तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतचं म्हणजे?
1: हो, आतापर्यंतचं. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता NDA काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले, आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि NDAचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वी मध्ये असताना मी NDA साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण NDA बद्दल आणि NDAची जर्नी
0: अशी राहिली.
1: हो.
0: अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक वगैरे आला तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली.
1: हो.
0: तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की NDAची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि NDAची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला.
0: ओके.
1: की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
0: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
1: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे, आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
0: अच्छा.
1: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिम्नॅस्टिक्सला जायचो 8 वाजेपर्यंत.
0: ओके.
1: आणि मग 8 वाजेनंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण, आणि मग घरी आल्यानंतर डिनर, आणि मग परत 12:30 पर्यंत एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
0: बापरे.
1: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल, तर जिम्नॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं. की रिझल्ट तर येणारच, पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
0: येणार.
1: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की NDA मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
0: ओके.
1: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वीपर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वीमध्ये एकदम बेसिक प्रश्न सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3

0: वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण,
1: बापरे.
0: आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला, आणि रिटर्नमध्ये मी मॅथ्समध्ये स्टॉप केलं.
1: अरे
0: तर हे एक असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीएच्या एक्झामच्या पहिले, तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅथ्समध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता होऊ
1: शकतो
0: बरोबर. कारण
1: आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बूस्टअप होतो.
0: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला, आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असा पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण एक बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझा माइंडसेट आणि रुटीन होतं.
1: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात?
0: एनडीए मध्ये दोन स्टेजेस असतात, एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटर्न एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटर्न एक्झाम. रिटर्न एक्झाम दोन पार्ट मध्ये डिवाइड असतं, एक असतं मॅट मॅथमॅटिक्स एबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल एबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स एबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल एबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, जिओग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 900 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्ट साठी.
1: आणि याचा कट ऑफ किती असतो? म्हणजे
0: याचा कट ऑफ असा एव्हरेज 350 पर्यंत, पण आमच्या वेळेसचा कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा.
1: अच्छा.
0: एव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो, म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
1: आणि तू जसं म्हणालास की मॅट मध्ये तुम्हाला पहिले पास व्हावं लागतं तर
0: पुढचा पेपर चेक होतो. राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
1: अच्छा.
0: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफच क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
1: तुम्ही तिथेच फेल झाले.
0: राईट. करेक्ट.
1: ओके. आणि याला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
0: हो, याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते, प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 -0.83.
1: अच्छा.
0: आणि गॅट मध्ये असतं +4 -1.33.
1: ओके.
0: तर हे अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो, याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं डे 1 ला, आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळ्या टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं, तुम्हाला सगळ्यात पहिले एक 60 प्रश्न देणार, म्हणजे एक मेंटल ऍबिलिटीचे प्रश्न, आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोडवायचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते, एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार, 30 सेकंड साठी ब्लर पिक्चर दाखवणार, मग एक ब्लँक स्लाइड येणार, मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चरमध्ये काय ऑब्झर्व केलं, आणि त्या स्टोरीमध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचं एक मेन कॅरेक्टर आहे, जसं एक मूवी असते ना, त्या मूवीला 4 मिनिटात तुम्हाला स्टोरी लिहायची. असं
1: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं? तुझा अनुभव कसा?
0: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे, आणि त्या गावात फ्लड्स आलेले आहे. तर एका बोटमध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे, आणि ते लोक रेस्क्यू करतायत. तर असं पिक्चर आलेलं. मग मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय. असं हे असतं डे 1. मग नंतर असतं 4 दिवसांचं, त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट, मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू, आणि सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर चौथ्या दिवशी म्हणजे लास्ट डे, 5th डे, तेव्हा तुमचं कॉन्फरन्स, म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात, आणि ते 16 ऑफिसर तुमच्या 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. ते असं बघता, चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSB चा प्रोसेस.
1: अरे वा, खूपच छान.
0: हे तुम्ही 2 स्टेज क्लिअर केले की मग नंतर मेडिकल्स होतात तुमचे, आणि मग मेडिकल नंतर एक मेरिट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर 600 मुलं रेकमेंड होतात इंटरव्ह्यू नंतर, आणि 600 मधून जे पहिले 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
1: अरे वा, खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st रँक आलेला आहे.
0: राईट.
1: खूपच छान, त्याबद्दल तुझं अभिनंदन.
0: थँक्यू गायत्री.
1: तर अनुराग, तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं, पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात, पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय, तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
0: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पण क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूममध्ये, त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली ऑल

0: रँक वन ऍट वॉट कॉस्ट. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक वनचं आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला. जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
1: सगळ्यात जास्त काम केलं.
0: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटतं की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी. रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं. आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीनमध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूलमध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे.
1: अगदीच अगदीच.
0: हा, तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे. जसं माझ्या याच्यात स्पोर्ट्स होतं तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतं.
1: अगदीच. एखादा तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे.
0: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेसमध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतात.
1: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
0: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅच येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची. कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन
1: हे खूप असं.
0: तर मग अशी प्रोसेसमध्ये झोप खूप यायची आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार. आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा.
1: अच्छा,
0: हे झालं झोपेसाठी. आणि मॅथ साठी तर माझे क्लासेस मधले जे मॅथचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स NDA चे, तर 2016 पासून ते 2025 पर्यंत जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये. तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर मग
1: सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात, म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
0: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती Pathfinder, NDA Pathfinder, तर त्या Pathfinder 600 पानाची Pathfinder असते. तर फोन नव्हता, तर मग ती Pathfinder माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली.
1: बाप.
0: कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्सवर एक असं कॉन्फिडन्स आला.
1: हा,
0: तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं. आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिमनॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं. तर मी
1: हे अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिमनॅस्टिक्ससाठीचं तुझं वेळ म्हणता येईल की तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
0: करेक्ट. तर मी 11th पर्यंत कंटिन्यू केलं जिमनॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिमनॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला. कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल, किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
1: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली आहे ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की NDA ची तयारी आणि 11th-12th प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की NDA चं पण तुला प्रिपरेशन करायचं होतं, शिवाय 12th-12th बोर्ड्सची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
0: सिलेबस NDA चा आणि 11th-12th चा तर सेमच असतो. फक्त डिफरन्स येतो की NDA चा पॅटर्न असतो MCQ टाइप आणि 11th-12th चा अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं. आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅनमध्ये, तर मग जॅन टू फेब माझ्याकडे 1 मंथ होता. तर त्या 1 महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण मला सिलेबस तर येत होता, म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं.
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की NDA चं जे सगळं होतं ते तुला 12th बोर्ड मध्ये होतं.
0: हो. तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं, पण थेरीमध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या

0: मी एका महिन्यात करून घेतलं.
1: अच्छा
0: तर मग असं मी 11th 12th आणि NDAचा अभ्यास केला. आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझं माझ्याकडे सब्जेक्ट होती PCM, आणि NDAमध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट, इंग्लिश, त्यानंतर झालं जिओग्राफी, बायोलॉजी,
1: पॉलिटी
0: पॉलिटी, इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे.
1: अच्छा.
0: तर मग त्या क्लासेसमधून आणि सेम जसं मी सांगितलं PYQs मधून, तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
1: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे 12वी साठी नाही येत ते नंतर तू ठेवले होतेस. अगदी खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला, तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 वाजता रात्री रँक आलेला.
1: अच्छा.
0: आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये होतो. तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल. तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
1: अरे बापरे, म्हणजे तू एक्झाम दिल्यानंतर पण प्रिपेअर करत होता?
0: माझं 12th एप्रिलला सेकंड अटेम्प्ट होता आणि 8 एप्रिल रिझल्ट आला.
1: अच्छा.
0: तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपलं ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय.
1: अगदीच.
0: तर एक असं होतं की आता मी काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा ऑल इंडिया रँक 351 आला. तर त्यांची रिएक्शन अशी होती, त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की नाही. तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आली आहे की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 350 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे. एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं असं सक्सेस होतं की जे मी 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस.
1: अगदीच अगदीच. म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता, 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले, त्यानंतर देखील तू जिमनॅस्टिक सोबत ठेवलं, 12:30 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस. आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन खूप असल्यामुळे ते गोल असला तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही, पण तू मनामध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अनुराग, खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल?
0: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह
1: ठेवला पाहिजे.
0: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा, ती गोष्ट तुम्हाला भेटेलच. आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे त्या फील्डमध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल. किंवा जर तुम्ही एका फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट करा,
1: ती गोष्ट आतून आली पाहिजे.
0: हा राईट. तर ते एक आहे. आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण, जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची ज्या पण क्षेत्रात जायचं असेल. आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ. तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे ही मी करू शकतो, तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार,
1: थांबवू शकणार नाही, तुम्ही ती करणार.
0: आणि नथिंग इज इम्पॉसिबल, तर काही पण करू शकता तुम्ही, एवढंच सांगू शकेल.
1: खूप छान. तर अनुराग, तू आज कार्यक्रमात आलास, आम्हाला NDA या क्षेत्राविषयी आणि तुझ्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास, या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस, त्याचा पॅटर्न काय असतो, एक्झाम कशी असते, तर तू इथे आलास, आम्हाला ही सगळी माहिती दिलीस, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री. आणि आकाशवाणीने आज मला इकडे संधी दिली आणि हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू, तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल आणि सांगेल ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील, कारण मी पण माझ्या प्रिपरेशनमध्ये एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो.
1: नक्कीच.
0: तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस, थँक्यू. मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात NDA या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद. पाहिलत मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय फ्रेंड्स.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातलं गाणं आत्ताच आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या स्वरामध्ये. त्यांना अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी साथ दिली होती. कार्यक्रमात याच्या पुढे ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटातलं गाणं. गायिका आहेत आशा भोसले. गीतरचना केली आहे ग. दि. माडगुळकर यांनी. संगीतकार सुधीर फडके.

या गीताबरोबरच गीतबहार हा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. याच अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांसाठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसेमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर, सगळ्यात आधी थॅलेसेमिया म्हणजे काय आणि हा आजार होण्याची कारणं काय असू शकतात?
2: आता हा थॅलेसेमिया आजार एकंदरीत एक अनुवंशिक आजार आहे आणि थॅलेस आणि इमिया या दोन शब्दांमधून आलेला आहे. थॅलेस म्हणजे ब्लॅक सी, म्हणजे काळा सागर. त्याच्या जवळ जे लोक राहायचे त्यांच्यात अनिमिया होता, त्याच्यामुळे हा शब्द तिथनं आला.
1: अच्छा.
2: तर आपले पूर्वज जे तिथनं इथे आले ते तिथनं म्हणजे पाकिस्तान मधलं सिंध आहे तिथे येऊन मग आपल्या देशात आले, त्या त्या लोकांमध्ये जास्त हे जीन अणू सापडतात. तर कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नसतं, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. तर थॅलेसेमिया हा एकंदरीत मायनर म्हणजे चालतं फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसेमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो, एथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्ना अगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचं जन्म होण्या अगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
1: बर, या आजाराची कारण काय सांगू शकाल?
2: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
1: बर, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
2: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
1: आता या आजाराची प्रामुख्याने लक्षणं काय सांगता येतील?
2: त्याचे लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन MBBS करताना 9 आणि 10 होतं आणि आता 10.5-12 पर्यंत जास्त जास्त जातं. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलो नाही. तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसेमिया मेजर झाला असता. जर ते थॅलेसेमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो, फिटल हिमोग्लोबिन, तो शरीरामध्ये तयार होत असतो. 6व्या महिन्यात स्विच ऑफ होऊन जातो तो. स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं आणि रक्तामुळे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन आपण चर्चा करणार आहोत, पण ते सगळे त्यांना होत जातात.
1: बर, साधारण आणि लक्षणं यात कोणती कोणती होतात?
2: दम लागणे, पायावर सूज येणे, जेवण न करणे, पोट सुजणे, कारण ह्याच्यात पांथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात आणि तोंड सुजून जातो आणि रात्रभर रेडत राहतो बच्चू, बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.
1: अच्छा, तर थॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया, म्हणजेच रक्ताची कमतरता. तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
2: आता थॅलेसेमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरवाल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला. तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर हे मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6 द्या, 6 पर्यंत ठेवा, हळूहळू 8-9-10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो विकृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर डेव्हिड वेदरवालमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 पेसरो म्हणून ठिकाण आहे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात, त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसिमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 मध्ये पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसिमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले दोन अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 वर्षात आलेले आहेत. त्याच्यातली एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती ज्याला नॉव्हेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 वर्षात अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले. ते बरे नाही झाले, रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 महिन्यात एक ब्लड निर्माण होतो, फिटल हिमोग्लोबिन म्हणतात, ते आम्ही रिजनरेट करतो, त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन, हे सायंटिफिक नाव आहे. तर ह्याच्यात बरेचसे औषधं असतात देतो ज्याच्याने मुलांचं हिमोग्लोबिन 7, 8, 9, 10, 12, 13 पर्यंत ब्लड न लावता पण टिकवता येतं. ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलोय ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे, जीन थेरपी. तर ती येईल कदाचित 5-7 वर्षात येईल. पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं, म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले चार. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुस्पाटरसेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे.

0: वर्षाला 6 लाख वगैरे लागतात, पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापिवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाची औषध आहेत, बरेचसे औषध आहेत, खूप महाग आहेत. तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केले त्याच्यानी लोकांना फायदा व्हायला लागला.
1: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल.
0: बिलकुल, रक्त लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, रक्तामधला लोह प्रत्येक पिशवीमध्ये 250 मिलीग्राम लोह असतं. आता 250 मिलीग्रामचा अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1 ते 2 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभरात 365 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, पण रक्त घेताना आपण 250 मिलीग्राम एकदमच घेतो. तर 12 महिने तुम्ही 250 गुणले 12 तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी मुशे येत नाही, हाडं एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात, हे सगळ्या गोष्टी घडतात. तर लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे एनजीओसमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 वर्षापूर्वी ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता, 12 ते 13 वर्ष जगायची मुलं.
1: बरं,
0: आज हेच मुलं अंदाजे 25 वर्षापर्यंत जगतात. असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधारले ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
1: पण कालावधी
0: वाढली. बरोबर
1: डॉक्टर, आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
0: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो, पण लक्षात ठेवा लोह पहिले चेक करा, लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसिमिया मायनर असू शकाल, त्याला एचबी इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापर्यंत रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावावं लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 वेळा रक्त लावावं लागतं, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 महिने त्रास होत नाही, पण 6 ते 12 महिने त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलं की हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात. ते मेजरमध्ये हे 3 मुख्य गट आहेत.
1: एकूणच विकासावर त्याचा खूप
0: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 दिवसात एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3 ते 5 दिवसात लावायची गरज पडत होती.
1: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
0: टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाहीये, हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा, हे सगळं वाढत असताना एचआयव्ही, हेपेटायटिस बी, हेपेटायटिस सी असे व्हायरसेसचं संक्रमण पण होऊ शकतो, तो एक वेगळा मोठा प्रॉब्लेम.
1: आणि त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच.
0: हो, आपल्या देशात कसं असतं, कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईनमध्ये सांगितलं की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख रुपये येतो. त्याच्यात आपण 3 लाखमध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं, त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान, मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता असते, त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं, तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
0: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
1: बर, आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: तर ह्याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 वयावर होतं. लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
1: चोचले
0: आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलांमध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे, कारण आई वडिलांना वाटतं ह्यांना इतकं त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो. तर एकंदरीत आई वडिलांनी आपल्या जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील, पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर हल्ला होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स. हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो, तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तर फ्रॅक्चर व्हायला

0: सुरू होत होते. तर आमचं एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर होतो.
1: पण याची काय कारण आहे
0: ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पायमध्ये राहतं त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
1: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
0: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आईवडिलांनी पाळावं, नक्कीच मुलं पण पाळतील.
1: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
0: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपयाला होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणातरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतः केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं. कोणाचं मी जसं म्हणलं कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरनं आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसलेत. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोन मॅरो म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावल्यावर कधी कधी तो मेजर सारखा बिहेव्ह करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. आणि त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजरमध्येच बसतोय का इंटरमिडियामध्ये का मायनरमध्ये, हे क्लिअर होऊन जातो.
1: आणि त्यानुसार उपचार पद्धती,
0: उपचार पद्धती, जीवन पण सुधारू शकतं.
1: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
0: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं म्हणून लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनवू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशयत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं. ओ पहिलेच शरीरामध्ये रक्तामुळे वाढते तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतलं की लोह कमी राहतं. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
1: ऍब्झॉर्ब
0: करायची आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातो, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते ते कमी करावं, कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसिमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचा साखर असते. आजच सकाळी कोणतरी भेटले म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं 2 चमचे झाले, 1 चमचा तुमच्या आत आणि 1 चमचा तुम्ही आत टाकलं, शरीराला किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं, म्हणजे अमृतला विष तुल्य नका बनवू.
1: अच्छा.
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतं. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो. आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: नक्कीच करा. योगा, प्राणायाम, कुंभक हे सगळं केल्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसिमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे त्याचा भाऊच मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातं, लिव्हरमध्ये साठलेला असतो, हृदयामध्ये साठलेला असतो, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो. तर जरी फुल मॅच असला आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30 ते 40% धोका आहे. म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो हे लक्षात घ्या. म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहेत, असं काही नाहीये. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत, आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडला तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झालेत, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिले घ्या, कारण चांगले झाले तुम्हाला चांगलेच बोलणार. पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना अगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय. दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस्ट डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरचे सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1 ते 2% आहे, पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5 ते 6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात, ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवावं. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवावं.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, ह्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ड आहेत. पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाहीये. रिस्कला एक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो त्याच्यात.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललं, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला एक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85% आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते.
1: पुढचे धोके
0: निर्माण
1: होऊ शकतात,
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60% नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा, आता थॅलेसिमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
0: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसिमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसिमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मी मायनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरी सारखं झालेलं आहे, तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे तर तुम्ही लग्न केलं ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळ्याच शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का, मायनर आहे का, मेजर आहे. नॉर्मल असण्याची शक्यता 25%, मायनर असण्याची शक्यता 50%, आणि 25% तो मेजर असेल. तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाहीये, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल, नक्कीच लग्न करा, तुमच्या गायनेकोलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
1: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसिमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
0: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये ते वाढत जातात. पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्याच्यात एक बंगालीनी पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसिमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडले, मी जसं म्हणालो एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
1: बरोबर आहे. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
0: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाही आहे आणि टेन्शन घेतल्याने स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाही आहे. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण

0: व्यवस्थित करा आणि मन शांत ठेवा आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ तुम्हाला. गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू. कारण जे एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
1: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: खचू नका. थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा त्यांचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रेसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा. कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं आणि सगळे टेस्ट करतील
1: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल. डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आत्ताच आपण ऐकला स्वस्त भारत ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 890 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM 107.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
5: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
4: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या

0: फ्रेंड्स, दिनांक 10 मे 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणाअंतर्गत आपण ऐकू शकाल केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेमध्ये खवखवीत असे यश संपादित करणाऱ्या आणि IPS पदाला
1: पुण्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
1: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
3: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ठीक 7:00 बातम्या.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थी

0: विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी, शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉ एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल

0: कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज, तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा, अमरावती, यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानिटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 890 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या।
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत। ऐकूया वृत्तविशेष।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाममधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या 2 राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस लागावा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 च्या आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्यात 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 वर्ष होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
1: 1992 मध्ये पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम, लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश, आग्नेय आशियाचा प्रदेश, हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्टिस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला, तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत
1: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जातात आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना, नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातंय. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात, संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतोय या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय. यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकते आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
0: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये

0: तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो, यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे, पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे, पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ, भूतान यासारख्या, बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले तेव्हा भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट

0: प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचे सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझं आवार माझशी वार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948, अर्थातच 8 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आधुनिक AI तंत्रज्ञानाकडून कृषी समृद्धीकडे या विषयावर प्राध्यापक गोपाळ शिंदे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज हा पोशिंदा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून स्मार्ट शेतकरी बनत आहे. कष्ट तर आपण सगळेच करतो, पण आता गरज आहे ती कष्टाला बुद्धीची आणि AI सारख्या आधुनिक विज्ञानाच्या जोड देण्याची. कारण हवामान कधी बदलेल, पिकावर कोणती कीड पडेल किंवा बाजारात नेमका काय भाव मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्या मोबाईलमध्ये लपलेली आहेत. आणि AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी

0: समृद्धीकडे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण निसर्गाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे हा कणा अधूनमधून डळमळीत होताना आपल्याला दिसतो. आणि अशा परिस्थितीत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे आणि डेटा सेन्सर्स आणि अल्गोरिदमच्या मदतीने शेती अधिक अचूक आणि फायदेशीर आपल्याला कशी करता येईल याविषयीच सखोल अशी चर्चा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आधुनिक कृषी समृद्धीचा हा नवा मार्ग काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे AI तंत्रज्ञान शिकून आपली शेती आपल्याला स्मार्ट करायची आहे. तर सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: तर सर आता सुरुवात जर आपल्याला करायची झाली तर आता नेमकं AI म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शेतीशी काय संबंध आहे याविषयी काय सांगाल?
1: AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणूया. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जगामध्ये प्रत्येक युवा पुरुष शेतकरी असेल किंवा वयस्कर शेतकरी असेल, सर्वांमध्ये एक बुद्धी अंश असा आहे की तो आपल्या पद्धतीने तो शेती कार्य करत असतो आणि मग त्यात ज्याला यश मिळालेलं आहे अशा उत्कृष्ट शेतीचा निकष आपण यामध्ये वेचून याची एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतोय. आणि अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजेच AIचा वापर, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, ज्यामध्ये आपण विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स मेकॅट्रॉनिक्स अशी जी शब्द आपण वापरतो, ज्यामध्ये संगणकाचा वापर असेल, मोबाईलचा वापर असेल किंवा विविध प्रकारच्या यंत्रांना माणसाप्रमाणे विचार करण्याची शक्ती व त्यांना त्यात त्याचा कृतितार्थ जी कार्य शेतामध्ये करायची आहे ती त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता देऊन ती सर्व कार्ये हे स्वयंव्यवस्थापन स्वयंचलित यंत्रणा अशा पद्धतीने तो त्या शेतामध्ये उत्कृष्टता साधत आपल्या पिकाचं व्यवस्थापन. शेतीमध्ये आपण जर सुरुवात केली तर आपल्या मातीचा कस, मातीचा पोत व AI मध्ये माती परीक्षणापासून पीक व्यवस्थापन, लागवड आणि त्यानंतर त्यावर पडणारे कीड रोग व त्यावर असणाऱ्या पडणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान अंदाजाचा आराखडा घेत त्याचं पौष्टिक जे आपल्या शेतीतील पिकांना लागणारं सिंचन असेल, त्यामध्ये नत्र खत असेल, सर्व उत्पादनाचा अंदाज तो अचूक पद्धतीने वेळोवेळी माहिती घेत आपल्या मोबाईल असो किंवा संगणक असो किंवा त्याला दिलेल्या सर्व यंत्रांची एक डोंबाऱ्याप्रमाणे एक सर्कस असेल, त्यामध्ये तो ज्ञात होऊन एक डिजिटल सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करू शकेल.
0: छान, मस्त. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपला सोबती म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे जो आपल्याला अचूक असा अंदाज देऊन आपली शेती समृद्ध करणार आहे.
1: बिलकुल. मी तर म्हणेल की असं समजू नका की AI तंत्रज्ञानामुळे गड्यांना शेतातल्या काम करायला मिळणार नाही, शेतकरी आळशी होईल किंवा त्याला सगळं जागेवर मिळायला लागलं तो काहीच करणार नाही असं नका समजू, कारण यामध्ये आपण असं गृहीत धरूया की आपलं एक तंत्रज्ञानाची सांगड घालून बौद्धिक क्षमता ही उच्चस्तरीय नेऊन आपल्या AI तंत्रज्ञानात प्रत्यक्षात त्याला काय काय वापर करता येईल.
0: खरंय खरंय. आता AI तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात कशा प्रकारे उपयोगी ठरतं ही देखील माहिती असणं खूप गरजेचं आहे की त्या माध्यमातूनच मग जनजागृती होऊन आपले तरुण शेतकरी मित्र याकडे वळतील.
1: शेतकरी हा प्रथमतः जमिनीला मातीला तपासून त्याची गादी वाफा व त्याला पीक लागवड पद्धतीची आराखडात्मक तयारी करत असतो आणि त्यानंतर तो त्याचं विविध प्रकारचे बियाणे निवडतो किंवा त्यावर लागणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करतो. मग ह्या सुरुवात जिथे जमिनीच्या पोत कस ज्या माती परीक्षणापासून तो त्याचं तंत्रज्ञान हे सांगड घालून त्याच्या सोबतीला राहतं आणि पिकावरील निर्माण होणारे आजार असतील व त्यावर लागणारं पिकावरचं विविध प्रकारचे औषधी असतील व त्यावर त्याला मिळणाऱ्या माहितीनुसार त्यांनी काय निर्णय काय घ्यायला पाहिजे आणि त्यातून त्याचा अचूक हवामान अंदाज घेत, म्हणजे जसं की AI मॉडेल आपण पाहतो की शेतकरी म्हणतोय अरे माझ्या पुढच्या 5-7 दिवसात काय होणार आहे, मग तो त्या 5-7 दिवसात जसा त्याची जी आवड असते की माझ्या शेतात माझ्या पिकांवर कुठलाही आजार पडू नये, म्हणून एकदा त्याची ह्या गोष्टीची आराखडात्मक तयारी झाली की मग तो बी अथवा रोप पेरण्यात त्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्याला त्याचा पूर्ण उत्पादन चक्रातील सर्व माहितीचा वेळोवेळी देणारा अलाराम, ज्याला म्हणूया की काही गोष्टी चुकत असेल तर तो पण सांगण्याचा एक तांत्रिक पद्धतीचा निकष यामध्ये मी असा ठेवेल की फवारणी करायची असेल, कीड ओळखायचं असेल, त्याला व्यवस्थापन करायचं असेल, मग त्याला कुठले तंत्रज्ञान वापरायचंय, व त्यावर सिंचन करायचं असेल तर किती पाणी लागेल, मातीत किती गुणधर्मातील बदलांचा त्याला आढावा घेत काय काय गरजेच्या गोष्टी आहेत याचा अंदाज बांधित तो आपल्या शेतामध्ये त्याचे व्यवस्थापन करण्यात तो कौशल्यपूर्ण एक युवा शेतकरी जो म्हणेल कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकत असतात, शिकल्यानंतर त्यांचं ज्ञान हे सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या युवा शेतकऱ्यांना पोहोचलं पाहिजे. म्हणून मी सांगेल की प्रत्यक्षात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांचं हे खूप मौलाचं काम, शासकीय धोरणांमध्ये सुद्धा एआय तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा प्रपंच हा जोरात अगदी ग्रामीण स्तरावर युवा तरुण शेतकऱ्यांना व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांची सांगड घालत या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरू शकतो.
0: अगदी अगदी, म्हणजे आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटत आहेत आणि त्यामध्ये मग आपलं कृषी क्षेत्र देखील आता एक मोठ्या तांत्रिक उंबरठ्यावर देखील उभं आहे.
1: अगदी,
0: आणि त्याच माध्यमातून आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपले तरुण युवा मित्र ड्रोन जे तंत्रज्ञान आहे ते फवारणीसाठी योग्य रीतीने वापरत आहेत आणि त्याकडे म्हणून देखील एक उद्योग म्हणून आपल्याला पाहते. अशा ह्या एआय आधारित ड्रोन आपल्याला तंत्रज्ञान शेतीमध्ये नेमकं कसं वापरावं याचं देखील प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
1: अगदी, ड्रोन तंत्रज्ञान हे सर्वदूर सर्व युवा शेतकऱ्यांमध्ये एक आकर्षणाचा बिंदू झालेला आहे आणि यामध्ये मी सांगेल की एआय तंत्रज्ञान हे ड्रोन प्रणालीमध्ये याकरता वापरल्या जातं की हवेमधून जेव्हा आपल्याला विविध शेतातील कामं करायची आहेत तर त्यात नुसतं फवारणीच नाही तर आता ड्रोन माध्यम हा असा वापरला जातो की जिथे युवा शेतकऱ्यांना पिकांमध्ये जाऊन काम करणं अशक्य होतं किंवा कठीण असतं तर त्यामध्ये दृश्यमान म्हणजे तुमच्या ड्रोन प्रणालीमधून तुम्ही विविध प्रकारची कॅमेरा, ज्याला म्हणूयात की आपण एक दृष्टी जी माणसाची शेतकऱ्यांची जिथे पोहोचत नाही तिथे हे ड्रोन पोहोचवून तिथलं अवलोकन करून शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण आराखडात्मक माहितीचा गोषवारा देतो, ज्यात फवारणी असेल, पीक सर्वेक्षण असेल, बियाणे पेरल्यानंतर पिकांची निगा असेल व तिथे नकाशा तयार करून आपल्या तंतोतंत शेतीचा वापर असेल. मी सांगेल जेव्हा काही पिकांमध्ये परागकण ही मधमाशा करू शकत नाही परंतु ड्रोन ही छोटी छोटी आता कार्यरत होत आहेत आणि विविध प्रकारचे तुडतुडे आहेत त्यांना उडून पिकावरचं नुकसान टाळायचं असेल आणि फळ तोडणी असेल म्हणजे ज्याला आपण पिकातलं हार्वेस्टिंग म्हणूया, मळणी असेल, अशा विविध प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा हा आपण आज आता वापर करायला सुरुवात केली.
0: निश्चितच निश्चितच सर. तर सर बोलता बोलता तुम्ही म्हणालात की प्रत्येक पिकासाठी आपण एआयचा वापर आपण करत आहोत तर त्याच माध्यमातून अशी कोणती पिके आहेत की ज्याचं उदाहरण सांगून शेतकरी बांधवांना देखील त्या पद्धतीने त्याची लागवड करताना एआयचा वापर आमचे शेतकरी बंधू करू शकतो.
1: आता आपण बघा ऊस शेती एआय तंत्रज्ञान हे इतकं उत्कर्ष झालंय, बारामतीचं नाव असेल किंवा विविध क्षेत्रांमधील ऊस एआय असं जे नाव चालू आहे याबद्दल मी थोडक्यात सांगेल की ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी जसं की प्रत्यक्ष प्रयोगामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून 118 टन पर्यंत ऊस उत्पादन केले गेले, पारंपरिक पद्धतीमध्ये 75 टन पर्यंत आपण मिळवू शकतो, उत्पादनात 30-35% वाढ होते आणि यामध्ये खर्चाची बचत पण एकरी सुमारे 1,30,000 रुपये होतो असा गृहीत धरूया. पारंपरिक पद्धतीमध्ये 80,000 जर होत असेल तर त्यामध्ये उत्पादन देखील त्याच पटीने 40% वाढलेलं आहे. म्हणून सांगेल की सुरुवातीला तंत्रज्ञान थोडस आपल्याला खर्चिक वाटेल परंतु एकदा त्यात अंगवळणी पडल्यानंतर या ऊस शेतीमध्ये जसं की मी सांगेल खत पाणी कीटक नियोजन असेल, त्यामध्ये विविध प्रकारचे ड्रोननी फवारणीचा वापर असेल वा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांची यशोगाथा आपल्याला जर ऐकायची असेल तर मी सांगेल की अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यांना उदाहरणार्थ सांगेल की ऊसासाठी 13:045 पोटॅशियम प्रदान हे 50 दिवसाच्या ऊसासाठी आपण ह्युमिक ऍसिड, अमिनो ऍसिड, फ्लुईक ऍसिड, मायक्रोन्युट्रियंट स्लरी अशा पद्धतीने आपण देतो परंतु ते कसं किती प्रमाणात द्यायचं याचं नियोजन तुमच्या मापतोलात हे एआय तंत्रज्ञान तंत्रज्ञान सांभाळतं आणि त्यामध्ये जास्त झालं तर ते पण चालत नाही आणि कमी झालं तर ते पण चालत नाही. म्हणून आणि तसंच कीडांवर व्यवस्थापन करताना तुम्हाला जे फवारणीचं औषध आहे किती प्रमाणात टाकायचं आणि त्या प्रमाणात तुमचा दिलेला औषधांचा डोस हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी उसांमध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून बरेचसे शेतकरी आहेत, यामध्ये सोलापूर असेल, बारामती असेल किंवा विदर्भात नागपूर पर्यंत बऱ्याचशा उत्पादन शेतकऱ्यांनी घेताना त्यांनी जे वापरलेलं

0: कृत्रिम बुद्धिमत्ता बळ आहे. ते कृत्रिम बुद्धिमत्ता बळ असणाऱ्या तंत्रज्ञानासोबत जाऊन सुद्धा पुनर्विकसित करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि ह्या पुनर्विकसित ध्यासामध्ये त्यांनी मजुरीचा खर्च असेल, त्यातली दर्जा गुणवत्ता असेल, हे वाढवण्यासाठी उसांची जाडी असेल, लांबी असेल, त्यामध्ये असणारा शुष्कता भाग असेल, तो साखर कारखान्यापर्यंत पोहोचण्याचा विषय असेल, तो सर्व गुणवत्तापूर्वक हा ऊस दर्जेदार कसा निर्माण होईल याची संकल्पना मांडत आपल्या संगणक प्रणालीमध्ये ती तशी प्रोग्राम, ज्याला म्हणूया ती रचना, ही ते तयार करत आहेत. म्हणून ही डेटावर आधारित जेव्हा तुम्ही रोग ओळखण्यासाठी विविध प्रकारची CNN किंवा XG बूस्ट वा आपण येलो फ्लो सारखी मॉडेल्स वापरतो, ज्या सॉफ्टवेअर प्रणालीतून तुम्हाला विविध प्रकारची फ्लेक्झिबिलिटी, ज्याला म्हणूया लवचिकता, ही त्या भाषेमध्ये आणून त्याचा वापर हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने बदल देखील करता येतो. म्हणून आधुनिक शेती आधुनिक कृषी समृद्धी साधण्याकरिता या ठिकाणी आपण हा ऊस प्रकल्पामधील असणाऱ्या प्रयोगांचा निकष व त्यावर चालू असलेल्या यशोगाथा ह्या आम्ही तुम्हाला इथून पुढे निश्चित संकल्पित करून मांडणीपूर्वक सांगत राहू.
1: शेतकरी बांधवांसाठी अनेक AI आधारित ऍप्स देखील उपलब्ध असतील.
0: बिलकुल, मी तर म्हणतो की ऍप्स जे म्हणताय आपण, तर प्रत्येक युवा शेतकऱ्यांना आता मोबाईल खूप मित्राप्रमाणे अवगत असल्यामुळे मोबाईलचा हा उत्कृष्टरित्या मी तर म्हणतो युवा शेतकऱ्यांनी वापर करावा. जसं की ऍप्स भरपूर उपलब्ध असतात आणि दररोज हजारो ऍप्स हे तयार करून आज तंत्रज्ञ मंडळी ही आपले विविध प्रकारचे कौशल्य त्या ऍपमध्ये टाकून देतात. जसं की पिकाच्या फोटोवरून कीडची रोग ओळखायची असेल तर प्लांटिक्स आपण वापरतो, हवामान व बाजारभाव व डीलर बद्दलची माहिती असेल तर आपण किसान सुविधा वापरत असू, इफको किसान हा तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजावर आधारितचा भाग, बाजारभाव किंवा पीक व्यवस्थापन असेल तर त्यामध्ये अॅग्री ऍप असेल, फसल असेल, निंजा कार्ट असेल, अशी अनेक आता कृषी समृद्धीचा हा संकल्प घेत शासनाने तयार केलेल्या विविध सर्व ऍपचा एक संकल्प एका पटलावर एका छत्रीखाली आणून तो शेतकऱ्यांना उत्कृष्टता देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चालू आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे ऍप्स आहेत की त्या ऍप्सच्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळ्या ज्या काही पिकांच्या अवस्था आहेत त्यामध्ये ते वापरू शकतात, नाही का सर? हवामान अंदाज असेल, बाजारभाव असेल, कीड रोग असेल, ह्या सगळ्यांसाठी या ऍप्सचा उपयोग शेतकरी बंधू करू शकतात.
0: बिलकुल, मी तर सांगेल की AI तंत्रज्ञानाचा वापर करून जर उत्पादन कसं वाढायचं असेल तर हे उत्पादनाची कौशल्यता मी एकच सांगेल की आज मला या हंगामी पिकात इतका फायदा झाला याचा दृष्टांत जर नोंदीत असेल आणि त्याचं जर गणित व त्याचं कॅल्क्युलेटर हे शेतकऱ्यांजवळ असेल तर मी सांगेल की वेगवेगळ्या व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी असेल, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असेल, क्रॉप मॉडेलिंग असेल, ऑटोमेटेड ऍडवायझरी असेल, अशा विविध प्रकारच्या अचूक शेती निकषांमधून तुम्हाला आज आता ह्या गोष्टींचा मी सांगेल की फायदा हा एकच असतो. त्यामधून शेतकऱ्यांना उत्कृष्ट काय हे कळत राहावं आणि उत्पादन वाढताना वाढवताना त्यांना ज्या ज्या गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्यावर मात करता यावं.
1: खरंच आहे. आणि सर, आता आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचं जे संकट आहे ते म्हणजे हवामान बदलाचं, तर या संकटात देखील हे AI शेतकऱ्यांना मदत करू शकतं का?
0: बिलकुल, हवामान बदल हा तर आजही आपण पाहतोय, आकस्मितपणे विजा कडकडताय, वारे वावधान आणि विविध प्रकारचे तापमानाचे बिंदू कमी अधिक सरकतायत आणि अति उष्म अति थंड अशा सर्व बाबींमधून हा शेतकरी जात असताना बिचाऱ्या त्या पिकांवर काय हालत होत असेल याचा माहिती गोष्ट जर तुम्हाला AI तंत्रज्ञानामधून वेळोवेळी देत असेल तर त्या ठिकाणी हवामान बदलामुळे जी आव्हानं येतात तर त्याची दुष्काळी पूर्व सूचना त्यावर करणाऱ्या सर्व उपायांचा निकष हा एकूणच मी सांगेल की जसं आज युद्धामुळे होणाऱ्या कार्बनचा उत्कर्ष असेल, जमिनीवर होणाऱ्या खूप साऱ्या बंबार्डिंगचा उत्कर्ष असेल, आता निश्चितच या जमिनीतील भूतलाच्या विविध भागांमध्ये त्याचा बदल जो होत असतो तर तो आपल्याला वेळोवेळी संकल्पित हवामान अंदाज त्या ठिकाणी मिळावा. त्यामुळे IMD असेल, सरकारी योजनेतील सर्व तालुका निहाय विविध क्षेत्र निहाय जी आज हवामान बदलांची जेवढी AI तंत्रज्ञान प्रणालीतली सर्व जी मांडणीपूर्वक आपल्याला साधन सामुग्री उपलब्ध करून दिली आहे त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर ही सर्व माहिती वेळोवेळी क्षणोक्षणी कळावी. म्हणून हवामान बदलातील संकट हे शेतकऱ्यांना आता शासन सज्ज आहे आणि आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पण मार्गदर्शन करत असतं.
1: निश्चितच. तर वेळोवेळी शेतकरी बांधवांनी हे शिकून घेऊन त्याचा वापर त्यांनी करायला हवा, नाही का सर?
0: अगदी.
1: तर आता कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला

0: एआयची भूमिका महत्वाची आहे का सर?
1: बिल्कुल. कोरडवाहू शेती हा मूळ आपल्या भौगोलिक भागांचा, मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सर्व भूतलावर माती ही अतिशय उत्कृष्ट असूनही जिथे पाण्याचा निकष हा कमी पडतो तिथे ड्रायलँड म्हणतो आपण, ज्याला आपण कोरडवाहू म्हणू. अशा भारतातील 68% शेती कोरडवाहू आणि मराठवाड्यातील बहुतांश शेती यामध्ये मोडल्या जातात. म्हणून सॉइल मॉइश्चर, ज्याला आपण आद्र म्हणूया, ओलावा म्हणूया, हा समजला पाहिजे शेतकऱ्याला, नियोजन झालं पाहिजे. जसं की ऊसाच्या शेतीत जर पाणी कमी झालं तर तत्काळ तुम्हाला तुमची मोटर चालू व्हायला हवी, तात्काळ तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे नत्र खत घटक कमी होत असतील तर ते पण त्या ठिकाणी पुरल्या जावे, त्यात पडणारे आजार असतील तर ते सुद्धा वेळोवेळी तुमच्या गेल्या जावे. अशा रेन हार्वेस्टिंग ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण म्हणूया पावसाचे पाण्याचे संकलन व त्याचा तंतोतंत वापर, हा कोरडवाहू शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. ज्यामध्ये एआय तुम्हाला माती संधारणाच्या पद्धती सुचवत आहेत, त्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइटहून मिळणाऱ्या सर्व इमेजेस, ज्याला आपण सॅटेलाइट मार्फत ही माहिती गोषवारा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ह्या ड्रायलँड शेतीबद्दल विविध प्रकारची कुठली पिके घेतल्या जाऊ शकतात, निवडल्या जाऊ शकतात, याचा निकष हा एआय तंत्रज्ञानातून मिळू शकतो.
0: छान. तर सर, आता एआयचा वापर आता सध्या शेतकरी बंधू करू पाहत आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन रोबोटिक्स, तर हे देखील एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर एआय आधारित रोबोटिक्स शेतीत हे कसं वापरले जाऊ शकतं?
1: मी सांगेल की ड्रोन प्रणाली ही हवेतून कार्यरत असते, पण जमिनीवर चालणारं जर काही मानव यंत्र म्हणून, ज्याला आपण रोबोटिक्स म्हणूया, ते कृषी क्षेत्रात कार्य करणारं पाय, ज्याला चाकं आहेत आणि शेतात जाऊन आपलं स्वयंचलित त्याचं नियंत्रण करीत हे तण काढणे, फळे तोडणे, विविध प्रकारच्या पिकांवर बीज पेरणी करणे, रोपं लावणे, व पशु असतील तर त्यांचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन करणे, व विविध प्रकारच्या शेती उपयुक्त कार्यरत जिथे बंद प्रणालीमध्ये सुद्धा तुमचा रोबोट हा सतत 24 तास अविरत कार्यरत राहतो, अशा या प्रणालीचा सुद्धा उगम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये होतोय. मी यामध्ये एकच सांगेल की आता जर्मनीला मी जगातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात पाहतोय की जगामध्ये खूप साऱ्या प्रगतशील देशांमध्ये आता रोबोट प्रणालीचा खूप वापर करण्यासाठी विविध प्रकारची रोबोटची मॉडेल तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्व पीक पद्धतीमध्ये ते कार्यरत राहतील आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वयंचलित यंत्रणेमध्ये शाश्वत शेती ही करता येईल.
0: पण सर, हे तंत्रज्ञान तर आपण आता आपले हळूहळू आपले शेतकरी बंधू अवगत करत आहेत, पण आपल्याकडे शेतकरी बांधवांचा विचार जर आपण केला तर म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे हे वापरू शकत नाहीत काही काही शेतकरी बंधू, पण गटागटाने जर ह्याचा उपयोग जर आपण करून घेतला तर निश्चितच जी मजुरांची समस्या आहे त्यावर उत्तर म्हणायला काही हरकत नाही का सर?
1: अगदी. मी तर म्हणेल युवा शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी काय करावे हा प्रश्न हा महत्वाचा आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्ण जमिनी माती परीक्षणापासून कुठली कुठली पिकं ही जेव्हा माहिती घेत असतो, आणि आमचा युवा शेतकरी खूप हुशार आहे त्यामुळे त्याला डिजिटल साक्षरता ही निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे घ्यावे, स्मार्टफोनवर व इंटरनेटवर त्यांनी वापरायचं शिकावं, ऍपचा उपयोग तंतोतंत कसा करायचा हे शिकावं. अशी प्रशिक्षणे आमची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा भारतातील सर्व विद्यापीठे असेल किंवा विविध संशोधन केंद्रे असेल, ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात आमचा केव्हीके आहे, कृषी विज्ञान केंद्र असेल, आत्मा असेल, पोखरा असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थानिक ज्या शासनाने निर्मित केलेल्या सुविधा यांचा वापर घेत आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी जर घरी बसूनच त्यांना जाता येत नसेल तर युट्यूब आहे व सरकारमधील डिजिटल इंडिया असेल, स्टार्टअप असेल, ऍग्रीटेक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्लॅटफॉर्म असेल, डीबीटी असेल, सर्व याचा सांगोपांग तर झालेला आहे, परंतु हे शेतकऱ्यांनी आत्मसात करावं आणि त्यातून त्यांनी त्यांचा यश साधावं. मी सांगेल की यामध्ये एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची उत्पादन तर वाढेलच, पण उत्पन्नामध्ये मिळणाऱ्या फायद्यामध्ये मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की 10-20% निश्चितच खर्च हा कमी होईल.
0: अगदी अगदी. पण आता सर, एआय तंत्रज्ञान वापरताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणींवर मात शेतकरी बांधवांनी कशी करायची?
1: यामध्ये एकच बघेल मी की आमचा 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल, आता अभ्यासक्रम बदलत जात आहे, त्यामुळं त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, त्यामधील संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड असेल किंवा विविध सेन्सर्समध्ये काय कमी त्यामध्ये पडत आहे किंवा कुठे अडथळा त्याचा येतो एक्झॅक्टली, हा आमचा युवा तरुण हा लवकर आत्मसात करतो, म्हणून त्याला

0: सर्व प्रकारच्या माहितीचा गोषवारा हा जेव्हा तो आत्मसात करतो त्यातला खर्च असेल, त्यातनं होणारं काम असेल, याचं नियोजन असेल, तर सेन्सर्स व ड्रोन प्रारंभिक खर्च जरा जास्त असतो. परंतु भारतामध्ये आता ही याची निर्मिती चालू झाली असल्यामुळे विविध प्रकारची ही सुविधा सुद्धा, जसं मोबाईल आज प्रत्येकाकडे आहे तसे भविष्यात रोबोट्स हे प्रत्येकाकडे असेल, ड्रोन प्रत्येकाकडे असेल, आणि ही जी साधन सामुग्री आहे ही खेळण्याप्रमाणे हा युवा तरुण आता आमचा त्या ठिकाणी अडचणीला मात करून, मी सांगेल की त्यांनी सरकारी विद्यापीठे, खासगी कंपन्या सर्व यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यातून तो त्याचं अडचणीवर मात करू शकतो.
1: निश्चितच सर, म्हणजे जरी अडचण निर्माण झाली तरी त्यातून मार्ग देखील आपल्याला त्याच पद्धतीने पुढे मिळणार आहेत.
0: यामध्ये आमचा युवा तरुण खूप साक्षर होण्यास शासनाचा खूप अथक प्रयास आहे.
1: खरंच आहे. आता जर सर कृषी विद्यापीठे आणि ज्या संशोधन संस्था आहेत की या एआय क्षेत्रात काम करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एआय क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठात आम्ही वार्षिक सत्रामध्ये आमचे ज्या काही ट्रेनिंग असतात किंवा ज्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त काही प्रात्यक्षिक असतात तर ती सर्व प्रदर्शने असतात, त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उत्कर्ष हा एका जागीच तुम्हाला पाहायला मिळतो. त्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन प्रणालीच्या ह्या प्रदर्शनात सहभाग घ्यावा.
1: निश्चितच सर, जी काही ही आधुनिक तंत्रज्ञान आहे ती म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही आहेत, तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना ही तंत्रज्ञान घ्यायची आहे त्यासाठी मग सरकारच्या कोणत्या योजना आहेत का सर?
0: अगदी, डिजिटल ऍग्रीकल्चर मिशन असेल, सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मेकॅनायझेशन असेल, ऍग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, प्रधानमंत्री किसान ड्रोन योजना असेल, ड्रोन दीदी पण आहे, आर्किव्याय रफ्तार असेल, ई नाम असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत एआय तंत्रज्ञानावर आधारित आहे शासन निर्मित करीत तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
1: बरं, आणि आता या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या भविष्याबद्दल आपल्याला जरूर विचार करावा लागेल, तर त्याबाबत तुमचं मत काय बरं सर?
0: यामध्ये मी सांगेल की एआय तंत्रज्ञान शेतीचे अतिशय भविष्य उज्ज्वल आहे. 10 ते 15 वर्षात पुढचा प्रत्येक शेतकरी हातात आपला मोबाईल किंवा सर्व सेन्सर प्रणाली घेऊन तो सल्लागार होईल आणि त्यातल्या उत्कृष्टतेला तो बाहेर आणेल, त्यातही त्याचा व्यवसाय साधेल आणि त्यांनी बनवलेल्या सर्व तंत्रज्ञान प्रणालीचा डाटा जो असेल, जो माहिती गोषवारा असेल, तो सुद्धा तो विकेल. मी इथपर्यंत सांगतोय की शेतकरी हा स्वतः एक माहिती निर्मितीगार, कौशल्यगार, हा एआय एजंट पण आहे.
1: छान. जाता जाता आजच्या सर्व आपल्या युवा मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल बरं?
0: मी सांगेल माझ्या प्रिय युवा शेतकरी बंधूंनो, मित्रांनो आणि भगिनींनो, यामध्ये माझ्या कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या भगिनी आहेत, ह्या अतिशय या गोष्टींचा उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत करत, वापर करत एक नवीन क्रांती आणू शकतात. हे यामध्ये मी पाहतोय की ड्रोन चालवायचं असेल तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने आमच्या ड्रोन दीदी सर्व ज्या काही महिला भगिनी आहेत त्या फार अतिशय संवेदनशीलरित्या वापरून, त्याचा निकष एकच आहे की शेती अधिक तंत्रज्ञान म्हणजे तुमची समृद्धी आणि कृषी क्षेत्रात याला कृषी समृद्धी म्हणूया. आणि म्हणून मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल फार्मिंग सोल्युशन, ज्याला DFSRDA सेंटर म्हणूया, तसेच कृषी यंत्रे व शक्ती विभाग अंतर्गत चालू असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती असू द्यात, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा, आमच्याशी संपर्क साधावा आणि यामध्ये त्यांचं कौशल्य साधत हे एआय तंत्रज्ञान, याला ऍग्रीकल्चरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता, याचे एक दूत व्हावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि याबद्दल मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.
1: निश्चितच सर, जाता जाता जो महत्वपूर्ण असा संदेश तुम्ही दिलेला आहे आणि आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की एआय म्हणजे हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून ती आजच्या काळाची गरज आहे. आणि पारंपरिक अनुभवाला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कृषी समृद्धीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या तंत्रज्ञानाचा हा वापर केवळ मोठ्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप आवश्यक आहे सर. आणि तरच आपला सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंनो हे तंत्रज्ञान आपण आत्मसात करूयात आणि आर्थिक समृद्धीकडे, कृषी समृद्धीकडे आपलं पाऊल टाकूयात. आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत ही तर आपल्याला नेहमी मिळतच असते. तर आज कार्यक्रमात तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली

0: प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती दिली जाईल. हा कार्यक्रम दुपारी 2 पुन्हा प्रसारित होईल. उद्या संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत प्रसारित होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार हा शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तसंच FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे ठीक 8 वाजत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर वनिता मंडळ.
2: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
2: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
3: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
4: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
5: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
4: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
5: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं

0: अशा वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
2: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
4: गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होतील.
6: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तामिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते शुभेंदू अधिकारी यांनी राज्यपाल RN रवी यांच्याकडे आज संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. उद्या सकाळी 11 त्यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं केंद्रीय निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावेळी त्यांनी बंगालच्या मतदारांचे आभार मानले.
7: हम सब भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का दायित्व है कि हर नई सोनार बांग्ला के लक को लेकर हम चले और बंगाल की जनता की अपेक्षाओं को पूर्ण करें. और हम सबका दायित्व है कि मोदी जी ने जो वादा दिया है बंगाल की जनता को, इसको पूरा करने के लिए हम हमारा सर्वश्रेष्ठ बंगाल की जनता को समर्पित करें.
6: पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्या आणि तोडफोडीच्या घटनांची CBI चौकशी करण्याची मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते सौगत राय यांनी केली आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली ही चौकशी व्हावी असं रॉय म्हणाले. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालेल्या हिंसाचारात पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते बळी पडल्याचा दावा रॉय यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना केला. शुभेंदू अधिकारी यांचे सचिव चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करत गेल्या 3 तृणमूलच्या 3 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचं रॉय म्हणाले. या सर्व हत्या भाजप समर्थित गुंडांनी घडवून आणल्याचा आरोपही रॉय यांनी केला आहे. पुदुचेरीमध्ये ऑल इंडिया NR काँग्रेस पक्षाचे N रंगासामी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाली. त्यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. N रंगासामी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. तमिळनाडूमध्ये अभिनेते जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम पक्षाला बहुमताचा आकडा गाठण्यात यश आलं आहे. थोड्याच वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा सादर केला. काँग्रेस पाठोपाठ त्यांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विजय यांच्या पक्षाचे 108, काँग्रेसचे 5 आणि इतर तिन्ही पक्षांचे प्रत्येकी 2 आमदार आहेत. त्यामुळे 234 सदस्यांच्या विधानसभेत त्यांना 119 आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
8: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याहीवेळी सर्वाधिक 97.62% लागला, तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
6: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. हंता विषाणू संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईने लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले, त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. मंत्री कुंवर विजय शाह यांच्यावर खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 4 आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतरही शाह यांच्याविरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. केपीआयटी टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवायला तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. रामफोसा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि बेकायदेशीरपणे संपत्ती जमवल्याचे आरोप आहेत. यापूर्वी त्यांच्या आस्थापनेत 580,000 अमेरिकन डॉलर्स आढळल्याचा अहवाल त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी फेटाळला होता, मात्र आता त्यांना महाभियोगाला सामोरं जावं लागेल. बल्गेरियाच्या संसदेने आज रुमेन रादेव यांना नवीन प्रधानमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. युरोपियन महासंघाच्या सदस्य देशातील राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. बल्गेरियाच्या संसदेत रादेव यांना 127 सदस्यांनी मतदान केलं, 70 सदस्यांनी विरोधात मतदान केलं तर 36 सदस्य तटस्थ राहिले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात देशभरात भ्रष्टाचार विरोधात झालेल्या विविध आंदोलनांमुळे पुराणमतवादी सरकार कोसळलं होतं. शांघाय इथल्या तिरंदाजी विश्वचषक सामन्याच्या महिला रेकॉर्ड प्रकारात आज भारताच्या सिमरनजीत कौर हिनं उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पहिल्यांदाच जागतिक स्पर्धा खेळणारी सिमरनजीतने चीन तैपेईच्या फॉंग युझ्यूवर 6-0 अशी मात केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सबरोबर नवी दिल्लीत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कोलकात्याने प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा दिल्लीच्या 9 षटकात 2 बाद 77 धावा झाल्या होत्या. इंडोनेशियात माउंट डुकोनो ज्वालामुखीच्या उद्रेकात 3 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी घडली. यात जखमी झालेल्या 15 जणांवर उपचार सुरु आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे शुभेंदू अधिकारी यांचा उद्या मुख्यमंत्री म्हणून शपथविधी. तमिळनाडूमध्ये बहुमताचा आकडा जुळवण्यात अभिनेता जोसेफ विजय यांच्या पक्षाला यश. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण, 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. आणि दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
5: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आज लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजय परशुरामजी चमाट आणि सहकाऱ्यांनी गायलेला गोंधळ ऐकूया.
9: बोलंबाबाईचा उधो

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी।
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। रात्रीचे 8:30 वाजले आहेत। यानंतर कार्यक्रम ऐकूया भावधारा। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली पद्मा लोकूर यांची रचना।

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजत आहेत. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज परिमल कोल्हटकर यांचे गायन ऐकूया, राग जय जयवंती. विलंबित बंदिशीचे बोल आहेत मिलन की आई बेला, द्रुतबंदिशीचे बोल आहेत दामिनी दमके डर मोहे लागे. विलंबित बंदिश 3 तालात तर द्रुतबंदिश 3 तालामध्ये निबद्ध आहे. तबल्यावर साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि व्हायोलिनवर साथ दिली आहे शिरीष भालेराव यांनी. तर ऐकूया परिमल कोल्हटकर यांचे गायन राग जय जयवंती.

सुधीर ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात परिमल कोल्हटकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि व्हायलिनवर शिरीष भालेराव. विलंबितगत तिलवाडा तालात निबद्ध होती आणि मध्यलयगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद अस्लम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकणार आहोत. त्यांना तबल्यावर साथ केली आहे दिलशाद अहमद खान यांनी आणि हार्मोनियमवर अनंत केमकर. विलंबित गत रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात उस्ताद अस्लम खान यांचं गायन, राग मंजिरी बिहाग.

श्रुतवनाथब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात उस्ताद असलम खान यांचं गायन. त्यांनी गायलेला राग मंजिरी बिहाग आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती दिलशाद अहमद खान यांनी. विलंबित गत रूपक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते, यानंतर ठीक

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीची 11:12 आणि 15 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं. कुलाबा इथे कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 35 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 27 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 28 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 81% आणि सांताक्रूज येथे 75%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांसाठी कोणतीही सूचना नाही. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोतो, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत चिराग कट्टी यांचं सतारवादन. त्यांनी गायलेला राग वाचस्पती. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. मध्यलयगत जपतालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात चिराग कट्टी यांचं सतारवादन राग वाचस्पती.

सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात चिराग कट्टी यांचं सतारवादन. त्यांनी सतारवर वाजवलेला राग वाचस्पती आपण ऐकलात. हा त्यांना तबल्यावर साथ केली होती संतोष मिश्रा यांनी. मध्यलयगत झपतालात निबद्ध होतं आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होतं. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो यानंतर आपण जी गाणी ऐकणार आहोत त्या गाण्याच्या संदर्भात एक अतिशय मजेदार अशी घटना आहे. गेली अनेक वर्ष खरं तर आपणच काय मराठी भावगीत ऐकणारे अनेक श्रोते हे गाणं सातत्याने ऐकतायत. आणखी प्रत्येक वेळी आपण ते चित्रपट गीत का भावगीत असा गोंधळ होतो. आणखी चित्रपट गीत म्हणूनच ते ऐकलं जातं. आणखी अनेक वेळा तशा प्रकाराने ते ऐकवलं देखील जातं. काय आहे त्याच्या पाठीमागची मजेदार अशी
2: त्याच्या मजेदार घटना म्हणजे अशी आहे की पूर्वीपासून आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की गाजलेल्या गीतांच्या व्हर्शन रेकॉर्ड्स निघत असत आणि आजही त्या निघतात. आज तर म्हणजे कहरच केलेलं आहे व्हर्शन गाण्याने. तर अशा पद्धतीचं एक चालीचं व्हर्शन आहे. म्हणजे आपण जे गाणं आज निवडलेलं आहे ते मालती पांडे यांच्या आवाजातलं आहे आणि त्यांची दोन भावगीतं आपण निवडलेली आहेत. या दोन्ही गीतांच्या चाली सुधीर फडके यांनी केलेल्या आहेत. ऊन पाऊस या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या आवाजामध्ये ही दोन गाणी आलेली होती. गदी माडगुळकरांनी चित्रपटासाठी रचना केली आणि दोन्ही गाणी लोकप्रिय झाली. म्हणजे आशा भोसलेंनी गायलेली चित्रपटातली गाणी आणि मालती पांडेंनी गायलेली भावगीतं. आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की सुरुवातीची एक ओळ किंवा दोन ओळी घेऊन पुढची रचना कवी अनिल भारती यांनी केलेली
1: आणि सेम मीटर अगदी
2: मीटर म्हणजे ते मीटरमध्ये बसवण्यामध्ये पारंगतच असत त्या काळातले कवी होते. तर मी सुरुवातीला असं म्हणेन की माडगुळकरांची जी रचना आपण निवडलेली आहे खेड्यामधले घर कौलारू तर ही रचना तुम्ही सुरुवातीला वाचून दाखवा आणि त्यानंतर आपण मालती पांडे यांच्या आवाजातलं गाणं जे अनिल भारतींनी लिहिलेलं आहे ते ऐकूया. आणि रेकॉर्डवरती मात्र संगीतकार म्हणून
1: मधुकर
2: पाठक यांचा उल्लेख आहे. आता मधुकर पाठकांनी काय केलं आहे हे आपल्याला गाणं ऐकल्यानंतर समजेल. बहुतेक इंटरल्यूड जे मधलं म्युझिक असतं ते त्यांनी केलेलं असावं. तर आपण ही रचना ऐकूया मालती पांडे यांच्या आवाजामध्ये.
1: चित्रपटामधल्या एखाद्या गाण्याच्या जर ध्वनी मुद्रिका निघाल्या नाहीत तर त्याची लोकप्रियता HMV कंपनीने कशा पद्धतीने एक्सप्लॉइट केलेली होती हे या गाण्याच्यावरून आता तू म्हणालास तसं. आपण माडगुळकरांची जी ऊन पाऊस या चित्रपटातली रचना आहे ती मी वाचून दाखवतो आणखी त्यानंतर आपण ते गाणं तर ऐकणार.
2: त्या व्यतिरिक्त आपण सुधीर फडके यांनी या दोन गाण्याच्या बद्दल काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण ऐकणार आहोत त्यांच्याच आवाजामध्ये.
1: तर माडगुळकरांची रचना ही अशी होती. आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू खेड्यामधले घर कौलारू हिरवी श्यामल हवती शेती पाऊल वाटा अंगणी भिवती लवफुलवंती जुई शेवंती शेंदरी आंबा सजय मोहरी चौकटतीवर बालगणपती चौसोपी खण स्वागत करती झोपाळ्यावर अभंग कातर सवे लागती कड्या कुरकुराया माझं घरातील उजेड मिणमिण वृद्ध काकणे करीती किणकिण किणकिणती हळू ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढले करू खेड्यामधले घर कौलारू. हे इतकं परफेक्ट बसवलेलं आहे अनिल भारतींनी देखील त्यांच्या शब्दामध्ये. तर आपण ते ऐकूया. आपण त्याआधी तू म्हणतो तसं या दोन गाण्यांच्या मध्ये सुधीर फडके काय म्हणाले
2: ते रेकॉर्डिंग आपण
1: ऐकूया.
3: ही जी गाणी आपण ऐकलेली आहेत किंवा ऐकता खेड्यामधले घर कौलारू आणि या कात्रवेळी पाहिजेस तू जवळी त्याचा फक्त मुखडा जो आहे तोच माडगुळकरांचा आहे. बाकी सर्व काव्य हे कोणीतरी दुसऱ्या कवीने त्या चालीवरती लिहिलेलं असं काव्य आहे. मूळ काव्य ज्या मालती पांडेंचा आपण रेकॉर्ड ऐकता ते काव्य हे मूळ माडगुळकरांचं नाही किंवा ऊन पाऊस या चित्रपटामधलंही नाही. चाल मात्र तीच आहे माझी चाल आहे. परंतु मूळ काव्य किती अप्रतिम काव्य आहे ते ऐका. दोन्ही या कात्रवेळी आणि खेड्यामधले घर कौलारू

गायले दोघींनी चांगलं गायलं, आशा भोसलेनी मुळामध्ये गायलंय आणि ग्रामोफोन रेकॉर्डमध्ये, अर्थात ते रेकॉर्ड त्या चित्रपटाचं म्हणून नाही आहे, स्वतंत्र एचएमएस रेकॉर्ड म्हणून आहे, पण मालती पांडेने गायले, तेही सुरेख गायलंय. परंतु काव्य हे अगदी वेगळं आहे आणि काव्य त्याला म्हणायचं किंवा नाही हे आपण आता हे ऐकल्यानंतर माडगूळकरांचं काव्य पुन्हा केव्हा तरी आपण ते ऐकला ऐका संधी मिळाली तर आपण ठरवा.

0: आणि त्यानंतर आता जे दुसरं गाणं आपण निवडलेलं आहे ते या ऊन पाऊस चित्रपटासाठीच सुनील फडकेने स्वरबद्ध केलेलं होतं, या कातरवेळी तू पाहिजेस तू जवळी. तर हे गाणं गदी माडगूळकरांनी लिहिलं आणि त्या काळामध्ये हा चित्रपट चांगला चाललेला होता. आणि आज जर आपण बागबान बघितला, म्हणजे अमिताभ बच्चनचा बागबान आणि त्या काळातला ऊन पाऊस किंवा नंतर आलेला हिंदीमधला स्कूल मास्टर, ही सगळ्यांची कथा सारखी आहे. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे की 1954-55 सालापासून आज 2014-15 पर्यंत
1: परिस्थितीमध्ये
0: काही फरक पडलेला नाही, उलट अधिक भीषण झाल्याचं आपल्याला आढळून येतं. तर या कातरवेळी तू पाहिजेस तू जवळी ही रचना जी आपण निवडली आहे, त्याच्यापैकी मगाशी तुम्ही जे कविता वाचून दाखवली, तर मी आता जी वाचणार आहे ती या कातरवेळी पाहिजेस तू जवळी. दिवस जाय बुडून पार ललित नभी मेघचार, पुसट त्यास जरी किनार उसवी तीच सांज खुळी. शेष तेज वलय वलय पाने तमी सहज विलय, कसले तरी दाट भय येई तूच तम उजळी. येई बैस ये समीप अधरे ही नयन टीप, दोन ज्योती एक दीप मंद प्रभा मग पिवळी, पाहिजेस तू जवळी. ही रचना गदी माडगूळकरांनी केलेली आहे आणि आपण गाणं जे ऐकणार आहोत ते अनिल भारती यांच्या लेखणीतनं उतरलेलं मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेलं गाणं आपण ऐकूया.

0: तळाशी ही दोन गाण्यांची मजेदार गंमत होती. जा सांग लक्ष्मणा सांग रामराजाला हे गाणं आपण श्रोत्यांना यापूर्वीच ऐकवलेलं आहे. गीतादत्त त्याच्या आवाजातील त्या रेकॉर्डवरील दुसरं गाणं देखील तितकंच छान आहे. जा सांग लक्ष्मणाला जी लोकप्रियता मिळाली ती मात्र या गाण्याला तितकीशी मिळाली नाही. फार क्वचित हे गाणं ऐकायला मिळतं आणि मला वाटतं त्यासाठी आपण हे निवडलेलं आहे, कारण साधारणपणे ज्योतिका रॉयसारख्या बंगाली गायिकेची आठवण यावी त्या पद्धतीने हे.
1: आणि कसं आहे ह्या गाण्यावरती म्हणजे गीतादत्तच्या गाण्याचा प्रभाव आढळूनच येतो
0: येतो
1: जे म्हणजे बंगाली पद्धतीने त्यांनी गायलेलं आहे. जी एन जोशीने स्वरबद्ध केलेली ही रचना
0: ही पण वसंत बापटांचीच रचना,
1: वसंत बापट यांचीच ही गीत रचना आहे. तर ही आपण ऐकूया, मुक्या मनाचे बोल फोल, ही गीतादत्त यांच्या स्वरात.

0: श्रोता हो, मयुरा रे फुलवित रे पिसारा हे रामदास कामत यांचं वीणा चिटकोंचं गाणं आपण यापूर्वी ऐकलेलं आहे. वीणा चिटको या संगीतकार होत्या असं देखील त्यावेळी तू म्हणाल्याचं मला आठवतं.
1: नाही, त्या संगीतकार होत्या आणि आपण ज्यावेळेला श्रावणाची किंवा पावसाची गाणी लावायचं ठरवलं होतं
0: त्यावेळीच ते आपण
1: हे गाणं आपण
0: मयुरा रे ऐकलं होतं.
1: आणि याची गीत रचना सुद्धा वीणा चिटको यांचीच होती.
0: बर,
1: आणि आता आज जे गाणं आपण निवडलेलं आहे वीणा चिटको यांचं संगीत दिलेलं
0: रामदास कामतांनीच,
1: रामदास कामत यांच्या आवाजामध्येच आहे. आणि वीणा चिटको यांचं नुकतंच निधन झालं, त्याची नोंद घ्यायची म्हणून आज आपण हे गाणं निवडलेलं आहे. वीणा चिटकोंच्या स्मृती प्रित्यर्थ एक गाणं आपण जे निवडलं आहे ते म्हणजे
0: सखी सांज उगवली.
1: सखी सांज उगवली. तर ह्या गाण्याच्या बाबतीमध्ये एका आमच्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं होतं की वीणा चिटको यांनी चार गाणी मुकेश यांच्या आवाजामध्ये स्वरबद्ध करायचं ठरवलेलं होतं.
0: बर,
1: आणि त्याच्या रिहर्सल्सही झालेल्या होत्या, परंतु त्यांना मुकेश यांना वेळ मिळाला नाही म्हणून ही गाणी तशीच पडून राहिली होती. आणि नंतर त्यांना कोणीतरी सुचवलं की बा त्यावेळेला नाही झाली, आता तरी तुम्ही करा ही गाणी. म्हणून मग त्यांनी सात गाणी जी केलेली होती ती रामदास कामत यांच्या आवाजामध्ये. तर त्यापैकी एक रचना आज आपण वीणा चिटको यांच्या स्मृती प्रित्यर्थ निवडलेली आहे ती आपण ऐकूया. आणि गीतरचनाही त्यांचीच आहे.

0: भावगीतांच्या या शोधात सोने काही वेळा आपल्याला असं दिसतं की अतिशय अप्रसिद्ध कवी किंवा संगीतकार सारखे आपल्याला समोर येत आहेत. वास्तविक पाहता आपण जर बघितलं गाणी ऐकल्यानंतर लक्षात आलं की आपण हे गाणं खूप पूर्वी ऐकलेलं आहे. चल नाच नाच रे नंद किशोराच्या वेळी तू जी के दाताऱ्यांचा कवी झेंडा असा केला होतास मला आठवतं. त्याचे देखील संगीतकार होते नागेश मसुते नावाचे संगीतकार जे आज कुणालाही माहित नाहीत पण त्यांच्या खात्यावर हे गाणं मात्र
1: जे काम करून ठेवलेलं आहे
0: ते आपल्याला दोन गाण्यांसाठी का असेल पण ते काम अफलातून आहे.
1: फार मोठं काम आहे आणि अशाच पद्धतीचं एक नाव आता आपण जे तुम्ही सांगितलं शांताबाई जोशी. या शांताबाई जोशी यांनी अशा म्हणजे भावगीतांच्या पद्धतीची पण भक्तिगीतावर कडे जाणारी झुकणारी अशा पद्धतीच्या त्यांनी रचना केलेल्या आहेत. तर आभाळीचा चांद माझा ही रचना आपण आजच्या कार्यक्रमामध्ये शांताबाई जोशी यांची निवडलेली आहे आणि याचे संगीतकार आहेत गजानन वाटवे. आणि मी मागंही म्हणलेलं होतं की गजानन वाटवे यांच्या संगीतामध्ये ज्या ज्या गायिकांनी गाणी गायली ती वाटव्यांच्या पद्धतीने गायली आणि हे गाणं ऐकल्यानंतरही आपल्या लक्षात येईल. तर माणिक वर्मा यांच्या आवाजामध्ये आपण ऐकूया आणि ह्या रचनेबरोबरच आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण करणार आहोत. नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो, हा कार्यक्रम आपण कसा वाटला हे जरूर कळवावे आणि आपल्या काही सूचना असतील तरी देखील त्या आकाशवाणीकडे जरूर पाठवाव्यात. धन्यवाद. नमस्कार.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून.

चलो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:34 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सो देव गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला ए आय आर मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचा 1 वाजलाय. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत श्रुती गोखले यांचं गायन. त्यांनी गायलेला राग शंकरा. त्यांना तबल्यावर साथ केली आहे शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमवर जयंत फडके. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात श्रुती गोखले यांचं गायन राग शंकरा.

0: सुद्धा नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.
1: प्रसारित करीत आहोत रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुळकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर. सादरकर्ते हर्षवर्धन गवई. निर्मिती आकाशवाणी अकोला केंद्राची. भाग 13.
2: निराशेचे दुःख सभोवार सद्भावनेची गाऊ महती मिळून सारे चेतवूया माणुसकीची एकच पणती.

0: श्रोते हो, हे गीत ऐकून तुमच्या लक्षात राहिला असेल तो 10 9 8 हा नंबर, जो अनेक बालकांचं आयुष्य बदलवणारा ठरला आहे. हे परिवर्तन कुठलं, ते कसं करता येणं शक्य आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, अफाट लोकसंख्येचा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. या पाहण्यात अनेक प्रश्नचिन्हही असतात. लोकसंख्येचा वाढता आकडा आणि त्याला अनुसरून उद्भवणाऱ्या अनेक समस्या, त्यापैकी काही समस्यांवर उपाययोजना होत गेल्यामुळे त्यांचं निराकरण झालं, तर काही नव्या समस्यांचा जन्मही झाला.
1: यापैकी एका समस्येच्या जन्माचं आणि एकूणच जन्मदराचं जवळचं नातं. गरिबी, बेकारी, शेतकऱ्यांची दुरावस्था याचा थेट परिणाम यातून उदयाला आले ते बालकामगार, अर्थात आज भेडसावणारी फार मोठी समस्या. दैनंदिन जीवनात अनेक लहान मुलं काम करताना आपण पाहतो, कित्येकदा कामालाही लावतो. खरं पाहता हा गुन्हा आहे. त्याविषयी तक्रार केली तर त्यासाठी दंड आणि सजाही ठरवली गेलीय. असं असूनही हा गुन्हा सराईतपणे सर्वत्र घडताना दिसतो. म्हणूनच कागदाची नाव करून पाण्यात सोडणारे, भोवरा फिरवणारे, गिल्ली दांडू खेळणारे हात हॉटेलमधल्या उष्ट्या भांड्यांवर फिरताना, वयाच्या वजनाच्या दुप्पट ओझ उचलताना आणि बुटा चपलांना पॉलिश करताना दिसतात. हे थांबवणं आणि त्या चिमुकल्या हातांना बालपणीचा निर्भेळ आनंद सोपवणं ही आपली जबाबदारी आहे. त्यासाठी फार काही करायचंही नाही. करायचाय तो 10 9 8 या नंबरवर एक फोन. कुणाचा आहे हा नंबर? बालकामगारांच्या हक्कासाठी, संरक्षणासाठी कुठल्या संस्था कार्यरत आहेत, शासनाच्या काय योजना आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भेटूया सचिन घाटे यांना.
2: नमस्कार, मी चाइल्डलाईन अकोल्याचा जिल्हा समन्वयक. चाइल्डलाईन 1098 ही महिला व बाल विकास मंत्रालय भारत सरकार यांचा उपक्रम आहे. ही 0 ते 18 गटातील मुलांकरिता कार्य करणारी, 24 तास मोफत आपत्कालीन सहायता करणारी राष्ट्रीय फोन सेवा तसेच आउटरीच सेवा आहे. सर्वप्रथम चाइल्डलाईनची सुरुवात मुंबईत जून 1996 साली झाली. सध्या चाइल्डलाईन ही भारतभर 255 शहरांमध्ये आणि 25 राज्यात अविरतपणे मुलांकरिता कार्य करणारी हेल्पलाईन आहे. चाइल्डलाईन म्हणजे फोनद्वारे राबविण्यात येणारी सेवा. चाइल्डलाईन ही अनाथ, बेवारस, शोषित मुले तसेच घरून पळून आलेले, वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेले, हरवलेली बालमजूर तसेच सांभाळ आणि सुरक्षितेची गरज असणाऱ्या प्रत्येक मुलांकरता 24 तास चालणारी फोन सेवा आहे. अकोल्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यूथ वेलफेअर नागपूर शाखा अकोला या संस्थेच्या अंतर्गत 22 नोव्हेंबर 2010 याची सुरुवात झाली. आजपर्यंत अकोला चाइल्डलाईनद्वारे 282 केसेस हाताळण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला अशी मुले आढळल्यास 1098 या क्रमांकावर अवश्य फोन करा. आपले नाव गुपित ठेवण्यात येईल.
0: या समस्येला अनेक पैलू आहेत. जसं की घरातील दारिद्र्याला कंटाळून आई वडीलच मुलांना मजुरीसाठी पाठवतात. सुटलेली शाळा अन फुटलेली पाटी, हाती खुडखुडतात ती नाणी, यातूनच गुटखा, तंबाखू, बिडी आणि पुढे जाऊन दारू ही व्यसनांची मालिकाही सुरू होते. त्यामुळे वेळीच या समस्येचं निराकरण होणं महत्वाचं ठरतं. कसं ते ऐकूया श्री प्रशांत बांबटकर यांच्याकडून.
3: नमस्कार, मी टीम मेंबर चाइल्डलाईन अकोला. ज्यावेळेस आम्हाला 1098 या फोन क्रमांकावर एखाद्या काम करणाऱ्या मुलाविषयी फोन येतो, त्यावेळेस आम्ही सारखं त्यावर 2-3 दिवस लक्ष देऊन तो मुलगा खरंच त्या ठिकाणी काम करतो की नाही हे आम्ही बघतो, आणि त्या मालकाला आम्ही त्या मुलाला कामावर न ठेवण्यासाठी 8 दिवसाची आम्ही अशी एक वॉर्निंग देतो. कायद्याने कामावर मुलगा ठेवणं हे गुन्हा आहे हे त्याला सांगण्यात येतं, आणि जर का त्यांनी 8 दिवसानंतर जर तो मुलगा तसाच कामावर ठेवला तर मग आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त आणि परिवीक्षा अधिकारी महिला व बालविकास यांना याची माहिती देऊन त्या दुकानावर कारवाई करण्यात येते, आणि नंतर त्या मुलाला तिथून सोडवणूक करण्यात येते. आणि जर त्याचे आईवडील याच ठिकाणी असेल तर मग अकोला येथील जे बालकल्याण समिती आहे यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात येतं, आणि जर तो मुलगा बाहेर राज्यामधला असला तर तिथली जी बालकल्याण समिती राहतं किंवा जे आमचं ऑफिस राहतं चाईल्डलाईन यांना आम्ही त्या मुलाबद्दल माहिती देतो आणि त्या मुलाला तिथे पाठवण्यात येतं. जर सपोज एखाद्या वेळेस समजा आईवडील नसतील आणि मुलं जर काम करत असेल तर याच्या या मुलाच्या पुनर्वसनासाठी शासकीय बालगृह जे असतं त्या ठिकाणी त्यांना ठेवून त्याला रेग्युलरली शाळेमध्ये सुद्धा टाकण्यात येतं, आणि त्या मुलांना समाजाच्या प्रभावामध्ये यावे याकरता त्यांच्या शिक्षणासाठी शासनाद्वारे मदत केली जातं. काम करणाऱ्या मुलांची सुटका केल्यानंतर त्याला शाळेमध्ये टाकल्यानंतर आम्ही दर 10-10, 15-15 दिवसांनी त्याच्याकडे जाऊन त्या मुलातून रेग्युलरली शाळेत जातो की नाही याकरता आम्ही फॉलोअपसुद्धा घेत असतो. बरेचदा असं होतं की आईवडील आपल्यापर्यंत येतात किंवा मग सांगतात हा स्वतःच शाळेला न जाता कामावर जातो, मग अशा मुलांना आम्ही समुपदेशन करून रेग्युलरली त्याला शाळेमध्ये पाठवण्यात येतो.
1: या प्रश्नाची दुसरी बाजू अशी की व्यावसायिकांना नफ्याच्या दृष्टीनं बालमजूर अधिक सोयीस्कर ठरतात. शिकलेला किंवा समज असलेला मजूर वर्ग अधिक मजुरीची मागणी करतो. लहान मुलांकडून मात्र कमी मोबदल्यात अधिक काम करून घेणं सहज शक्य असतं. या अन्यायकारक गोष्टीला पूरक असणारी बाब म्हणजे समाजाची उदासीन वृत्ती. हे बदलायला हवं.
0: श्रोते हो, आपण ऐकलं की चाइल्ड लाईनच्या सहयोगाने मुलाच्या कपाळावरचा कामगार हा शिक्का पुसून त्यांना त्यांचं बाल्य परत करता येतं. पण एखाद्या समस्येवर मलमपट्टी करून भागत नाही तर ती समूळ नष्ट करण्याचे प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी कुठे कसं आणि काय केलं जातं हे जाणून घेऊयात. सेव्ह द चाइल्ड या अकोला शाखेच्या संस्थेचे प्रोजेक्ट मॅनेजर अर्थात प्रकल्प प्रबंधक श्री प्रदीप अवचार यांच्याकडून.
4: नमस्कार. सेव्ह द चिल्ड्रेन आणि त्यांची पार्टनर एनजीओ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ यूथ वेलफेअर नागपूर शाखा अकोला, याला अकोल्याचा प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून मी इथे काम पाहतो. या प्रोजेक्टसाठी आम्ही 120 लोकांची आमची संपूर्ण चमू इथे अकोल्यात कार्यरत आहे. मुळात अकोला जिल्हा विदर्भातील हा प्रमुख कापूस उत्पादक म्हणून गणला जातो. मग याच माध्यमातून बरीचशी मुलं, संख्येनं हा आकडा जवळपास 6,220 एवढा आहे या 4 वर्षातला, ही बालमजूर म्हणून काम करतात. आता ही मुलं शेतात काम करत असल्यामुळे शालेय गळतीचे मोठे प्रमाण आपल्या ह्या भागामध्ये आहे. अशा वेळेस या मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं कार्य ह्या संस्थेमार्फत राबविले जाते. या प्रकल्पांतर्गत अकोला जिल्ह्यातील 47 गावं आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 53 गावं अशी एकूण 100 गावं आमच्याशी जुळलेली आहेत.
0: या सर्व गोष्टींना समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृतीचीही तेवढीच गरज आहे. त्यासाठी काय केलं जातं ऐकूया पुन्हा प्रदीप अवचार यांच्याकडून.
4: बालसंरक्षण याच्या अंतर्गत मुलांचे प्रश्न गावपातळीवरच सोडविणे, म्हणून मग या दृष्टिकोनातून गावपातळीवर विविध बालगट स्थापन होतात. बाल संरक्षण समिती स्थापन या माध्यमातून केले जाते आणि बालगटाच्या माध्यमातून मुलांचे हक्क आणि अधिकाराविषयी व्यापक जनजागृती आमच्या माध्यमातून केली जाते. ही लहान मुलं बालसंरक्षणाच्या दृष्टिकोनातून आमच्यासोबत खूप चांगल्या पद्धतीनं सहजगत असे कार्य करतात. इवन मग बालविवाह रोखण्याच्या दृष्टिकोनातून यांचे प्रयत्न असोत का शेतात काम करणारा एखादा बालमजूर असो, आतापर्यंत जवळपास 3,285 मुलं जी शाळेच्या प्रवाहात नव्हती अशी मुलं या माध्यमातून कार्यान्वित करता आली, मग ही मुलं काम का करतात? कारण आर्थिक चणचण भासते म्हणून.
0: समाज हा सुदृढ रहावा, समृद्ध असावा, याकरिता व्यक्तिगत ते शासकीय अशा सर्व स्तरावर प्रयत्न करावे लागतात. समाजात उद्भवणारे प्रश्न हे त्या त्या घटकापुरते मर्यादित राहत नाहीत. बालकामगारांसाठी शासनाकडून कायद्याद्वारे काय उपाययोजना आखल्या गेल्या आहेत हे जाणून घेऊयात प्रदीप अवचारांच्याकडून.
4: डिस्ट्रिक्ट कोअर कमिटी हा एक महत्त्वाचा भाग जिल्हा पातळीवर असतो. ही डिस्ट्रिक्ट कोअर कमिटी मुलांचे प्रश्न मग अकोला शहरातील असो किंवा मग ग्रामीण भागातील असो, ही प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असते. मग एखाद्या वेळी मुलांचे लैंगिक शोषण जर होत असेल किंवा शारीरिक शोषण होत असेल, शाब्दिक शोषण होत असेल, तर ह्या शोषणाच्या विरुद्ध लढा देण्याचे कार्यसुद्धा आपल्या ह्या टीमच्या माध्यमातून सुरू असते. या माध्यमातून शासकीय यंत्रणासुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आमच्याशी जुळलेली आहे. स्मार्ट एज्युकेशन ज्याला आपण म्हणू शकतो, तर शिक्षकांना हसत खेळत शिक्षण ही एक पद्धती विद्यार्थ्यांमध्ये चाइल्ड फ्रेंडली ॲटमॉस्फियर निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा प्रशिक्षण दिल्या जातात.
1: श्रोते हो, बालकामगार या समस्येशी आपली प्रत्येकाची नाळ जुळलेली आहे अन असावीही. उद्याच्या भारताची धुरा ज्या पिढीच्या मजबूत खांद्यावर असणार आहे ते हात बळकट करण्याचं कर्तव्य आपण पार पाडायचं आहे. प्रत्येक बालकाला त्यांचं बालपण उपभोगण्याचा पूर्ण हक्क आहे आणि तो त्याला मिळायलाच हवा. तो हिरावण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला, अगदी आई वडिलांनाही नाही. त्यामुळे यापुढे कुठेही बालकामगार दिसलेत तर जाणीवपूर्वक थांबून त्याच्या चेहऱ्यावर, खांद्यावर असलेलं जबाबदारीचं ओझ उतरवून देऊन त्याचं हरवलेलं बालपण त्याला परत मिळवून द्या. कारण श्रोते हो, एका शायरनं म्हटलेलंच आहे, घर से मस्जिद है बहुत दूर, चलो यू कर ले किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. आजूबाजूच्या खेळणाऱ्या, बागळणाऱ्या, शाळेत दप्तर घेऊन जाणाऱ्या, आई वडिलांबरोबर बगीचात हुंदडणाऱ्या इतर बालकांना पाहून मूक रुदन करणाऱ्या बालकामगारांच्या ओठी हसू आणण्याचं काम नव्हे ही पूजा आपण करायलाच हवी.

0: आपण ऐकत होतात रूपकात्मक कार्यक्रम मालिका दृष्टीकडून अंतरदृष्टीकडे. निवेदन श्रद्धा वरणकर आणि सुधीर फुलके यांचं. लेखिका मंजुश्री कुलकर्णी. निर्मिती सहाय्य माधवी मानकर यांचं. सादरकर्ते होते हर्षवर्धन गवई आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती.
1: सुद्धा हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: म्हणतात मला ग बाजीराव.
1: अरे हट सर माग पोरा नाव माझं तारा येऊ दे वारा. अरे हट
2: अरे बापरे.

0: तो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. दरवर्षी 8 मे या दिवशी जगभरात थॅलेसेमिया दिवस पाळला जातो. याच अनुषंगानं आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर विजय रामनन यांना. डॉक्टर विजय रामनन हे भारतातील एक कुशल क्लिनिकल होमिओटॉलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजिशियन आहेत. वैद्यकीय क्षेत्रात 24 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेल्या डॉक्टरांनी अनेक आंतरराष्ट्रीय पेपर्स आणि संशोधनात महत्वपूर्ण योगदान दिलंय. राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांसाठी लेखन केलेल्या डॉक्टरांना आतापर्यंत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. डॉक्टरांशी आज आपण थॅलेसेमिया या आजाराविषयी संवाद साधणार आहोत. डॉक्टर नमस्कार.
3: नमस्कार मॅडम.
2: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत. डॉक्टर

0: हा एकंदरीत मायनर म्हणजे चालतं फिरतं डॉक्टर, उदाहरण मी पण मायनर आहे, तर थॅलेसेमिया मायनर कोणी पण असू शकतो आणि तो जीवनात काही पण करू शकतो, ॲथलेटिक्स असू किंवा अभ्यास असू, कशातही निपुण असू शकतो. पण टेस्ट करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लग्ना अगोदर केली तर उत्तम, नाहीतरी मुलाचं जन्म होण्या अगोदर आई वडिलांनी दोघांनीही टेस्ट करावी.
1: बरं, या आजाराची कारणं काय सांगू शकाल?
0: एकंदरीत जीन्स जिथनं आले, आपल्या आई वडिलांनी स्वतःची टेस्टिंग न करता लग्न केलं, त्याच्यानंतर मुलाला जन्म घालायचा निर्णय घेतला, त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो.
1: बरं, म्हणजे जनुकीय दोषांमुळे हा आजार होतो.
0: जनुकीय आजार आणि त्याबरोबर अज्ञान.
1: आता या आजाराची प्रामुख्याने लक्षणं काय सांगता येतील?
0: त्याचे लक्षण म्हणजे ह्या आजारामध्ये मायनर, उदाहरण मी मायनर आहे, तर माझं हिमोग्लोबिन MBBS करताना 9 आणि 10 होतं आणि
1: बरं.
0: आता 10:30-12 पर्यंत जास्त जास्त जातं. मी रक्तदान करू शकत नाही कारण 12.5 वरती कधीच गेलेलो नाही, तर हे सोडलं तर माझ्या जीवनात काही मोठा प्रॉब्लेम घडलेला नाही. पण जर मी कुठल्या मायनरशी लग्न केलं असतं आणि मला माहिती राहिलं नसतं, तर 25% चान्सेस होते की माझ्या मुलाला थॅलेसेमिया मेजर झाला असता.
1: बरं.
0: जर ते थॅलेसेमिया मेजर झाला असता तर 6व्या महिन्यापासून रक्त लावायची गरज पडली असती, कारण 6व्या महिन्यापर्यंत पोटातला जो हिमोग्लोबिन असतो, फिटल हिमोग्लोबिन, तो शरीरामध्ये तयार होत असतो. 6व्या महिन्यात स्विच ऑफ होऊन जातो तो.
1: बरं.
0: स्विच ऑफ झाल्यामुळे मुलाकडे काहीच रक्त राहत नाही, म्हणून ते 2-3 ग्रामवर रक्त लावायला सुरुवात करतात. जे रक्त लावायला सुरुवात केली की त्यांना शेवटपर्यंत रक्त लावावं लागतं आणि रक्तामुळे होणारे बरेचसे कॉम्प्लिकेशन आपण चर्चा करणार आहोत, पण ते सगळे त्यांना होत जातात.
1: बरं. साधारण आणि लक्षणं यात कोणती कोणती होतात?
0: दम लागणे, पायावर सूज येणे, जेवण न करणे, पोट सुजणे, कारण ह्याच्यात पाणथरी आणि लिव्हर दोन्ही सुजतात, आणि
1: बरं.
0: तोंड सुजून जातो आणि रात्रभर रेडत राहतो बच्चू, बिलकुलच खात नाही, जुलाब होतात, ताप येतो, हे सगळ्या गोष्टी घडू शकतात.
1: अच्छा, तर थॅलेसेमियाचं मुख्य लक्षण म्हणजे अॅनिमिया, म्हणजेच रक्ताची
0: रक्तक्षय,
1: कमतरता.
0: हो.
1: तर यावर कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: आता थॅलेसिमियामध्ये जे जुना उपचार पद्धती, जेव्हा 1960 मध्ये कळालं की हे आजार आहे, डेव्हिड वेदरवाल नावाचे एक मोठे व्यक्ती होते, त्यांच्या नावानेच पुस्तक आहे, इंग्लंडमध्ये अंदाजे 300-400 पेशंट आहेत आणि त्यांच्यावर त्यांनी रिसर्च केला, तर पहिला ट्रीटमेंट जो त्यांनी शोधला तो होता रक्त देणे. त्यांनी कळालं की रक्त दिल्यावर हे मुलं चांगले होतात. पहिले त्यांनी प्रयत्न केला 5 ग्रामवर द्या, 6वर द्या, 6 पर्यंत ठेवा, हळू 8-9-10 ग्रामपर्यंत ते रक्त ठेवायला लागले. पण एक एक गोष्टी घडत गेल्या, ग्रोथ वाढायला लागली, तोंड त्यांचा एक विकृत होऊन जातो हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे, तर तो विकृतपणा पण कमी व्हायला लागला. तर हे डॉक्टर डेव्हिड वेदरवालमुळे हे रक्त द्यायची पद्धत आली. 1980-85 मध्ये एसरो म्हणून ठिकाण आहे इटलीमध्ये, तिथे ट्रान्सप्लांट केलं गेलं, तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्यामुळे तेव्हा कळायला लागले की क्युअर होऊ शकतात.
1: बरं.
0: त्यांनी मिडल ईस्ट म्हणजे आपले बहरेन आणि ह्या सगळ्या ठिकाणांमधले पेशंटचे ट्रान्सप्लांट इटलीमध्ये केलं. इटलीमध्ये स्वतःहून थॅलेसिमिया नाही आहे, बाहेरनं जे सिरियन आणि हे सगळे जे जातात त्यांच्यामुळे तिथे आलं. आपल्या देशात 1987 मध्ये पहिला ट्रान्सप्लांट झाला थॅलेसिमियाचा. तर ट्रान्सप्लांट दुसरा पर्याय आहे ज्याच्यात क्युअर होऊ शकतात, म्हणजे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता राहिले 2 अजून उपचार पद्धती जे आता गेल्या 15 वर्षात आलेले आहेत, त्याच्यातले एक ट्रीटमेंट मीच शोधून काढली होती ज्याला नॉवेल थेरपी आम्ही नाव दिले. गेल्या 14-15 वर्षात अंदाजे 15,000 मुलांचं रक्त लावायचं बंद केले, बरे
1: वा.
0: नाही झाले,
1: बरं.
0: रक्त लावायचं बंद केले. म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितले की पहिले 6 महिन्यात एक ब्लड निर्माण होतो, फिटल हिमोग्लोबिन म्हणतात, ते आम्ही रिजनरेट करतो, त्याला म्हणतात फिटल हिमोग्लोबिन इंडक्शन, हे सायंटिफिक नाव आहे. तर ह्याच्यात बरेचसे औषधं असतात देतो, ज्याच्यानी मुलांचं हिमोग्लोबिन 7, 8, 9, 10, 12, 13 पर्यंत ब्लड न लावता पण टिकवता येतं.
1: बरं.
0: ही झाली तिसरी पद्धत. चौथी पद्धत ज्याची वाट खूप वर्षापासून आम्ही बघत आलो आहे ती म्हणजे जीन थेरपी, म्हणजे जनू बदलणे, जीन थेरपी. तर ती येईल कदाचित 5-7 वर्षात येईल. पेशंटचा जो जीन डिफेक्टिव्ह आहे त्याला चेंज करून टाकायचं, म्हणजे हिमोग्लोबिन नॉर्मल निर्माण होईल. हे झाले 4. जे तिसरी जी गोळीची पद्धत होती त्याच्यात अजून नवीन नवीन औषधं येतात. एक लुस्पाटर्सेट नावाचं इंजेक्शन उपलब्ध झाले, महाग आहे, वर्षाला 6 लाख वगैरे लागतात, पण थोडे लोकांना फरक पडतो. तसंच मिटापेवाट नावाची गोळी आहे आणि मिनी हेप्सिडिन्स नावाचे औषध आहेत. बरेचसे औषधं आहेत, खूप महाग आहेत, तर त्याच्या जागेवर रक्त लावणे जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चात हे आम्ही जे गोळ्या सुरू केले त्याच्याने लोकांना फायदा व्हायला लागला.
1: आणि या त्रास पण त्यामुळे होणारा कमी होत असेल या
0: बिलकुल, रक्त
1: औषधांमुळे.
0: लावल्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे, रक्तामधला लोह, प्रत्येक पिशवीमध्ये 250 मिलीग्राम लोह असतं. आता 250 मिलीग्रामचा अर्थ सांगतो तुम्हाला, आपण रोज चांगलं जेवण केलं तर 1 ते 2 मिलीग्राम ऍब्झॉर्ब करतो, म्हणजे वर्षभरात 365 मिलग्रॅम ऍबझॉर्ब करतो, पण रक्त घेताना आपण 250 मिलग्रॅम एकदमच घेतो, तर
1: बापरे
0: 12 महिने तुम्ही 250

0: बारा तेवढे मिलीग्राम जास्त आयरन घेणार, लोह घेणार. लोह वाढल्यामुळे तुमचं लिव्हर खराब होतो, हृदय खराब होतो, हाड खराब होतात, वाढ होत नाही, मुलींना पिरियड्स येत नाही आणि मुलांना बाकी मुशे येत नाही, हाडं एकदम ठिसूळ असल्यामुळे फ्रॅक्चर खूप होतात, हे सगळ्या गोष्टी घडतात. लोह न वाढण्यासाठी आता गव्हर्नमेंटमुळे आणि बाकी गोष्टीमुळे NGOsमुळे गोळ्या मिळायला लागलेत, ज्याच्यामुळे आज ह्यांची लाईफ वाढली आहे ब्लड लावताना. पहिले 10-15 वर्षापूर्वी ब्लड लावल्यानंतर ससूंचाच डेटा होता, 12 ते 13 वर्ष जगायची मुलं.
1: बर
0: आज हेच मुलं अंदाजे 25-25 वर्षापर्यंत जगतात.
1: अच्छा,
0: असं म्हणता येणार नाही की त्यांचं जीवन एकदम सुधरले ब्लड लावून, पण ऍटलीस्ट
1: पण
0: कालावधी वाढली. बरोबर
1: डॉक्टर, आता या आजाराचे काही मुख्य प्रकार आहेत असं आपण सांगितलं, तर या प्रकारांमध्ये काय फरक आहे?
0: ह्याच्यात 3 मुख्य प्रकार आहेत, मायनर, इंटरमिडिया आणि मेजर. मायनर म्हणजे मी माझं उदाहरण दिलं, ज्यांना त्रास होत नाही, कळत नाही, हिमोग्लोबिन जरा कमी राहतं. आपल्या देशात कुठल्याही व्यक्तीचं हिमोग्लोबिन कमी झालं की आपण लोह द्यायला सुरुवात करतो, पण लक्षात ठेवा लोह पहिले चेक करा. लोह नॉर्मल असेल तुम्ही थॅलेसिमिया मायनर असू शकाल, त्याला HB इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट करून घ्या. इंटरमिडिया म्हणजे ज्यांना 3-4 वर्षापर्यंत रक्त लागत नाही, ताप आला म्हणून रक्त लावावं लागतं आणि कधीतरी वर्षातनं 3-4 वेळा रक्त लावावं लागतं, त्याला इंटरमिडिया म्हणतात. मेजर म्हणजे ज्याला पहिले 6 महिने त्रास होत नाही, पण 6 ते 12 महिने त्रास होतो आणि ब्लड लावायला एकदा सुरुवात केली की थांबवलं की हिमोग्लोबिन कमी होऊन जातं, त्यांची ग्रोथ होत नाही, वाढ होत नाही, हे सगळ्या गोष्टी होतात ते मेजरमध्ये. हे 3 मुख्य गट आहेत.
1: एकूणच विकासावर त्याचा खूप
0: परिणाम होतो. आणि ब्लड स्टार्ट करताना 28 दिवसात एकदा लावतात, मग 21 दिवस, मग 15 दिवस. माझ्याकडे असे पण पेशंट आले ज्यांना 3 ते 5 दिवसात लावायची गरज पडत होती.
1: म्हणजे एकंदरीतच लहान मुलांना खेळण्याच्या वयात त्यांना या हॉस्पिटलच्या वाऱ्या कराव्या लागतात.
0: वाऱ्या कराव्या लागतात, टोचावं लागतं, रक्तवाहिनी मिळत नाही, त्यांचा सॅम्पल घ्यावा लागतो, मग डोनर मिळत नाही, मग ब्लड बँक म्हणते आमच्याकडे ब्लड नाहीये. हे सगळ्या गोष्टी होतात. लक्षात ठेवा, हे सगळं वाढत असताना HIV, HBV, HBC असे व्हायरसेसचं संक्रमण पण होऊ शकतो. वेगळा मोठा प्रॉब्लेम
1: आणि त्या रुग्णाच्या आणि त्याच्या कुटुंबियांच्या दृष्टीने पण हे तणावाचं आहे एकंदरीतच.
0: हो, आपल्या देशात कसं असतं, कॅल्क्युलेट करताना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने गाईडलाईन मध्ये सांगितलं की अशा मुलांना रक्त लावण्यासाठी प्रत्येक मुलाला वार्षिक खर्च 3 लाख रुपये येतो. त्याच्यात आपण 3 लाखमध्ये मुलाच्या वडिलांचं किंवा आईचं कामावरचं जे लक्ष हटून जातं, त्याच्यामुळे त्यांना होणारे नुकसान, मानसिक त्रास आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते त्याचा प्रॉब्लेम, हे सगळं कोणी कॅल्क्युलेट करत नाही.
1: आता रुग्णाला रक्ताची कमतरता असते, त्यामुळे सतत रक्त चढवण्यात येतं, तर साधारण किती दिवसांनी द्यावं लागतं हे रक्त?
0: सुरुवातीला 21 दिवसांनी द्यावं लागतं, 21 ते 28 दिवसांनी द्यावं लागतं. हळूहळू शरीराला सवय होते, पांथरी वाढत जाते, पांथरी रक्त खायला सुरुवात करते, त्या परिस्थितीत कधी कधी आम्हाला 5, 10, 15, 20 दिवसांनी द्यावं लागतं.
1: बरं, आता या आजारात सतत रक्त चढवण्याच्या उपचार पद्धतीमुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं असं आपण आता सांगितलं, तर याचे काही दुष्परिणाम होतात का आणि त्यासाठी कोणत्या उपचार पद्धती आहेत?
0: तर ह्याचा मुख्य दुष्परिणाम म्हणजे हृदय फेल होणं, ते अंदाजे 20-25 वयावर होतं. लिव्हर फेल होणं ते पहिले व्हायला सुरुवात होते. आपल्या देशात आता काय झालंय की आपण खूप कार्बोहायड्रेट किंवा अशा गोष्टी खातो, वडापाव असू किंवा पाणीपुरी असू किंवा
1: चोचले
0: आणि त्याच्यात फिंगर चिप्स, बटाटा जिथे आला तिथे शरीरामध्ये फॅटी लिव्हर नावाची गोष्ट होते. तर मी बघतोय की ह्या मुलांमध्ये 80-90% लोकांना फॅटी लिव्हर आहे, कारण आई वडिलांना वाटतं ह्यांना इतकं त्रास होतो, ह्यांना जे आवडते ती गोष्ट द्यावी, तर त्यांना आवडणारी गोष्ट त्यांच्या शरीरासाठी चांगली नसते हे कोणाच्या डोक्यात येत नाहीये. त्याच्यामुळे लिव्हरमध्ये चरबी पण जमा होते, त्याबरोबर लोह पण जमा होऊन जातो. तर एकंदरीत आई वडिलांनी आपल्या जुन्या पद्धतीने कडधान्य जास्त देणे हे सगळं केलं तर लिव्हर पण साबूत राहील आणि मुलगा पण चांगला राहील, पेशंट पण चांगला राहील. तर हा दुसरा अवयव आहे ज्याच्यावर हल्ला होतो लोहमुळे. तिसरा मी जे मुख्य बघितलं म्हणजे बोन्स. हाडामध्ये लोह साठल्यामुळे हाडामधला कॅल्शियम बाहेर निघून येतो, तर मग कॅल्शियम लघवी वाटे बाहेर निघून जातो, तर हाडामध्ये लोह साठलेले आणि आपण जेव्हा लोह कमी करतो तर फ्रॅक्चर व्हायला सुरुवात होते. तर आमचा एक मोठा पेपर पब्लिश आहे ज्याच्यात आम्ही दाखवले की भारतातले मुलांमध्ये हातामध्ये फ्रॅक्चर होतात आणि जे युरोपमधले मुलं आहेत थॅलेसिमियाचे त्यांच्या पाठीत फ्रॅक्चर होतो.
1: पण याची काय कारण आहे
0: ते कोणाला समजलेलं नाही. एकंदरीत आपले मुलांमध्ये कॅल्शियम कदाचित साबूत पाईनमध्ये राहतं, त्याच्यामुळे तिथे फ्रॅक्चर होत नाही. आपलं भाग्य आहे, कारण तिथे फ्रॅक्चर व्हायला लागलं तर पायावरची पॉवर वगैरे कमी होऊ शकते. तर एक नक्की आहे की त्यांचे हात वीक असतात आपल्या मुलांचे, म्हणून हाताचे व्यायाम करणे हे अत्यंत आवश्यक आहे. उन्हात बसणे, सकाळी उठून संध्याकाळी रात्री डी व्हिटॅमिन घेणे, चालणे, अर्ली टू बेड अर्ली टू राईज केलं तर सगळ्यांचं जीवन चांगलं राहील.
1: एकूणच संतुलित आणि चौरस आहार आणि योग्य जीवनशैली ही खूप महत्वाची आहे.
0: आजारी असताना नक्कीच महत्वाची, त्यांच्या आईवडिलांनी पाळावं, नक्कीच मुलं पण पाळतील.
1: आता या आजाराचं निदान कोणत्या चाचण्यांद्वारे केलं जातं?
0: मायनरसाठी हिमोग्लोबिन इलेक्ट्रोफोरेसिस नावाची साधी तपासणी आहे, 800-900 रुपयाला होते, ती करून घ्यावी. आता उदाहरण तुम्हाला माहिती असेल, तुमच्या फॅमिलीमध्ये एक पेशंट आहे, सगळ्यांनीच करावं टेस्ट. त्याला कॅस्केड स्क्रीनिंग म्हणतो, म्हणजे पाणी पडल्यावर कसं खाली खाली येतं, सगळ्यांनी करावं. तुम्हाला कळालं कुठून कोणातरी आहे तर करून घ्यावं. जसं मी माझं केलं, कारण माझ्या आत्याच्या नातलं झालं होतं म्हणून मी माझं स्वतः केलं, मी मायनर निघालो. तसंच सगळ्यांनी करावं, कोणाचं मी जसं म्हणलं कोणाच्या तोंडावर लिहिलेलं नाही, टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. ते झालं मायनर शोधण्यासाठी. एकदा पेशंट असेल त्याला थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस, जनूच्या जेनेटिक टेस्ट आहे, ती उपलब्ध आहे, महाग आहे पण उपलब्ध आहे, जीवनात एकदाच करावं लागते, ती करून घ्यावी. ते केलं तर 100% कन्फर्म होईल. आजच माझ्याकडे पेशंट बंगालवरनं आला होता, मला वाटत होतं तो मायनरच आहे, पण त्याला कोणीतरी रक्त लावत बसले. एक लक्षात ठेवा, उदाहरण डॉक्टर रमणनला पण ब्लड लावलं कोणी 2-3 वेळा, माझं हाडामधला मूस बोन मॅरो म्हणेल की मी कशाला काम करू, ते बंद होऊन जाईल. तर मायनरला पण ब्लड लावल्यावर कधी कधी तो मेजर सारखा बिहेव करतो. तर म्हणून थॅलेसिमिया म्युटेशन अनालिसिस म्हणून टेस्ट आहे, ती नक्कीच सगळ्यांनी करावी. आणि त्याच्याने क्लिअर होऊन जातो की आपला मुलगा मेजरमध्येच बसतोय का इंटरमिडियामध्ये का मायनरमध्ये, हे क्लिअर होऊन जातो.
1: आणि त्यानुसार उपचार पद्धती,
0: उपचार पद्धती, जीवन पण सुधारू शकतं.
1: आता आहाराची काही पथ्य पाळावी लागतात असं आपण म्हटलं, तर एकूणच ही पथ्य काय पाळावी लागतात आणि जीवनशैली साधारण कशी असावी?
0: पहिले म्हणजे आहाराबद्दल, कारण रक्त दिल्यावर लोह वाढत जातं, लोहयुक्त खाऊ नये. आपल्या इथे सगळे येऊन सल्ला देतात, बीट खा, डाळिंब खा, हे सगळे खावं पण थोडं थोडं प्रमाणात खावं, पण लोखंडी तव्यात काही बनवू नये. आयुर्वेदिक औषधामध्ये लोहाशयत दिलं जातं आम्ही बघितलेले, आणि बरेचसे आता आमच्याकडे ईस्टमधनं ओरिसामधनं पेशंट येतात, त्यांना सगळ्यांना लोह लावलेलं असतं. व पहिलेच शरीरामध्ये रक्तामुळे वाढते, तर तुम्ही बाहेरनं लोह घ्यायची गरज नाही, तुमच्याकडे जास्त आहे, हे लक्षात सगळ्यांनी ठेवावं. आणि लोह कसं कमी करायचं, आम्ही सगळ्यांना म्हणतो कोरा चहा किंवा कोरी कॉफी, साखर टाका जर तुम्हाला डायबिटीस नसेल, जेवल्यानंतर घेतलं की लोह कमी राहतो. आणि साधा पान जे आपण पहिले जेवणानंतर खायचो, त्याच्यात पण चिलेशन म्हणतो, लोह सोसून घ्यायची शक्ती असते,
1: ऍब्झॉर्ब
0: करायची, आणि ते ऍब्झॉर्ब करून बाहेर घेऊन जातो, शरीराला लोहमुळे त्रास होत नाही. तर ते साध्या साध्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. जेवणामध्ये आम्ही सगळ्यांना म्हणतो की रात्रीचं जेवण जैन पद्धतीने ठेवावं, म्हणजे सूर्यास्ताच्या नंतर न खाता अगोदरच खावं. आणि साखर आपल्याला खूप आवडते, ते कमी करावं, कारण मी आताच म्हणालो की लिव्हरमध्ये साठतं आणि चरबी तिथे साठल्यामुळे प्रॉब्लेम होतो. सगळ्यांनीच जर साखर कमी केली तर भारतातले डायबिटीसचे पेशंट काय सगळेच आजारांचे पेशंट कमी होऊन जातील. आणि एक माहितीसाठी, थॅलेसिमिया संबंधित नाही पण आपल्या पूर्ण शरीरामध्ये एक चमचाच साखर असते. आजच सकाळी कोणतरी भेटले, म्हणलं मी एकच चमचा टाकते, मी म्हणलं 2 चमचे झाले, एक चमचा तुमच्या आत आणि एक चमचा तुम्ही आत टाकलं, शरीराला किती काम पडत असेल लक्षात घ्या.
1: प्रमाणात घेणं खूप गरजेचं,
0: कमीत कमी घ्यावं, म्हणजे अमृतला विष्तुल्य नका बनवू.
1: अच्छा.
0: आणि जेवणामध्ये त्यांनी संतुलित आहारामध्ये प्रोटीन खाणे आणि व्यायाम नक्की करणे. आम्ही सगळ्यांना सूर्यनमस्कार करायला सांगतो. आमचा एक अनुभव आहे की सूर्यनमस्कार केल्यानंतर त्यांची पांथरी छोटी होते, पांथरी छोटी झाल्यामुळे त्यांचं हिमोग्लोबिन जास्त राहतं आणि रक्त कमी लागतं. तर आम्ही साधे सूर्यनमस्कार करायला लावतो. आणि असं म्हणतो की सूर्यनमस्कार हा शब्दाला टेक्निकली घेऊ नका, कधीही करू शकता. त्याला 11 स्टेपचा जो स्ट्रेच आहे तो तुम्ही कधीही पण करू शकता. मला सकाळी 6 ला शाळेला जावं लागतं म्हणून तुम्ही संध्याकाळी 6 ला करा,
1: आपल्या सोयीनुसार
0: सोयीनुसार नक्कीच करा. योगा, प्राणायाम, कुंभक हे सगळं केल्याने कोणाचंही नुकसान झालेलं नाही, नक्कीच फायदा होतो.
1: बर, आता थॅलेसिमिया या आजारातून बरं होण्यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी ठरू शकते आणि यामध्ये जोखीम किती आहे?
0: आता त्यात नक्कीच जोखीम आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये उदाहरण पेशंट आहे, त्याचा भाऊच मॅच झाला तर 85% चान्सेस आहेत की तो बरा होऊ शकतो. लोह वाढण्या अगोदर लक्षात ठेवा, तुम्ही 10-15 वर्षाच्या वयाच्या पुढे गेले तर लोह वाढत जातं, लिव्हरमध्ये साठलेला असतो, हृदयामध्ये साठलेला असतो, मग तो प्रॉब्लेम करतो, मग तेव्हा जीवाला धोका 20% होऊ शकतो जरी फुल मॅच असला. आणि तसंच आता हॅप्लो आयडेंटिकल आम्ही पण केलेले 12-13 वर्षापूर्वी, हाफ मॅच मदरकडनं आईकडनं, तर अशा ट्रान्सप्लांटमध्ये 30-40% धोका आहे, म्हणजे 100 पैकी 40 मुलांना जीवाला धोका होऊ शकतो. हे लक्षात घ्या, म्हणजे सगळ्यांना वाटते की 95% बरे होणार आहेत, असं काही नाही आहे. जर फुल मॅच असेल तर 85%, जर हाफ मॅच असेल तर 60% बरे होणार आहेत, आणि जगात तुम्हाला फुल मॅच डोनर सापडला तो पण 60%. बरेचसे पेशंट मला कॉन्टॅक्ट करतात त्या सेंटरला चांगले झालेत, मी त्यांना म्हणतो जे खराब झाले त्यांची यादी पहिले घ्या, कारण चांगले झालेलं तुम्हाला चांगलंच बोलणार, पण एक लक्षात घ्या, ट्रान्सप्लांट करत असताना एगेन्स्ट नेचर आहे, प्रकृतीच्या विरोधात आपण करतोय. दुसरे सेल आपल्यात टाकतोय, त्याच्यामुळे हल्ला आपल्यावर होतो, म्हणजे पेशंटवर होतो, ज्याच्यात त्याला ग्राफ वर्सेस होस डिसीज नावाचं नाव आहे, मोठं नाव आहे, त्याच्यामुळे जीवाला धोका होतो. आणि सेकंड म्हणजे जे कधी कधी पेशंटचे सेल्स डोनरच्या सेलला फेकून टाकतात ग्राफ फेल्युअर, त्याच्यामुळे पण रिस्क होते. आणि तिसरा जो रिस्क आहे म्हणजे किमोथेरपी दिली जाते, त्याच्यामुळे किमोथेरपीमुळे दगवू शकतात किंवा किमोथेरपीमुळे नंतर जाऊन कॅन्सर होऊ शकतो. हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांना कॅन्सर होऊची शक्यता 1 ते 2% आहे, पण ट्रान्सप्लांट झालेल्या मुलाला 5 ते 6%. हे आमच्याकडे बरेचसे पेशंट आहेत ज्यांचा मेंदूचा कॅन्सर झालाय ट्रान्सप्लांट नंतर, तर अशा गोष्टी घडू शकतात, ही जाणीव ठेवावी. खर्च असतोच, सगळ्यांनी पैसे आणले तरी ते पेशंट एकदम बरा होईल याची काही गॅरंटी नसते, हे लक्षात ठेवावं. आणि तुम्ही जर गुगल केलं तर सर्वात जास्त डेंजरस ट्रान्सप्लांट जर बघितलं तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट आहे. किडनी ट्रान्सप्लांट नाही, हार्ट ट्रान्सप्लांट नाही, लिव्हर ट्रान्सप्लांट नाही, पण बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हे लक्षात ठेवावं.
1: अतिशय गुंतागुंतीची
0: प्रक्रिया आहे, ह्याच्यात रिस्क पण इन्वॉल्व्ड आहेत, पण लोकांना वाटते की मी एवढं आणलं तर रिस्क कमी होऊन जाईल, असं काही नाही आहे. रिस्कला ऍक्सेप्ट करावं लागतं, मग आपण पुढे जातो त्याच्यात.
1: बरं, आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट या जोखीमीविषयी आता आपण बोललं, तर ही शस्त्रक्रिया कितपत प्रभावी होऊ शकते याविषयी काय वाटतं?
0: बिलकुल, आता आपल्याकडे डोनर आहे, पैसे आहेत, आणि आपण रिस्कला ऍक्सेप्ट केले, लॉटरी लागली तर आपण 85 मध्ये आलो तर नक्कीच चांगलं होतं, तर असे मुलं पुढे जाऊन नॉर्मल जीवन जगू शकतात. पण आम्ही काय बघितलंय की हे ज्यांचं ट्रान्सप्लांट होतं ते किमोथेरपीमुळे त्यांचे शुक्राणू तयार होत नाही, तर ते मुलं होतील याची संभावना कमी असते, पुढचे धोके
1: निर्माण होऊ शकतात.
0: हो, म्हणजे फॅमिली लग्न होईल पण मुलं तुम्हाला अडॉप्ट वगैरे करावं लागेल, दत्तक घ्यावं लागेल.
1: पण साधारण कालावधी वाढतो त्यांचा वयाचा?
0: हो, नक्कीच वाढेल, कारण रक्त न लावल्यामुळे लोह साठत नाही, लोह न साठल्यामुळे तुमचं जीवन वाढतं, म्हणजे तुम्ही 50-60 पर्यंत नक्कीच जगू शकाल.
1: अच्छा, आता थॅलेसेमिया हा अनुवंशिक आजार आहे जो आई वडिलांकडून मुलांना होऊ शकतो, तर पुढच्या पिढीला होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणं खूप गरजेचं आहे?
0: पहिले म्हणजे आई वडिलांनी थॅलेसेमियाची टेस्टिंग करावी, आणि थॅलेसेमियाची टेस्टिंग करून जर कळालं की मी मायनर आहे तर मी लग्न करताना नॉर्मल व्यक्तीशी लग्न करावं. म्हणजे आजकाल वरवधू मिळणं पण एक लॉटरी सारखं झालेलं आहे, तर तुम्ही प्रेमात पडले ते व्यक्ती आणि एकदम चांगले व्यक्ती आहे, तर तुम्ही लग्न केलं ते पण मायनर निघाले, तर लक्षात ठेवा प्रेग्नन्सीच्या 8व्या आठवड्यात आपल्याला टेस्ट करता येते. पुण्यात उपलब्ध आहे, सगळ्याच शहरामध्ये आता उपलब्ध आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की आपल्या जो आत बच्चू आहे तो नॉर्मल आहे का, मायनर आहे का, मेजर आहे. नॉर्मल असण्याची शक्यता 25%, मायनर असण्याची शक्यता 50%, आणि 25% तो मेजर असेल. तर 75% चान्स आहे की तो नॉर्मल किंवा मायनर असेल. तसं असेल तर आपल्याला अबॉर्शन करायची गरज नाही आहे, पण जो जर तो मेजर असेल तर अबॉर्शन करून घ्यावं. 8व्या आठवड्यात 10व्या आठवड्यात केलं तर आपल्याकडे नियमानुसार आपल्याला 2-4 आठवडे राहतात, कारण आपण 20व्या आठवड्यानंतर करूच शकत नाही. हे लक्षात ठेवा की तुम्ही दोघंही मायनर असाल, नक्कीच लग्न करा, तुमच्या गायनेकोलॉजीच्या संपर्कात राहा, 8व्या आठवड्यात टेस्ट करून घ्या, आणि जो आतला अपत्य जर मेजर असेल तर प्लीज अबॉर्शन करून घ्या.
1: एकूणच म्हणजे होणाऱ्या अपत्याला पुढे जाऊन त्रास होऊ नये यासाठी ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
0: प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर.
1: आता लग्नाआधी किंवा गरोदरपणात थॅलेसेमिया हा आजार आहे का हे समजण्यासाठी आताच आपण रक्ताच्या चाचणीविषयी सांगितलं, याचं महत्व याविषयी काय सांगाल?
0: लग्न आपण करत राहिलो त्याच कम्युनिटीमध्ये ते वाढत जातात, पण आम्ही असे पण लग्न बघितले ज्याच्यात एक बंगालीनी पंजाबीशी लग्न केलं आणि त्यांना थॅलेसेमिया मेजर झाला. तर म्हणून मी म्हणतो की काय ते समाजाचं काही घेणं देणं नाही, कारण जी अणू यायचं असेल तर तुम्हाला कुठे माहिती, सांगून थोडी येणार आहे. तर टेस्ट केलेली बरी, आणि टेस्ट जर सापडलं, मी जसं म्हणालो, एक मायनर असेल तर टेन्शन घेऊ नका, दोन्ही मायनर असेल तर टेस्ट करून तुमचं टेन्शन कमी करा.
1: बरोबर आहे. आता या आजारात रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना एक प्रकारे मानसिक ताणातून जावं लागतं, तर रुग्णांची काळजी घेणाऱ्यांना काय सल्ला द्याल?
0: रुग्णांची काळजी घेणाऱ्या लोकांना मी एवढंच सल्ला देईन की तुम्ही तुमचं जीवन बदला, कारण गोष्टी बदलणार नाही आहे, आणि टेन्शन घेतल्याने स्ट्रेस घेतल्याने ती गोष्ट काही चेंज होणार नाही आहे. तर तुम्ही प्राणायाम करा, तुम्ही जेवण व्यवस्थित करा, आणि मन शांत ठेवा, आणि काय लागलं रेडक्रॉस किंवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा, ज्यांना रक्त लागते फ्रीमध्ये आम्ही ते आम्ही देऊ तुम्हाला, गोळी जेवढी जमेल तेवढी आम्ही देऊ, आणि आपण सगळे मिळून एकजूट होऊन सगळ्यांसाठी काम करू. कारण जे एक लक्षात ठेवा, इतके मुलं आहेत भारतात, सगळ्यांनी एकजूट झाले तर गव्हर्नमेंट पण आपल्याला मदत करेल, त्यांना पण सोपं जाईल आपल्याला मदत करण्यासाठी.
1: एकंदरीतच या आजारात सगळ्यांनी एकत्र येणं आणि त्यासाठी जनजागृती करणं हे सुद्धा खूप महत्वाचं वाटतं. आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय, तर श्रोत्यांना काय संदेश द्याल?
0: खचू नका, थॅलेसिमिया पेशंट असाल किंवा तुमचे आई वडील असाल, पालक असाल, तुम्ही खचू नका. सगळ्या गोष्टी

0: आहेत, एक एक करून रक्त बंद पण करता येते, बरं पण करता येते आणि रक्त पण मिळू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी पुण्यात उपलब्ध आहेत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत आणि ह्या गोष्टी आपलं राज्य खूप पुढे अग्रेसर आहे. तर ह्या गोष्टीला जास्त टेन्शन घेऊ नका, पण एकंदरीत जनजागृती करा. कारण एक पेशंटचं तुम्ही उदाहरण सगळ्यांना दाखवा, म्हणजे बाकींना कळेल की बाबा असं होऊ शकतं आणि सगळे टेस्ट करतील
1: आणि त्यातून कुठेतरी प्रेरणा मिळेल.
0: बिलकुल
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि या गंभीर आजाराविषयी इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 8 मे या जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्ततज्ज्ञ डॉक्टर विजय रामनन यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

तर नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजले आहेत, 2:23 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: चाललीस कुठे? बरी चालली. हे बोलवतात म्हणे, नाव घे पहिले तर.
1: मी नाही
2: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन.
0: असं का बाई?
2: सोडा माझी वाट, मला बोलावतात
0: साधन.
2: ए चला ग, चला साळुंकी साळकी खेळूया बरा.

ਲਾ ਕੇ ਭਈ ਲਾ ਕੇ ਖੜੀਆਂ।

हट्टूशी पान बाई हट्टूशी खेळायचं का? दमता लगेच बाई.

0: मी पण नाही मला मी
1: सासू होते बस हा चला सुरू करूया आता भांडण ए सुनबाई
2: सुरू करा
1: मला जाच करत आजकालच्या मुलींना चला चला
3: अग सुने
4: काय म्हणता सासूबाई
3: माझा चंद्रहार पाय गो केलास
4: बहिणीच्या लग्नात तिलास दिला
3: अग सुने
4: काय म्हणता सासूबाई
3: माझ्या वाकीत पाय गो केल्यास
4: भावाच्या लग्नात भावजाईला दिल्या
3: अग सुने
4: काय म्हणता सासूबाई
3: अग सुने
4: काय म्हणता सासूबाई
3: माझ्या पाटल्या पाय गो केल्यास
4: मामाच्या लग्नात मामीला दिल्या तुम्हाला काय करायचंय
5: मी काही करी माझ्या पाटल्या
1: चला कोंबडा करूया.

0: स्वाती जा तिकडून सुपान भरवाय.
1: नाही बाबा मीच काय दरवेळा
0: आणायची. अगं आणि वाट बघ सगळ्यांना. चल चल
2: नाच ग घुमा.
3: नाचू मी कशी.
2: नाच ग घुमा.

चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.

Esta la pata tiene que la

तोड अनिक तोड बाई अनिक तोड चीज बाई चीज दोडका चीज बाई चीज दोडका चीज माझ्यान दोडका किसवे ना मामाला बायको करवे ना मामाला बायको केली पुण्याला फिरवून आणली.

ना

जो तो मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोता नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हर्ष नारायण यांचं सारंगीवादन. त्यांनी सारंगीवर वाजवलेला राग गुजरी तोडी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे वैभव नागेश्वर यांनी. विलंबित गत 3 तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 1 तालात निबद्ध आहे. ऐकूयात हर्ष नारायण यांचं सारंगीवादन. त्यांनी सारंगीवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.

सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सायली तळवळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग अहिर भैरव आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती निलेश साधा यांनी आणि सारंगीवर उस्ताद फारुख लतीफ खान. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: श्रोतेहो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची

0: अखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूर गौरव संध्या.

मित्रों नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.

0: तो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
2: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूर गौरव संध्या.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5:30 वाजत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.